FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:56 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची आजची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 16 वैशाख शके 1948 अर्थात 6 मे 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या सुरेल स्वरातील भोपाळीनं. रचना रमेश अणावतकर यांची.

श्रोतेहो, ही होती पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत सेना महाराजांची भक्तिरचना. संगीत राम फाटक यांचं. अमृतधारा भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत मधुकर गोळवलकर यांचं.

श्रोतेहो, हे होते जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना अमृतधारा. भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूझॉन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर अंतर्गत ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल 7:00. यामध्ये वेळ हा संदीप भनाळे यांचा ललितबंध. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा आणि 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आज 10:00 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत गाणी तुमची आमची या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3 आज आपण ऐकू शकाल. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज 10:30. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ या अंतर्गत मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध, तसंच अंजली कुलकर्णी यांचं काव्यवाचन आणि सखी विश्वमध्ये संवाद आपण ऐकू शकाल.

बद्दल. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष, 7:30 माझा शेत माझा शिवार हा कार्यक्रम, याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 20 सेकंद होत आहेत.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया, मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित फीड मॉनिटरिंग प्रणालीद्वारे जनावरानं किती आहार घेतला यावर सतत लक्ष ठेवता येतं. स्वयंचलित आहाराचं अचूक वितरण शक्य होतं. संतुलित आहार पद्धतीमुळं खाद्य रूपांतर कार्यक्षमता वाढते. याचा थेट फायदा दूध उत्पादन, जनावरांचं आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होतो. त्यामुळे काटेकोर खाद्य नियोजन ही मिथेन नियंत्रणासोबतच उत्पादन वाढवणारी आणि अत्यंत उपयुक्त आधुनिक संकल्पना आहे. मंडळी, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामानपूरक गोठ्याचं महत्व वाढत आहे. योग्य वायुविजन, थंडगार शेड, पुरेसं सावली क्षेत्र आणि स्वच्छ पाण्याची सतत उपलब्धता यामुळे जनावरांमधील उष्णता तणाव लक्षणीयरित्या कमी होतो. उष्णतेच्या तणावामुळे जनावरांची भूक कमी होते, पचनक्रिया मंदावते आणि मिथेन निर्मिती वाढते. मात्र उष्णता तणाव कमी झाला तर रुमेनची कार्यक्षमता सुधारते आणि मिथेन उत्सर्जन घटतं. उष्णतारोधक छत, फॉगर्स, पंखे आणि पाण्याचा फवारा यांचा वापर केला तर जनावरांचं शारीरिक संतुलन राखलं जातं. अशा निवाऱ्यांमुळे दूध उत्पादन वाढतं, प्रजनन क्षमता सुधारते आणि आजारांचंही प्रमाण कमी होतं. मंडळी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पशुधनातून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाचं अचूक मोजमाप करणं आता शक्य झालंय. मॉनिटरिंग ॲप, स्मार्ट कॉलर आणि विविध इंटरनेट ऑफ थिंग्स उपकरणाच्या सहाय्यानं जनावरांच्या हालचाली, खाण्याची सवय आणि उत्सर्जन पातळीवर सतत निरीक्षण ठेवता येतं. या तंत्रज्ञानामुळे कोणती व्यवस्थापन पद्धत मिथेन कमी करायला अधिक प्रभावी आहे हे डेटा आधारित स्वरूपात समजू शकतं. शास्त्रीय माहितीच्या आधारे निर्णय घेतला तर पशुपालन अधिक कार्यक्षम होतं. आंतरराष्ट्रीय समितीच्या शिफारशीनुसार कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी डिजिटल डेटा संकलनाला उच्च प्राधान्य द्यावं असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. अशा प्रणालीमुळे भारतातील पशुधन क्षेत्र जागतिक स्तरावर अधिक पारदर्शक, टिकाऊ आणि स्पर्धात्मक बनू शकतं. त्यामुळे डिजिटल मॉनिटरिंग ही भविष्यातली शाश्वत पशुपालनाची गुरुकिल्ली ठरू शकते.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रोते हो, कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: पत्रोत्तरांची खुमारी,
1: अनुभवांची शिदोरी,
0: हिंदी मराठी गाणी,
1: तुमची आणि आमची आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। सकाळचे 6:45 झाली आहेत।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादरकर्त्या आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीष्म ऋतूमध्ये त्रिदोष संतुलनासाठी उपयुक्त आहार. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे औष्ण परिणामी वृक्षता वाढते, त्यामुळे स्निग्ध गुण कमी होतो. परिणामतः वसंत ऋतूमध्ये शरीरात वाढलेला कफ कमी होतो. आदान काळामुळे शरीराचे बल कमी होते आणि धातुक्षय होतो. तसेच स्निग्धांश कमी झाल्याने शरीरात वात वाढू लागतो. वातावरणातील प्रचंड उष्म्यामुळे पित्त प्रकोपजन्य तसेच रक्तदुष्टीजन्य गोवर, कांजिण्या, नागिन यासारखे विकार संभवतात. या ऋतूमध्ये तीव्र स्वरूपाचे अग्निमांद्य असते, तसेच अन्नास रुची लागत नाही. म्हणूनच या दोषस्थितीचा विचार करून योग्य असा सुपाच्य आहार ठरवावा लागतो. या ऋतूमध्ये काय खावे याचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात, भजेन मधुरम मैवान्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, अर्थात मधुर रसाने युक्त, पचायला हलका, पुरेसा स्निग्धांश असलेला, वीर्याने थंड द्रवस्वरूप आहार या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे. जुना तांदूळ, मुगापासून तयार केलेले विविध पदार्थ, दूध, तूप याचा उपयोग आहारामध्ये करावा. जुन्या तांदळापासून तयार केलेली खीर, गव्हाच्या शेवयांची खीर तूप घालून घ्यावी. रसाला म्हणजेच श्रीखंड घ्यावे. घरच्या ताज्या चक्कापासून तयार केलेले श्रीखंड हे वात आणि पित्त कमी करणारे आहे. कफ वाढू नये म्हणून त्यामध्ये चिमूटभर मिरपूड आवर्जून घालावी. राग म्हणजे रायता, पानक म्हणजे विविध प्रकारची सरबत, ताजे तयार केलेले ताक, नाचणीचे आंबील, ज्वारीचे आंबील इत्यादी भरपूर द्रव असणारे पदार्थ, पचायला हलक्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. या ऋतूमध्ये मिळणाऱ्या आंबा, जांभूळ, द्राक्ष, चिंच, करवंदे या फळांच्या सरबतांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये लालमाठ, तांदुळजा, चाकवत, चुका, राजगिरा, पालक यांसारख्या भाज्या घ्याव्यात. भेंडी, पडवळ, दोडका, घुसाळे यांसारख्या फळभाज्याही मुबलक प्रमाणात घ्याव्यात. रताळी, बीट, सुरण इत्यादी कंदमुळे सुद्धा घ्यावीत. कांदा हा शीतवीरी असल्याने त्याचाही आहारात समावेश करावा. आले, लसूण यांसारख्या उष्णवीर्य पदार्थांचा वापर अत्यल्प करावा. फळांमध्ये पिकलेला आंबा, फणस, जांभूळ, करवंद, डाळिंब, द्राक्ष, नारळ यांचा वापर करावा. या ऋतूत येणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु हा आंबा योग्य वेळी योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचे फायदे शरीरास मिळतात. म्हणूनच संपूर्णपणे तयार झालेला नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबाच खाणे योग्य होय. आंबा हा मधुर, वातशामक, हृदय म्हणजेच हृदयास बल देणारा, बृहन बल वाढविणारा, तर्पण करणारा आहे. परंतु आंब्या पचण्यास जड असतो, म्हणूनच तो प्रमाणात खावा. तसेच आंब्याचे सेवन करताना सुंठ, वेलची, बडीशेप इत्यादी पाचक गोष्टींचा वापर करावा. पूर्ण तयार झालेल्या कच्च्या कैरीचा वापर आपण आहारात करावा. कैरी ही रुची वाढवणारी तसेच वातशामक आहे. कच्चा आंबा किसून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो. या ऋतूमध्ये अतितिखट, आंबट,

आणि खारट तेलकट तळलेले पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात थंड समजून भरपूर प्रमाणात दही सेवन केले जाते, परंतु दह्याचे वर्णन करताना ग्रंथकार सांगतात, दही हे हिमस्पर्श उष्णवीर्य, म्हणजेच स्पर्शात जरी दही थंड लागत असले तरी दही हे शरीरात उष्णता निर्माण करणारे आहे. तसेच अधिक प्रमाणात दही सेवन केल्यास अंगावरती सूज येते, रक्तदृष्टी होते. म्हणूनच थंड समजून उन्हाळ्यात दररोज दही घेऊ नयेत. अशा प्रकारे वातावरणातील बदलांमुळे शरीरातील त्रिदोषांमध्ये बदल होऊन विकार उत्पन्न होऊ नये म्हणून ऋतुचर्यामध्ये वर्णन केलेला आहार आवर्जून सेवन केला पाहिजे. म्हणजे मग आपण प्रत्येक ऋतूचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो अवश्य ऐका लक्ष किरण सौंदर्य नजराणा हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
2: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकणार आहोत ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. निसर्गात विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारची फुलं फुलतात. काही वनस्पतींना फक्त हिवाळ्यातच फुलं येतात तर काहींना फक्त उन्हाळ्यातच फुलं येतात. काही वनस्पतींवर मात्र वर्षभर फुलं येतात. सृष्टीत उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या वृक्षांची संख्या जास्त आहे. एवढंच नव्हे तर उन्हाळ्यात येणारी बहुतांशी फुलं गडद रंगाची, विशेषतः तांबडा, गडद काळपट, तांबडा, केशरी, पिवळ्या, जांभळ्या रंगाची असतात. ऋतुबदलाची ही निशाणी आहे. शिशिर ऋतू संपून ग्रीष्म ऋतू सुरू झाल्याची ही खूण आहे. या दोन्हीही ऋतूंना जोडणारा वसंत ऋतू. उन्हाळा जसजसा वाढत जातो तसतशी या रंगांबरोबर पिवळ्या जांभळ्या रंगाच्या फुलांचंही वर्चस्व वाढलेलं दिसतं. उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे कळ्या उमलायच्या अगोदरच कोमेजून जाऊ शकतात. पण तसं होऊ नये आणि फुलं चांगली वाढावीत यासाठी निसर्गानेच त्याची सोय केलेली असावी. फुलांमध्ये अँथोसायनिन हे रंगद्रव्य असतं. हे अँथोसायनिन फुलांना लाभलेलं एक वरदानच म्हणावं लागेल. गडद रंगामुळे किडे पक्षी फुलांकडे आकर्षिले जातात. परागीभवन फलधारणाहून नवनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बिया यातून तयार होतात आणि जात टिकून राहते. या रंगद्रव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यप्रकाशातली घातक अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणं शोषून घेणं. हे रंगद्रव्य उन्हाळ्यात सनस्क्रीन सारखं काम करतं. त्यामुळे फुलांच्या आतल्या भागाचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षणच होतं. प्रखर सूर्यप्रकाश आणि वृक्षांना पाणी कमी मिळाल्यामुळे फुलांच्या पाकळ्यांमधलं पाण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे अँथोसॅनिनचा रंग अधिकच गडद होतो. त्यामुळे जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसं फुलांचे रंगही जास्त गडद होताना दिसतात. फुलातले पुकेसर आणि स्त्रीकेसर परागीभवनासाठी सक्षम होतात. फुलात मधही तयार होतो. किडे कीटक फुलपाखरांना अन्न मिळतं. नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली फलधारणेची प्रक्रिया यामुळे सुरू होते. उन्हाळ्यात प्रत्येक जातीतल्या झाडांच्या फुलांचं उमलणं, विशिष्ट फुलांसाठी विशिष्ट प्रकारच्या कीटकांची वाढ होणं हे वनस्पती आणि कीटक जगतामध्ये उत्क्रांती होत असताना निसर्गतःच झालेली असावी. निसर्गात असलेली सजीवसृष्टी निरंतर राहण्यासाठी निसर्गानेच केलेली ही किमया खरोखर अद्भुत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जर तापमान वाढलं तर त्याचा परिणाम अन्नसाखळीवर आणि अन्न जाळ्यांवरही होतो. परिणामी त्या भागातल्या पारिस्थितिकीवरही परिणाम होतो. याबद्दलचं संशोधन देशविदेशामधल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे.

0: त्यांनी असं अनुमान काढलं की दर 100 वर्षांनी वृक्षांवर फुलं येण्याचा काळ 2 दिवस अगोदर येतो. हा बदल जरी सूक्ष्म असला तरी काही वर्षांनी तो कित्येक आठवडे अगोदर येईल आणि तेव्हा पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम बदलेल आणि निसर्गाचा समतोलही बिघडेल. घानामधल्या काही झुडपांना येणारा फुलोरा 40 वर्षातच 17 दिवस अगोदरच येतोय आणि याउलट ब्राझीलमधल्या काही झुडपांना त्यांच्या नेहमीच्या वेळेपेक्षा 80 दिवस नंतर फुलं येत आहेत. भारतातही अनेक वृक्षांवर जागतिक तापमानवाढीचा स्थानिक बदलांचा परिणाम झालेला आहे. तेलंगणा आणि ओडिसामधल्या आंब्याला 22 सालच्या डिसेंबरमध्ये 1 महिना अगोदरच मोहर आलेला होता. परिणामी फळ धरण्यावर त्याचा परिणाम झाला कारण परागीभवन होण्यासाठीचे किडे त्यावेळेस जन्मलेच नव्हते. हिमालयातही काही वृक्षांवर तापमानवाढीचा परिणाम दिसून येतोय. पाईन वृक्षांची संख्या कमी व्हायला लागली आहे. एवढंच नव्हे तर काही वृक्षांची प्रजा उंच असलेल्या पर्वतांवर वाढताना दिसून येते. हे असंच जर चालू राहिलं तर निसर्गाचा समतोल येत्या काही वर्षात वेगाने बिघडेल असंच वाटतं. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा दुसरा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: पहिले प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
0: फोन 940-440-8000
2: श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून

0: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
1: नमस्कार काका।
2: नमस्कार
1: काका। मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही चैत्रा गौरीच्या हळदीकुंकवाला खर्च होईल इतकी रक्कम एकत्र करून कुणाला तरी दान करावी असं ठरवलंय।
2: छान आहे विचार।
1: हो आओ, पण नेमकी कुणाला द्यावी हेच कळेना।
2: हा मोठा प्रश्न आजकाल आहे, पण दान सत्पात्रे होते की नाही यासाठी मदत करतं ते धर्मादाय आयुक्त प्राधिकरण, चॅरिटी कमिशनर। हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील एक महत्वाचं प्राधिकरण आहे, जे सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांवर लक्ष ठेवतं। महाराष्ट्रात हे काम बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 याप्रमाणे चालतं।
1: हा, धर्मादाय आयुक्त ऐकलंय खरं, पण म्हणजे नेमकं काय?
2: ते म्हणजे असा अधिकारी जो धर्मादाय ट्रस्ट, संस्था, एनजीओ यांचं नियंत्रण आणि नोंदणी करतो। हे कार्यालय ट्रस्टची पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कायदेशीरता सुनिश्चित करतं।
1: अच्छा।
2: खूप वेगवेगळ्या संस्थांची, म्हणजे पब्लिक ट्रस्ट, मंदिर, दर्गे, गुरुद्वारे, शिक्षण संस्था, हॉस्पिटल, सामाजिक संस्था।
1: आणि याचं नेमकं काम काय?
2: मुख्य काम ट्रस्ट नोंदणी, नवीन ट्रस्टची नोंदणी करून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणं, ट्रस्टची माहिती ठेवणं, ट्रस्टचं नाव, ट्रस्टी, मालमत्ता याची नोंद, त्याचे बदल नोंदवणं, ट्रस्टी बदल, पत्ता बदल, मालमत्ता बदल, लेखा परीक्षण, ट्रस्टचं वार्षिक खातं तपासणं, चौकशी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, तक्रारी याची चौकशी, ट्रस्ट मालमत्ता संरक्षण, न्यायालयीन अधिकार, आणि काही प्रकरणात आयुक्त अर्ध न्यायालयीन निर्णय देऊ शकतात।
1: आणि मग हे कामकाज नेमकं कसं चालतं?
2: हो, अर्ज दिला जातो, त्याची कागदपत्र तपासली जातात, चौकशी अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करतो, अहवाल तयार होतो, आयुक्त उपायुक्त निर्णय देतात, नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं। काही प्रक्रिया आता ऑनलाईन महाराष्ट्र चॅरिटी पोर्टलवर

0: होतात.
1: मग आता अशा या नोंदणीसाठी कागदपत्र कोणती कोणती लागतात?
0: अहो, नियमाप्रमाणे ट्रस्ट डीड, ट्रस्टची माहिती, पत्त्याचा पुरावा, मालमत्तेची माहिती वगैरे सगळं लागतं.
1: मग आता याला नोंदणी फी असते का?
0: हो, असती साधारण.
1: आणि मग दस्त तयार करण्यासाठी
0: वेगळा खर्च, तिथं वकील, सीए फी वगैरे द्यायला लागती सगळी. आणि बरं काय, यामुळे समाजाचा पैसा सुरक्षित राहतो, संस्था प्रामाणिकपणे चालतात, नागरिकांना विश्वास मिळतो.
1: आणि आता सामान्य नागरिकाला याचा नेमका फायदा कसा होतो बरं?
0: अहो, पारदर्शकता, देणगी दिलेल्या पैशाचा योग्य वापर होतो का हे ते पाहता येतं. खोट्या ट्रस्ट पासून संरक्षण, गैरव्यवहार असल्यास थेट तक्रार दाखल करता येते. आणि तुम्ही पैसे देताना विश्वासार्ह संस्था निवडा.
1: ओके, आता कळलं.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा आहे आज स्मृतिदिन. रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा आहे आज स्मृतिदिन. चरित्रकार वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा आहे आज वाढदिवस. एक होता कारभार हे त्यांनी लिहिलेलं चरित्र लोकप्रिय पुस्तक. आधुनिक मानसशास्त्राचे उद्गाता सिग्मंड फ्लॉइड यांची आज जयंती. बाल शिक्षणाच्या प्रणेत्या इटालियन शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचा आहे आज स्मृतिदिन. आपल्या कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आहे आज स्मृतिदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. वेळ झाली आहे ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची. आज यामध्ये ऐकूया वेळ हा संदीप वनाळे यांचा ललितबंध.
4: वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच कोणासाठी थांबत नाही, ती अखंडपणे पुढं आणि पुढंच जात राहते. योग्य वेळ जर साधली तर सगळंच योग्य होतं, पण वेळ जर चुकली तर सगळंच बिघडतं. वेळेचं माणसाच्या आयुष्यात, जीवनात खूप महत्व आहे. जी माणसं दिलेली वेळ पाळतात, वेळीच योग्य निर्णय घेतात, वेळेचं योग्य नियोजन करतात, वेळ वाया घालवत नाहीत, वेळेचा सदुपयोग करतात, तीच माणसं महान बनतात. म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा तो बहुरी करोगे कब. उद्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. बऱ्याच वेळा ती कामं आपण उद्या करूया असं बोलतो, पण उद्या कधीच उगवत नसतो. त्यामुळं जे काम करायचं ते आज आणि आत्ताच करावं, म्हणजे वेळ पाळावी, वेळ जपावी. प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तास उपलब्ध आहेत, मग त्या वेळेचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा, अशीच वेळ वाया घालवायची की वेळ सत्कारणी लावायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. वेळ म्हणजे एक शांत नदी आहे, ती पुढे पुढेच जात असते, ती थांबत नाही की मागेही वळून पाहत नाही. त्या वाहत्या नदीच्या पाण्याचा जो तो हवा तसा उपयोग करतो. अगदी तसंच या वेळेचाही प्रत्येकानं सदुपयोग केला तर नक्कीच आयुष्यातला प्रत्येक क्षण सार्थकही लागतो. वेळेचं महत्व सांगणारी मुंगी आणि टोळाची कथा कदाचित तुम्हाला माहीतच असेल. एकदा एका जंगलात एक मुंगी आणि एक टोळ राहत होते. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. मुंगी रोज कष्ट करून अन्न गोळा करत होती आणि टोळ मात्र दिवसभर गाणी गात, मजा करत, मस्ती करत वेळ वाया घालवत होता. मुंगी त्याला म्हणाली, आता काम कर, नाहीतर पावसाळ्यात अन्नाचा कणही मिळणार नाही तुला. टोळ हसून म्हणाला, अजून पावसाला खूप वेळ आहे. असं करत करत त्यानं वेळ वाया घालवला. पावसाळा सुरू झाला, तशा मुंग्या वारुळात साठवलेल्या अन्नावर जगू लागल्या. पण इकडे टोळकडे अन्नाचा कणही नव्हता. शेवटी तो भुकेनं व्याकुळ झाला. तेव्हा मुंगी त्याला म्हणाली, बघ, तेव्हाच वेळेचा सदुपयोग केला असतास तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणूनच म्हणतात ना, पैसा, पद, संपत्ती, मित्र, नाती हे सर्व पुन्हा मिळू शकतं.

0: पण गेलेली वेळ परत मिळत नाही। वेळ हा जीवनाचा श्वास आहे। वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं ही एक कला आहे। योग्य वेळी योग्य काम केलं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आपली वेळ बदलायला वेळ लागत नाही। कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते असंही म्हणतात, पण योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा आपणच वेळीच योग्य निर्णय घेऊन जीवनात योग्य वेळ आणूही शकतो असेही लोक सांगत असतात, जे आपल्या दिलेल्या वेळेचं काटेकोरपणे पालन करतात तीच माणसं आयुष्यात यशस्वी होतात। दिलेल्या वेळेपूर्वी हजर असणं हेही वक्तशीरपणाचं एक चांगलं उदाहरण आहे। पण आपल्याकडे बऱ्याच वेळा 10:00 सुरू होणारा कार्यक्रम 11 वाजले तरी सुरू होत नाही, कारण लोकांनी दिलेली वेळ पाळलेलीच नसते। अशा सार्वजनिक कामात वेळेचं पालन न केल्यामुळे अनेकांचं नुकसानच होतं। आजच्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या या जमान्यात मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स, टीव्ही यावर आपण न कळत तासन तास वेळ वाया घालवत असतो। आपलं स्वतःवर नियंत्रणच नसतं। किती वेळ मोबाईल घेऊन अथवा टीव्ही समोर बसलोय हे आपलंच आपल्याला कळत नाही। मग वेळ अशीच किती वाया घालवली यावर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते। त्यामुळे वेळीच सावध होऊन वेळेचा सदुपयोग करायला शिकणं हेही आवश्यक आहे। आजकाल वेळच नसतो, वेळच मिळत नाही अशी एक लोकांची तक्रार आपण नेहमीच ऐकत असतो। पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, आपल्या माणसांसाठी आणि चांगल्या कामासाठी वेळ हा काढावाच लागतो। वेळ कधीच थांबत नाही, आपण वेळेसोबत चालायला शिकलं पाहिजे। आपली वेळ तर आपल्याच हातात असते, काटे तर घड्याळाचेच फिरत असतात, नाही का? त्यामुळे वेळेचा सदुपयोग करायला शिका, वेळेचं योग्य नियोजन करणं हेही शिकलं तर जीवन अधिक सुंदर बनू शकतं।
1: श्रोते हो, वेळ हा संदीप भनाळे यांचा ललितबंध आताच आपण ऐकलात। ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
1: श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर. त्यांची किलबिल गाणारे निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जप

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणी वाढ करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रम शाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी 6 प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था सोलापूर करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, बद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 50 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 दिवसात अंदाजे 1,93,000 अधिक कोंबड्या 8,00,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16व्या जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. नागरिकांनी SE.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आंडुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोलनाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि विद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित

0: आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळ निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोतेहो अवश्य ऐका चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो अवश्य एका सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
3: रुचिराची एवन चटणी
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
0: श्रोते हो आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी श्रोते हो 10 मे हा मातृदिन तेव्हा यानिमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातील विविध स्त्री रूपातील मातृशक्ती यांविषयी तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळी यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-2562-26 तेव्हा जरूर फोन करा आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील ऐका आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये
5: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाईन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02-231-2446-261
0: श्रोते हो अवश्य एका लक्ष किरण सौंदर्य नजराणा हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 श्रोते हो अवश्य एका श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40

श्रोतेहो अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 तयारीविषयी माहिती जाणून घेत होतो. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस सर. त्यांच्यासोबतचा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: जनगणना 2027 विचार केला तर ही जनगणना आधी झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी?
2: सगळ्यात जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली.
1: मग
2: त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशन ही थिमॅटिक मॅप्सवरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011 जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने, त्यासाठी आपली प्रशंसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण झाली. त्यामुळं कार्टोग्राफी डिव्हिजन ही आमची ओव्हर द पिरियड ऑफ टाईम खूप प्रगत झाली. त्यानंतर जनगणने अंतर्गत जी पत्रकं आम्ही घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी वापरतो, त्या पत्रकांचं डिझायनिंग असेल किंवा त्यांचं प्रिंटिंग असेल, तसंच 2001 आपण ICR टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन टेक्नॉलॉजीवरती पत्रकं संपूर्ण पद्धतीने स्कॅन करतो आणि त्याचं संस्करण करतो, तर 100% पत्रकांचं स्कॅनिंग करणं, त्यांचं संस्करण करणं ही आव्हानं, मोठी आव्हानं पेलण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यावेळेला जे उपलब्ध होतं ते आमच्या भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नेहमी त्याचा अवलंब केला. तसंच मग त्यानंतर माहिती संस्करण करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी अत्याधुनिक सर्व्हर असतील. आमची IT डिव्हिजन जी आहे किंवा ज्याला आम्ही डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन म्हणतो, त्या डिव्हिजनमधले संपूर्ण यंत्रणा आमची त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असते, कार्यरत असते. 24 2011 जनगणनेनंतर आमचे स्कॅनिंगची ऍक्टिव्हिटी सुरू होत्या, त्याचे डेटा क्वालिटी चेकिंगची ऍक्टिव्हिटी आमच्या सुरू होत्या, अशा पद्धतीने खूप सारी यंत्रणा लागायची. 2027 जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्यावेळेला आपण जी काही पत्रकं 2011 छापत होतो ही पत्रकं काही ह्यावेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर छापणार नाहीये.
1: अच्छा.
2: कारण प्रगणक प्रत्येक घरोघरी जाऊन मोबाईल ॲपवरती स्वतःची माहिती संकलित करणार आहे, म्हणजे ही एक भारतासारख्या देशासाठी खूप मोठी झेप किंवा एक भरारी असंच म्हणावं लागेल, हे आव्हान आपण पेलण्यासाठी सज्ज आहोत. ह्याची आम्ही पूर्व चाचणी केली आहे, म्हणजे ह्याची पूर्ण प्री टेस्ट, एक ड्रेस रिहर्सल आमची 2025 भारतातल्या सर्वसाधारणपणे 5,000 गटांसाठी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जे काही दुरुस्त्या करायच्या असतील, सुधारणा करायच्या असतील, त्या सर्व करून आता आमची मोबाईल ऍप्लिकेशन तयार झालेली आहे. डेटा प्रोसेसिंगच्या ऍक्टिव्हिटी ह्यावेळेला ऑलमोस्ट रिअल टाईम होतील, कारण प्रगणकांनी जो नोंदवलेला डेटा आहे हा आमचा सेंट्रल सर्व्हरवरती जाणार आहे, त्यामुळे पत्रकांचं स्कॅनिंग असेल किंवा त्यानंतरचे जे क्वालिटी चेकला लागणारे आमची मेहनत असेल किंवा एफर्ट्स असतील ते ह्या जनगणनेमध्ये निश्चित कमी होतील. ह्या सगळ्याचा पर्यायीने आपल्याला एक रिझल्ट म्हणूया किंवा पॉझिटिव्ह हे म्हणूया की माहिती प्रकाशनासाठी जो कालावधी आम्हाला लागायचा

0: ह्या वेळेला असा एक त्याचा आम्ही अनुमान करतोय की त्यामध्ये आम्ही खूप मोठी झेप घेऊ आणि शक्य तितक्या लवकर आम्ही ह्या माहितीचं प्रकाशन करू शकू अशी एक अपेक्षा, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही वेगाने पूर्ण करू अशी आम्हाला अपेक्षा.
1: याच्यामध्ये एक आमची जनगणना आमचा विकास असं एक ब्रीद घेऊन तुम्ही पुढे जाताय, तर त्याचं नेमकं म्हणणं काय की त्याचं उद्दिष्ट काय की असं म्हणायचं की आमची जनगणना आमचा विकास, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय?
0: जनगणना 2027 ची एक संकल्प

0: उद्दिष्ट काय की असं म्हणायचं की आमची जनगणना आमचा विकास, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय?
1: जनगणना 2027 ची एक संकल्पना जर तुम्ही विचारात घेतली सर्वसाधारणपणे, तर ही ह्या वेळेला इतकी कल्पकतेने योजलेली आहे, कारण जनगणनेचे जे दूत आहेत ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो हे प्रगती आणि विकास असे आमचे दोन दूत आहेत. प्रगती हे स्त्री प्रगणकाचं एक प्रारूप आहे आणि विकास हे पुरुष प्रगणकाचं एक प्रारूप, ह्यांनी ते योजलं गेलेलं आहे. जर आपल्याला विकसित भारताची संकल्पना करायची असेल तर त्यासाठी प्रगती आणि विकास आपल्या घरोघरी येणार आहेत ह्या वेळेला माहिती संकलित करायला. तर ह्या पद्धतीने ते मॅस्कॉट ह्या वेळेला आम्ही ठरवलेले आहेत. मग आता प्रगती आणि विकास हे दूत जर आपल्या घरी माहिती संकलनासाठी येणार असतील तर निश्चितच तुमची ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या देशाच्या धोरणात्मक नियोजनासाठी किती मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी उपलब्ध करून देणार आहे हे संपूर्ण जनतेला ह्याची कल्पना आलीच असेल.
0: बरोबर.
1: अगदी तळागाळातल्या दूर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांपासून ते शहरी भागामध्ये उंच उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ज्या काही योजना आपण आखणार आहोत त्या सर्व योजनांची पायाभरणी या जनगणनेच्या आकडेवारीतून होणार आहे. तर यासाठी जनतेचा सहभाग गेल्या 15 जनगणनेमध्ये आम्हाला असल्यामुळेच आपण ही आता 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आपण करत आहोत. तर याही जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तर तो कसा लोकांचा सहभाग आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी म्हणा एक जनगणनेचं ह्या वेळेचं 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. तर ह्या जनगणनेमध्ये सर्व जनतेनी खूप हिरीहिरीने सहभागी होऊन त्यांना जी माहिती विचारली जाईल किंवा ते स्वगणना करतील त्यावेळेला जी माहिती त्यांना भरायची आहे ती भरण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि एकंदरीतच राष्ट्राच्या विकासामध्ये आपलं सहकार्य आणि योगदान द्यावं.
0: बिलकुल. त्याच्यात याच्यात सर आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की जनगणना सुरू झाल्यानंतर, जसं मी एप्रिलपासूनचा उल्लेख केला की त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर याच्यातले टप्पे कसे आहेत आणि ते कसे राबवले जाणार आहे?
1: जनगणनेमध्ये जर त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर एक 3 मुख्य टप्पे असतात.
0: बरं.
1: म्हणजे जनगणनेचं क्षेत्रीय काम पूर्ण होण्याच्या आधी आम्हाला जी तयारी करावी लागते त्याची प्रशासनिक खूप मोठी यंत्रणा कार्यरत असते. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान आपल्याला काय कार्य करावी लागतात आणि जनगणना झाल्यानंतर असे 3 टप्पेमध्ये त्याची सर्वसाधारणपणे विभागणी होते. तर जनगणनेपूर्वी सगळ्यात आधी केंद्र शासन एक अधिसूचना जारी करतं ज्याद्वारे केंद्र शासनाचा उद्देश की ही जनगणना घ्यायचा त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वसाधारणपणे कालावधी काय, हा एक सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी म्हणून एक प्रकाशित करण्यात येतो. ह्याचा हाही एक उद्देश असतो की त्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणेची उभारणी आणि वित्तीय तरतुदी, जोपर्यंत जनगणनेची पहिली अधिसूचना आपण जारी करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर जनगणना 2027 साठी साधारणतः 11,748 कोटींची तरतूद केंद्र शासनाने केलेली आहे. तर ही तरतूद झाल्यानंतर मग संबंधित राज्य शासनं किंवा केंद्रशासित प्रदेश यांना आपण अवगत करतो की भारताची जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जे एप्रिल ते सप्टेंबर 2026 ही एक विंडो दिलेली आहे त्यामध्ये संबंधित राज्य शासन किंवा केंद्र शासनाने त्यांना सोयीच्या ह्याच्यानुसार 30 दिवसाचा कालावधी निवडायचा आहे आणि संबंधित राज्यात तो पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा हा बर्फाच्छादित प्रदेश जे आहेत आपले लेह लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड असे जे भाग आहेत जे बर्फाच्छादित असतात किंवा स्नोबाउंड एरियाज असतात तेथे हा ऑक्टोबर 2026 मध्ये करण्याचं प्रस्तावित आहे जर पूर्वीच्या जनगणनेचा आपण आधार घेतला तर, असं अपेक्षित आहे. आणि जी मूळ जनगणना इतर राज्यांमध्ये किंवा बर्फाच्छादित प्रदेश सोडून इतर ठिकाणी होईल ती सर्वसाधारणपणे फेब्रुवारी 2027 मध्ये प्रस्तावित आहे. त्याच्याबाबतची अधिसूचना केंद्र शासन जेव्हा निर्गमित करेल तेव्हा आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल.
0: बरोबर.
1: तर तेव्हा संपूर्ण यंत्रणेचा अपॉइंटमेंट पासून सुरुवात होते. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 2.5 लाख आपण सर्व प्रगणक, पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय कार्य करणारे इतर अधिकारी यांची नियुक्ती करणार आहोत. तर संपूर्ण देशाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 31 लाख लोकांची यामध्ये आपण

0: नियुक्ती करणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने नियुक्ती झाल्यानंतर या संपूर्ण नियुक्त अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं, कारण जनगणनेसाठी आवश्यक संकल्पना किंवा जे मोबाईल ॲप्लिकेशन वापरणं आहे किंवा पोर्टल वापरणं आहे ह्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी सखोल प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षणाचे पुन्हा एक कास्केड आहे की राष्ट्रीय स्तरावरती सब्जेक्ट मास्टर एक्सपर्ट, ज्यांना त्या त्या विषयातले विषय तज्ज्ञ बोलूया, ते राष्ट्रीय प्रशिक्षणांना प्रशिक्षित करतात. राष्ट्रीय प्रशिक्षक मग मास्टर ट्रेनरला राज्य स्तरावरती प्रशिक्षित करतात. मास्टर ट्रेनर फील्ड ट्रेनरला प्रशिक्षित करतात जे जिल्हा स्तर किंवा शहर स्तरावर असतात, आणि ते फील्ड ट्रेनर आपले प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करतात. तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि ते साधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जेव्हा सुरू होईल तो प्रत्यक्ष जनगणनेच्या दरम्यानचा टप्पा, त्यासाठी आपण सज्ज असतो. आपण नागरिकांना आवाहन करतो की प्रगणक आपापल्या घरी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना सहकार्य करा. जनगणनेअंतर्गत जी माहिती नोटिफाईड 33 प्रश्न आहेत ह्यावेळच्या जनगणनेमध्ये जे आपल्याला विचारण्यात येतील त्याची बिनचूक माहिती द्या असं आवाहन करण्यात येतं. मग त्यामध्ये पण खूप चॅलेंजेस असतात. ग्रामीण भागातले चॅलेंजेस वेगळे, शहरी भागातले चॅलेंजेस वेगळे. इथे वाड्या वस्त्या इथे पोचणं प्रगणकांना काही ठिकाणी चॅलेंज असतं ग्रामीण भागामध्ये, तर शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीज असतील, इमारती असतील, अशा ठिकाणी प्रगणकांना प्रवेश मिळणं इथपासून अडचण असते. प्रवेश मिळाल्यानंतर पती पत्नी नोकरीवर असतात, मुलं शिक्षणाविमुक्त दिवसभर बाहेर असतात, तर घरी कोणी उपलब्ध नसतं, तर बंद किंवा कुलूप बंद घर किंवा काही कुटुंब आता ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपापल्या गावी जातात, तर अशा कुलूपबंद घरांना पुन्हा पुन्हा व्हिजिट करणं, पुन्हा पुन्हा भेट देऊन जास्तीत जास्त लोकांची माहिती संकलित करणं ह्यासाठी प्रगणकांना खूप आपली एक निष्ठा दाखवावी लागते आणि ते निष्ठा दाखवून निष्ठापूर्वक काम प्रगणक आपले पूर्ण करत असतात. तर तेव्हा आपल्याला खूप तयारी करावी लागते. मग जनगणनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला हा प्रत्यक्ष क्षेत्र कार्याचा की तिसऱ्या टप्प्यात येतं आपले माहितीचं संस्करण आणि प्रकाशन. हे काम आमचं जनगणना संचालनालय किंवा भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या समन्वयाने आम्ही बॅक ऑफिस म्हणा किंवा इंटरनल हे आमचं काम आहे हे आम्ही करत असतो. आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते.
1: बरोबर.
0: कारण भारताची लोकसंख्या ही 2001 एक अब्जाच्या वरती गेली आहे. ह्यावेळेला आपण असे अंदाज व्यक्त केले जात आहेत की 140 कोटी लोकांची गणना होऊ शकते प्रत्यक्ष जनगणनेत. तर एवढ्या मोठ्या डेटाबेसचं संस्करण करणं हे पण एक आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असतं.
2: श्रोतो, संतोष पायस सर यांच्यासोबतचा दिलखुलास कार्यक्रमातला हा संवाद आपण यापुढच्याही भागात असाच सुरू ठेवणार आहोत, कारण अजून बरीच माहिती आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सध्या उन्हाळा खूपच वाढलेला आहे, आपण बघतोय सगळीकडे त्याच्या संदर्भातल्या बातम्याही ऐकतोय. तर या वाढत्या उन्हाळ्यामुळे श्वसन विकार किंवा फुफ्फुसांच्या संदर्भातल्या काही तक्रारी घेऊन अशा काही केसेस आहेत का?
4: अगदी श्रोत्यांसाठी परवलीचा प्रश्न विचारलाय असे म्हणेन. कारण बऱ्याचदा काय होतं की आमच्याकडे जे रुग्ण येतात ते बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले असतात किंवा एक दोन डॉक्टरांकडे औषधं घेऊन आलेले असतात. तर उन्हाळ्यामध्ये विशेष करून आपण रुग्णाचा इतिहास म्हणजे सर्वच ऋतूंमध्ये हा इतिहास बघायला हवा. असाच एक रुग्ण निमोनिया झाला म्हणून आला होता आणि निमोनिया बरा होत नव्हता आणि खूप कमी कालावधीमध्ये निमोनिया तीव्रतेनं वाढत होता आणि त्याचं कारण लक्षात येत नव्हतं. जेव्हा सर्व तपासण्या केल्या, एक्सरे मधलं जे काही चित्र होतं ते पाहिलं आणि त्यानुसार एक मनात शंका आली ती खरी ठरली. कुठली होती शंका? तर रुग्णाला जेव्हा विचारलं की तुम्ही एअर कूलर वापरता का, तो म्हणाला हो.
3: अच्छा.
4: आणि मग त्याच्या स्वच्छतेविषयी विचारलं तर स्वच्छतेची काळजी घेतली जात नव्हती. कारण असं होतं की एअर कूलर मध्ये लेजिओनेला नावाच्या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू ह्या वाढतात आणि त्या वाढल्यामुळे त्या हवेतून म्हणजे एअर कूलरची हवा जशी झोत करून बाहेर पडते त्यातून हे जीवाणू अगदी विनाशायास नाकावाटे आत जातात आणि हा निमोनिया तीव्र प्रकारचा निमोनिया होऊ शकतो. खरं तर मेंटेनन्स जो असतो एअर कूलरचा तो नीट न झाल्यामुळे ह्या जंतूंना वाढायला तिथे जागा मिळते. ते जे काही स्पंज किंवा गवतासारखा प्रकार जो असतो थंड करण्यासाठी ती जागा त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असते. काही लोकांना केवळ निमोनिया होत नाही तर त्यामध्ये मोल्ड्स किंवा फंगाय असल्यामुळं आणि बॅक्टेरिया ह्या ह्याच्यामुळे काही वेळा एचपी नावाचा निमोनिया म्हणजे हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया नावाचा प्रकार होतो. अर्थात ह्या रुग्णाचं निदान लवकर झालं, लेजिओनेला असल्याचं सिद्ध झालं आणि मग अँटीबायोटिक्स आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिल्यामुळे हा रुग्ण बरा झाला, निमोनियातून बाहेर आला.
3: श्रोते, हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63934 7385063934. सर, तुम्ही सांगताय की उन्हाळ्यामध्ये एअर कूलर जिथे वापरला जातो त्याबद्दल
4: मला तर एक गोष्ट सांगायची आहे. एअर कंडिशनरचा त्रास होत नाही बऱ्याच लोकांना, तर एअर कूलरचाही तसा त्रास होत नाही. श्रोते हो लक्षात घ्या, एअर कूलर मेंटेन करायला पाहिजे. काय होतं की बरेच जण एअर कूलर वापरतात पण तो मेंटेन करते, म्हणजे पाणी रेग्युलरली बदलायचं, म्हणजे आठवड्याला एकदा तरी तो टँक पूर्ण रिकामा करून कोरडा करायचा आणि पाणी भरायचं. जसं की आपण पिण्याच्या पाण्याबद्दल डेंग्यूचे डास वाढू नयेत म्हणून काळजी घेतो, तसं एअर कूलरच्या टँक बद्दल काळजी घ्यायची. पाणी स्वच्छ हवं, आपण पाणी जे प्यायला वापरतो ते पाणी त्यामध्ये घालायला हवं. पॅड्स जे असतात ते कुलिंग पॅड्स ते स्वच्छ ठेवायला पाहिजेत आणि ते बदलायला पाहिजेत रेग्युलरली. आणि अर्थात हा एअर कूलर कुठेतरी कोंदट वातावरणात ठेवायला नको, बंद खोलीत ठेवायला नको. कारण बंद खोलीत आधीच कुठले तरी जंतू वाढतात आणि ते एअर कूलरमध्ये आपसूक जाऊन बसतात. त्यामुळे वेल व्हेंटिलेटेड वायू विजन असलेल्या ठिकाणी हा एअर कूलर ठेवावा. एअर कूलर वापरू नये असं नव्हे, पण एअर कूलर हा स्वच्छ असावा, जंतूंची वाढ होण्याला पोषक वातावरण त्यात व्हायला नको. श्रोते हो, उन्हाळा कडक आहे, आपल्याला थंड हवा हवीशी वाटते, पण त्या थंड हवेबरोबर कुठले जंतू आपण आत घेत नाही ना, याची काळजी घ्या. हवा खेळती ठेवा आणि बाहेर जर तुम्ही झोपत असाल आणि तुम्हाला आधीच श्वसन विकार असेल तर डॉक्टरांचा

0: सल्ला जरूर घ्या.
1: नक्कीच, खूप छान माहिती आजच्या भागात तुम्ही दिलीत. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 7:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
5: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे सौंदर्याला बाधक ठरणारं आणि नकोस वाटणारं गोंदण. आणि आज गोंदण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत कोल्हापुरातील नामवंत कॉस्मेटिक आणि लेसर सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. सर, सर्व रंगीत गोंदण एकाच लेसर मशीनने काढता येतात का हो?
6: अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानाच्या Q+B या इटालियन लेझर मशीननं कोणत्याही रंगाचं गोंदण निघू शकतो.
5: सर, की हे नॅनो तंत्रज्ञानाचं लेसर मशीन आहे, पण हे नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय?
6: सर्वसामान्य लेझर मशीन्स जी ऊर्जा 10 मिलीसेकंद म्हणजे सेकंदाच्या 100व्या भागात सोडतात, तीच ऊर्जा नॅनो सेकंद तंत्रज्ञानाच्या Q+B या मशीनद्वारे फक्त 6 नॅनो सेकंद म्हणजेच सेकंदाच्या 16.5 कोटीव्या भागात सोडली जाते. आणि त्यामुळं त्वचेतील पेशींना काहीही इजा न होता गोंदण अलगत निघू शकते.
5: लेसर उपचारानं गोंदण जातं म्हणजे नेमकं काय घडतं?
6: आता सांगितल्याप्रमाणे ठराविक तरंग लांबीचे लेझर किरण या मोठ्या गोंदण कणामध्ये शोषले जातात आणि त्यांचा अगदी बारीक भुगा होतो. आपल्या शरीरात उत्सर्जनाचे काम करणाऱ्या पेशी असतात. बारीक झालेला हा गोंदण कणांचा भुगा या पेशी गिळंकृत करतात आणि उत्सर्जनाद्वारे शरीराबाहेर फेकून देतात.
5: अच्छा.
6: त्यामुळे पुढील 1.5 ते 2 महिन्यात गोंदण फिकट होत जात.
5: गोंदवून घेतलं की ते म्हणे जन्मभर तसंच राहतं?
7: त्यासाठी लक्ष किरण आणले इटलीहून खास लेसर मशीन.
8: 2-4 लेसर उपचार घेतले की गोंदण गायब, त्वचा अगदी पूर्वी सारखी. मग करा फोन 2-65-19-44.
9: लक्ष किरण, तुमचा सौंदर्य साथी.
5: गोंदण घालवण्यासाठी हा लेसर उपचार किती वेळा घ्यावा लागतो?
6: लेसर उपचार कितीदा घ्यावा लागतो हे थोडंसं गोंदण किती खोलवर आहे यावर अवलंबून असतं. सहसा 2 ते 2.5 महिन्याच्या अंतरानं 3 ते 4 लेसर उपचार पुरेसे होतात.
5: गोंदणावर लेसर उपचार घेताना काही त्रास वगैरे होतो का हो सर?
6: गोंदणावरचा लेसर उपचार देण्यापूर्वी त्या ठिकाणी त्वचा बधीर करणारं मलम लावलं जातं, त्यामुळं 2 मिनिटांचा लेसर उपचार घेताना जाणवत सुद्धा नाही. उपचारानंतर थोडीशी सूज येऊ शकते, पण ती 1-2 दिवसातच ओसरते.
10: जी करे देखता रहूं.
11: क्या?

0: शरीराच्या कोणत्याही भागावरील गोंदण लेसरनं जाऊ शकतं काय?
1: हो तर, कपाळ, हनुवटी, हात, दंड, पाठ

0: कोणत्याही भागावरील गोंधण लेझरनं जाऊ शकतं.
1: लेसरनं गोंधळ पूर्णपणे निघून गेल्यावर त्या ठिकाणची त्वचा कशी दिसते हो सर?
0: त्या ठिकाणची त्वचा अगदी पूर्वीच्या त्वचेसारखी दिसते. त्या ठिकाणी कोणताही डाग, व्रण किंवा खड्डा अजिबात राहत.
1: गोंधवून घेतलं की ते म्हणे जन्मभर तसंच राहतं.
2: त्यासाठी लक्ष किरण आणले इटलीहून खास लेसर मशीन.
3: दोन चारदा लेसर उपचार घेतले की गोंधळ गायब, त्वचा अगदी पूर्वी सारखी. मग करा फोन 2561944. लक्ष किरण, तुमचा सौंदर्य साथी.

0: तर मग श्रोते हो, परत भेटूया.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:50 आणि 45 सेकंद झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
3: श्रोते हो, नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
4: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
4: अरे वा.
7: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर

0: श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
5: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: श्रोतेहो, ही होती आशा भोसले यांनी गायलेली रचना. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीष शर्मा.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीनं इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मंत्री भुसे म्हणाले, येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात दुसरी, तिसरी आणि चौथी सोबतच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काठिण्य पातळी निश्चित करून अध्ययन निष्पत्तीवर आधारित अभ्यासक्रम आराखडा ठरवण्यात आला आहे आणि यास राज्य सुकाणू समितीनं मंजुरी दिली आहे.

श्रोते हो, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं 11 ते 20 मे दरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडियमवर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे. शिबिरामध्ये अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, जुडो, लाठीकाठी, एरोबिक्स आदी क्रीडा प्रकाराचं मूलभूत कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. खेळाडूंना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सरावाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय खेळाडूंसाठी आवश्यक आहार, फिजिओथेरपी आणि प्रथमोपचार याबाबत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं देखील आयोजित करण्यात आलेली आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या 16 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंना प्राधान्यानं प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना अल्पोपहार आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केलं आहे.

श्रोतेहो, अखिल भारतीय मराठा जागृती मंच आणि राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे राजर्षी शाहू स्मृती दिनानिमित्त आज राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ परिसरात सकाळी 10 वाजता अभिवादन केलं जाणार आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक इथं सायंकाळी 5:30 वाजता हरियाणा रोड मराठा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

श्रोतेहो, जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामं पूर्ण करून प्रशासनाला तसं प्रमाणपत्र सादर करावं, तसंच संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह आणि स्नानगृहांच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजाश्री शाहू सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्व धरणांमधील यंत्रणेचा समन्वय, पूर स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या तयारीसह प्रत्येक विभागाचा विस्तृत आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरबाधित गावांमध्ये 100% उद्घोषणा यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, धोकादायक शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारती निश्चित करून तातडीनं उपाययोजना कराव्यात. जिल्हा परिषदेनं सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं. स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकादायक इमारती आणि झाडांबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कडक कारवाई करणं आवश्यक आहे. कुठेही अपघात होता कामा नये. तसंच मान्सूनच्या कालावधीत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला मुख्यालय सोडता येणार नाही अथवा सुट्ट्या घेता येणार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागानं रस्ते दुरुस्ती, लगतची धोकादायक झाडं फांद्या काढणे आणि बाधित होणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्गांची डागडुजी मे अखेरपर्यंत पूर्ण करावी. ग्रामीण आणि शहरी भागांतील स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना कोणत्या निवारागृहात जायचे आहे याची पूर्वकल्पना देऊन मार्गदर्शक सूचना द्याव्यात.

श्रोते हो, प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याच्या माध्यमातून सक्रियपणे योगदान देत कोल्हापुरातील पर्यावरण संवर्धन करण्याचा निर्धार शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेत करण्यात आला. पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास अधिक ताकदीनं पर्यावरण संवर्धन शक्य असल्याचा सूर यावेळी चर्चेतून उमटला. पर्यावरण संवर्धन ही आपल्या अस्तित्वाशी निगडीत महत्वाची बाब आहे. वाढतं प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्यानं होणारी घट ही गंभीर संकटं आपल्यासमोर उभी आहेत. त्यामुळं प्रत्येक नागरिकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक असल्याचं पंडित राव यांनी सांगितलं. तसंच पहिल्या टप्प्यात घनकचरा व्यवस्थापन वृक्ष लागवडी बाबत संघटितपणे कार्यरत राहणं, पर्यावरणाचे प्रश्न सोडवताना कायदेशीर बाबींचा योग्य अभ्यास करणं, पर्यावरण चळवळीला नवी दिशा देण्यासाठी संस्थांमध्ये समन्वय वाढवणं आणि वर्षभर विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करण्याचं परिषदेत ठरलं गेलेलं आहे.

श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना 4 नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर येथील प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं या प्रदर्शनाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं ही ऐतिहासिक अमूल्य वाघनखं 3 वर्षांच्या मुदतीसाठी करारावर भारतात आणली आहेत. सध्या हे प्रदर्शन कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय कसबा बावडा येथील अस्थायी दालनात सुरू आहे. सुधारित अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 पर्यंत आहे. दर सोमवारी प्रदर्शन बंद राहणार आहे. सातारा आणि नागपूर येथील यशस्वी प्रदर्शनानंतर कोल्हापुरातही हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमी शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आणि कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम.

श्रोतेहो, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी पोर्टलवर स्वगणना करायची आहे. शुक्रवारपासून स्वगणनेला प्रारंभ झाला. गेल्या 5 दिवसात 11,219 नागरिकांनी स्वगणना केली आहे. 15 मेपर्यंत स्वगणनेची मुदत आहे. देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांनी शासनाने दिलेल्या पोर्टलवर स्वतःची माहिती भरायची आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भरली नाही तरी चालणार आहे. त्यानंतर 15 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरी येऊन भरलेल्या माहितीची खातरजमा करतील. तसंच ज्यांनी स्वगणना केली नाही त्यांच्याकडूनही ही माहिती घेतली जाईल.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. 10 मे हा मातृदिन, तेव्हा या निमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातील विविध स्त्री रूपातील मातृशक्ती याविषयी. तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील ऐका आपल्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक

कालानंतर सत्ता स्थापनेला वेग, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार, बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती काल भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापन दिनी तो लाम भारत भेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपये वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं SME, बिगर SME आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सह निरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाचे नेते ज्योतिर विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत.
पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार ए नमसिवयम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष

0: अध्यक्ष व्ही पी रामलिंगम, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते, आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते. जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाउनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारिंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणसाला मिळालेलं जीवन ही निसर्गानं त्याला दिलेली मौल्यवान देणगी आहे, परंतु दुर्दैवानं बहुसंख्य लोकांचं या वस्तुस्थितीकडे कधी लक्षच जात नाही। जीवनाचा अर्थ जोपर्यंत मानवाला खऱ्या अर्थानं उमगत नाही, तोपर्यंत अनर्थाशिवाय त्याच्या पदरात दुसरं काही पडेल हे संभवतच नाही। वास्तविक निकोप दृष्टीनं जर जीवनाकडे पाहिलं तर असं दिसून येईल की मानवी जीवन हाच महत्वाचा केंद्रबिंदू असून बाकी सर्व जे काही आहे ते केवळ मानवी जीवनासाठी आहे। देव, धर्म, संप्रदाय, प्रपंच, परमार्थ, संस्कृती, सुधारणा, सत्ता, संपत्ती वगैरे सर्व हे केवळ मानवी जीवन सुसह्य, सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आहे। परंतु इतिहासाकडे जर नजर टाकली तर असे दिसून येईल की या सर्व गोष्टी मानवी जीवनासाठी आहेत याचाच मानवाला विसर पडला असून तो आपलं जीवन या गोष्टींसाठी अक्षरशः बैलासारखं राबवत आहे। म्हणून देव, धर्म, सत्ता, संपत्ती वगैरे सर्व केवळ जीवनासाठी आहे हे सत्य मानवाला उमजणं आवश्यक आहे। मानवाच्या ठाई नांदत असणारं जीवन म्हणजे प्रत्यक्षात चैतन्य शक्तीचं दर्शन होय। सर्व मानवजात म्हणजे चैतन्याचे मणी असून ते सर्व चैतन्याच्याच दोरीतून ओले गेलेले आहेत। दोरीला जर हिसका बसला तर सर्व मणी एकमेकांवर आदळतील, किंवा एका मण्याला जर धक्का बसला तर बाकीचे सर्व मणी हेलावतील। इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की सर्वच माणसं जरी चैतन्य स्वरूप असली तरी त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांना मिळणारं शिक्षण यामुळं ते एकमेकांपासून अलग पडतात आणि परिणामी प्रत्येक जण स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी धारण करतात। ज्यांच्यावर कुसंस्कार होतात आणि ज्यांना कुशिक्षण प्राप्त होतं ती माणसं अविचारी होऊन उर्मट, उद्धट, दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे दुर्जन बनतात। याच्या उलट ज्यांच्यावर सुसंस्कार होतात आणि ज्यांना सुशिक्षणाचा लाभ होतो अशी माणसं विचारी आणि विवेकी होऊन विनयशील, सौजन्यशील, प्रेमळ आणि विमल प्रवृत्तीचे सज्जन बनतात। दुर्जन माणसं स्वतःचा घात करून इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात, तर सज्जन माणसं स्वतःचं हित साधून इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतात। म्हणून माणसा

माणसांनी देवाधर्माच्या नावाखाली किंवा सत्ता संपत्तीच्या लोभापायी एकमेकांच्या उरावर बसायचं की त्यांनी एकमेकांना उरावरी भेटायचं हे केवळ माणसानंच त्याला मिळालेल्या विचारशक्तीचा सदुपयोग करून ठरवायचं असतं. विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार. विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जाणीवेला आकार देऊन जीवन घडवणारा कुशल कुंभार आहे. या विचारशक्तीचा अचूक उपयोग करून मानवाला त्याच्या सर्व समस्या सहज सोडवता येणं शक्य आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की या दिशेनं मानवी समस्येकडे पाहण्याऐवजी मानवानं केवळ अविचाराच्या अधीन होऊन नाना काल्पनिक समस्या जीवनामध्ये निर्माण केल्या आणि त्या सोडवण्याच्या प्रयत्नांना चुकीची दिशा मिळाल्यामुळं त्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. उदाहरणार्थ, देवासाठी जीवन आहे असं जे मानतात ते आपल्या जीवनात गोंधळ तर निर्माण करतातच, पण आपल्याबरोबर इतरांचंही जीवन गढूळ करतात. हेच लोक देवासंबंधी चुकीच्या कल्पना समाजात प्रसूत करतात आणि नंतर याच कल्पना सामाजिक समस्या रूपाने साकार होतात. मूर्तीच देव म्हणून तिला भजणारे मूर्तीपूजक आणि मूर्ती देव नाही या कल्पनेनं भारलेले मूर्तीभंजक दोघेही सारखेच अडाणी असतात, कारण देव हा काय प्रकार आहे त्यासंबंधी त्यांच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान असतं. परंतु हेच लोक सामाजिक जीवन बिघडवायला कारणीभूत ठरतात. याच्या उलट, जीवनासाठी देव आहे हे सत्य माणसाला उमजलं की देवासंबंधीच्या थातुरमातूर कल्पना त्यांच्या जीवनातून गळून पडतात. तो देव या तत्वाकडे अधिक प्रगल्भ बुद्धीनं वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि त्यामुळं त्याचं जीवन देवभोळ्या लोकांपेक्षा अधिक सुरेख आणि सुसह्य होतं. त्याचप्रमाणे धर्मासाठी किंवा संप्रदायासाठी जीवन आहे या कल्पनेच्या आहारी गेलेले लोक धर्मांध, धर्मवेडे आणि कर्मठ बनतात. याच्या उलट, जीवनासाठी धर्म आणि संप्रदाय आहेत या सत्याचा जे स्वीकार करतात त्यांच्या ठिकाणी खरी धार्मिकता ही मानवी संस्कृतीचं पंचशील, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान या रूपानं साकार होते. हाच प्रकार सत्ता आणि संपत्तीच्या बाबतीत दिसून येईल. केवळ सत्ता संपत्तीसाठी जीवन जगणारे लोक अमर्याद सत्ता आणि अगणित संपत्ती मिळवण्याच्या नादात संपूर्ण सामाजिक जीवन असह्य आणि विस्कळीत करून टाकतात. परंतु जीवनासाठी सत्ता संपत्ती आहे हे सत्य जे लक्षात घेतात ते स्वतःला इतरांनाही शांती समाधान प्राप्त करून द्यायला समर्थ ठरतात. म्हणून हे सर्व घडवून आणून मानवी जीवन सुरेख, सुसह्य, समृद्ध आणि सुखी करण्यासाठी विचारवंतांची खरी गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की अविचारी आणि अडाणी लोकांची संख्या असंख्य आहे तर विचारवंत लोक केवळ मुठभर आहेत. विचारवंतांचा दुष्काळ आणि अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचं खरं दुर्दैव होय. हे प्रमाण जेव्हा उलटं होईल तेव्हाच या जगाचं नंदनवन होईल. याकरता जनता जनार्दनाची आमच्या या वचनाप्रमाणे कृतीची साथ मिळो ही प्रभुचरणी प्रार्थना. विचार या संदर्भात काही अमृत तुषार अत्यंत चिंतनीय आहेत. जीवनविद्या सांगते, विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनविद्या सांगते की प्रथम तुम्ही विचारांना पहा, नंतर त्यांना धरा, मग त्यांना वाकवा आणि शेवटी त्यांना देवाच्या दिशेनं वाकवा. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी. विचारांच्या जाळ्यात अडकून स्वतःचा सर्वनाश ओढवून घ्यायचा की विचारांच्या पंखावर स्वार होऊन ऊर्ध्व दिशेनं झेप घेत सर्वोत्कर्ष साधायचा हे ठरवण्याचं काम ज्याचं त्याचं होय. विचार

0: जीवनाला आकार देतात म्हणून विचार करताना विचारपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. आकार घेण्यासाठीच विचार आणि विकार अंतःकरणात उदयाला येत असतात. जीवनविद्या सांगते की अशुभ विचारांशी तद्रूप झाल्यानं माणसाचं जीवन विद्रूप होतं. याच्या उलट शुभ विचारांशी तद्रूप झाल्यानं त्याचं जीवन चिद्रूप होतं. नर्चर अँड कल्चर युअर माइंड विथ हार्मोनियस थॉट्स टू ब्लूझम युअर लाईफ विथ ब्लेसिंग्स फ्रॉम रिस्पॉन्सिव्ह माइटी लाईफ फोर्स विद इन. नॉट गॉड बट थॉट्स इन युअर माइंड मोल्ड अँड बिल्ड युअर लाईफ. जीवनविद्या सांगते की तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात आणि तुमचं जीवन घडवायला किंवा बिघडवायला कारणीभूत ठरतात. थोडक्यात, माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तोच त्याच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवायला कारणीभूत ठरत असतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
8: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
7: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
8: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244241.

0: श्रोते हो, सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, वेळ झाली आहे आपल्या गीत बहार या कार्यक्रमाची.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत.

श्रोते हो, हे होतं हेमंत कुमार यांनी गायलेलं 20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायोनी यांचं गीत. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत सचिनदेव बर्मन यांचं. आराधना या चित्रपटातलं गीत गायलं आहे.

प्रसंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून आपण आनंद घेत आहात. गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली मधुमती या चित्रपटातली शैलेंद्र यांची रचना, संगीत सलील चौधरी यांचं.

तिलकी उमंग है जवान, रंग में डूबा है समान।

श्रोते हो, हे होतं हेमंत कुमार आणि गीतादत्त यांनी गायलेलं मुनीमजी या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली अनपढ या चित्रपटातली राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना, संगीत मदन मोहन यांचं.

श्रुते हो हे होतं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंदाज या चित्रपटातलं गीत. रचना होती हसरत जयपुरी यांची आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गीत बहार हिंदी चित्रपट

0: संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात अवश्य एक गाणी तुमची आमची या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3 FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत।

श्रोतेहो, ही होती आशा खाडीलकर यांनी गायलेली कान्होपात्रा या नाटकातली न बी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत होतं वसंत देसाई यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना, गायली आहे कुमार गंधर्व यांनी, आणि नाटक मानापमान.

श्रोतेहो, ही होती देव दीना घरी धावला या नाटकातली बाळ कोल्हटकर यांची पदरचना. संगीत होतं वसंत देसाई यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रजनी जोशी यांनी गायलेली विठ्ठल सीताराम गुर्जर यांची पदरचना एकच प्याला.

श्रोते हो, घनश्याम नयनी आला या नाटकातली प्रसाद सावकार यांनी गायलेली यशवंत देव यांची पदरचना आताच आपण ऐकली. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार आणि राम मराठे यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत वसंत देसाई यांचं आणि नाटक जय जय गौरी शंकर.

0: श्रोते हो, जय जय गौरी शंकर या नाटकातल्या या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंहिताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: श्रोतहो, सकाळचे 10:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: नमस्कार श्रोतहो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गाणी तुमची आमची. या कार्यक्रमाच्या निमित्तानं

0: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग.
1: गाणी तुमची आमची. श्रोतेहो, उत्तरा मोनेचा आपण सर्वांना नमस्कार. अशा ते आता गाण्यांचा आणि म्युझिकचा सगळा विषय चालला होता आणि तुम्ही आता म्हणालात की संगीत तुम्ही दिलंय, तर संगीताच्या क्षेत्राकडे वळावं म्हणजे इतर चित्रपटांसाठी किंवा असं वाटलं नाही का कधी?
2: नाही, कधीच नाही वाटलं. कारण आमची लाईन अशी आहे की मी म्युझिक देणार असं जरी म्हटलं असतं तरी सगळ्यांनी गाणं देणं बंद केली असती. कारण आमचे लोक फार असे, त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपलं म्युझिक चोरेल. इथपर्यंत असतं की कोणी जर ते शिकवत असले आणि कोणी आलं तर गायचं बंद करतात, काय कोणीतरी चोरेल आणि आम्हाला सांगायचं की आमचं गाणं दाखवू नका म्हणू नका. त्या लोकांना जर वाटलं मी म्युझिक देणार तर ते म्हणजे आमची गाणी चोरणार म्हणून ते देणार. तर आता

0: नमस्कार अशा ते आता गाण्यांचा आणि म्युझिकचा सगळा विषय चालला होता आणि तुम्ही आता म्हणालात की संगीत तुम्ही दिलंय तर संगीताच्या क्षेत्राकडे वळावं म्हणजे इतर चित्रपटांसाठी किंवा असं वाटलं नाही का कधी?
1: नाही, कधीच नाही वाटलं. कारण आमची लाईन अशी आहे की मी म्युझिक देणार असं जरी म्हटलं असतं तरी सगळ्यांनी गाणं देणं बंद केली असती. कारण आमचे लोक फार असे, त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपलं म्युझिक चोरेल. इथपर्यंत असतं की कोणी जर ते शिकवत असले आणि कोणी आलं तर गायचं बंद करतात, काय कोणीतरी चोरेल आणि आम्हाला सांगायचं की आमचं गाणं दाखवू नका म्हणू नका. त्या लोकांना जर वाटलं मी म्युझिक देणार तर ते म्हणे आमची गाणी चोरणार म्हणून ते देणार. तर आता मी या फिल्म लाईनच्या याच्यातनं मी खूप स्वतःला बाजूला केले. अगदी क्वचित गाणी मी फिल्मची गाते पण स्वतःचे गाणी करावी असं मला वाटलं. कारण लोक
0: संगीताची
1: शास्त्रीय संगीतासाठी मेहनत खूप लागणार, कारण त्याच्यासाठी पाच पाच सहा सात त्रास बसावा लागतो. तर ते जर आहे आपण लाईटमध्ये गाऊ शकतो. तुम्ही म्हणाला ख्याल गायला बसावं वगैरे, त्याला फार मेहनत करावी लागेल आणि आता मेहनत करण्याचं एवढं हे राहिलं नाही.
0: आपण मानापमान नाटकातला एक नाट्यपदच ऐकूया.

0: हॅलो.
1: हा बोला.
0: नमस्कार, मी रजनी जोशी बोलते.
1: बोला बोला.
0: आशाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आधी उत्तराचे धन्यवाद तुम्हाला आणल्याबद्दल. आपल्याकडे अशी पद्धत आहे, आषाढीच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी पकवान करून तो उपास सोडायचा असतो. तर जेव्हा मला कळलं की तुम्ही आज येणार आहात एफ एम याच्यावर, तेव्हा मी घरामध्ये जाहीर करून टाकलं की आज काहीही पकवान नाही, कारण येणार आहे तेच पकवान. इतका सुंदर कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहे, जेवण आपण अगदी साधं करायचं. आणि खरोखर इथे सगळी मैफल बसली आहे रेडिओच्या समोर तुम्हाला ऐकायला, तुमचे विचार ऐकायला, तुमच्या हकीकती ऐकायला. आणि काय सांगू, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा हा क्षण आहे की मी आज तुमच्याशी प्रत्यक्ष बोलते. मी संगीत नाटकात काम करते, नाट्य संगीतानंतर माझी तुमची आज ही मुलाखत झाली याच्यासारखं दुसरं मला सुख नाही. भारतीने आणि मी बरोबर एकत्र पुष्कळ काम केलेली आहेत.
1: भारती आचरेकर?
0: हो. नाही नाही, भारती तुमची मंगेशकर.
1: हो. अच्छा.
0: त्यामुळे मला इतकं तुमच्या सबंध घराण्याबद्दल, पण तुम्ही मगाशी जे म्हणालात की तुम्ही तऱ्हे तऱ्हेची गाणी गायलात. आज मी श्रीखंडाचा बेत केला होता की श्रीखंडामध्ये आंबट गोड, केशराचा स्वाद, जायफळ सगळं आहे, असं सर्वांग सुंदर तुमचं गाणं आहे. तेव्हा ते श्रीखंड त्यापुढे काय काहीच नाही. तेव्हा आज मला खूप आनंद झाला.
1: मला खूप आनंद होतोय की तुमच्यासारखे आर्टिस्ट माझ्याबरोबर बोलताय.
0: आर्टिस्ट आशा ते तुम्ही किती मोठ्या आहात. जगामध्ये जर असं काही अमेरिकेसारख्या लोकांनी शोध केला की आपल्याला आवडणारा मनुष्य शेवटपर्यंत राहावा, तर मी माझं आयुष्य त्याच्यासाठी देईन, त्या शोधासाठी. इतकी मी तुमची वेडी आहे. आणि आज माझ्या आयुष्यातला हा फार आनंदाचा क्षण आहे. अतिशय धन्यवाद, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. आणि पुन्हा उत्तराला एकदा.
2: हो हो. हॅलो.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: मी सरिता मोहन पेटकर बोलते. कशा आहात आशा ताई तुम्ही?
1: मी छान आहे,
3: आभार आहे तुमचे. तुम्ही आमच्यामध्ये येऊन बोललात सगळ्यांशी ते.
1: अरे येत काय, हा माझाच नशीब आहे माझ. तुम्ही लोक प्रेम करता म्हणून मी इथं आहे.
3: आम्ही पण तुमच्यावर खूप प्रेम करतोय.
1: हा, तर प्रेम करता म्हणूनच मी इथं आहे, नाहीतर काय. तुमच्यामुळे आर्टिस्ट जिवंत असतो.
3: बरोबर आहे. तुमचे जेवढे आहेत फेमस गाणे ते सगळे माझ्या आवडीचे आहेत. तुम्ही जे तुम्हाला आवडेल ना ते गाणं एखादं ऐकलं तर बरं पडेल.
1: माझं आवडतं गाणं तुम्हाला ऐकू? रेकॉर्ड ऐकू का? गाऊन दाखव.
3: गाऊन दाखव.
1: चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना.

0: हॅलो
1: हॅलो
0: हा
1: आशाताई
0: हो
1: मी रोहिणी मग दादरून बोलते.
0: बोला.
1: बाजूला रेडिओ पण चालू आहे त्यामुळे दोन्हीकडनं मला आवाज मिळतो ऐकायला. धन्यवाद तुमच्याशी बोलायला मिळालं आणि गाणं तरी आपलं ऐकूया. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली किंवा रेशमाच्या रेगाने.
0: केव्हा तरी पहाटे हे जे गाणं आहे ना हे माझं अतिशय आवडतं गाणं.
1: आणि मग मी तेच सांगितलं
0: फार अतिशय आवडतं गाणं. मी म्हणते ना मला गाणी भेटतात म्हणून तर हे सुरेश भटांची गाणी आणि बाळासाहेबांची चाल मला सारखी भेटते. प्रत्येक वेळेस दुःखात सुखात कुठेही गावाला गेले अशी मी खूप लांब युरोपमध्ये गेले होते आणि तिकडे सगळ्या त्या चांदण्या आणि ते काळोखामध्ये चांदण्या बघून त्याचे जे अंतरे आहेत ना ते सगळे म्हणजे मी तर सांगू शकत नाही तुम्हाला कारण रेडिओवर टाइम छोटा असतो. तर ही मला भेटणारी गाणी आहेत ही मी तुम्हाला जरूर ऐकवते.
2: नक्की. आणि आपण हे गाणं आता नक्कीच ऐकणार आहोत.

0: हॅलो.
1: हा बोला.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी जयंतपेठेहून सुखदा तारे बोलते.
2: नमस्कार.
0: तुम्ही जे सांगितलं ना ऋतू हिरवाचं वगैरे,
2: हो
0: ते खरंच अप्रतिम गाणं आहे. आम्हाला तुमची सगळी गाणी खूप आवडतात. अगदी जुनी होती ना ती, राधा करीते गवळण बघते वगैरे, आजकालची खूप कमी ऐकायला मिळतात गाणी. नंतर जो तो सांगे ज्याला त्याला वगैरे, ती जी हे गाणी आहेत ना ती. आणि जर तुम्हाला आठवतं का, माझं ते खूप आवडतं गाणं आहे, पैठणी बिलगुण म्हणते मला,
2: फार सुंदर गाणं
1: आहे. सुखदा ताई, तुम्ही FM नेहमी ऐकता ना? हा, मग ही गाणी आपण अनेक वेळा लावतो.
0: पैठणीचं लावलं.
1: हा,
0: सुखांना
1: बरोबर, बरोबर.
0: कितीतरी असं वाटतं ना, आजचा क्षण हा अगदी धरून ठेवावा आणि मी तुमच्याशी बोलत राहू. किती बोलू म्हणजे उत्तराच्या मनात नसतील ना, तेवढे माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न भरले तुमच्याशी बोलायला.
2: एकच प्रश्न विचारा बघू एवढ्या असंख्यामधून.
1: अहो, असे अनेक श्रोते आहेत की ज्यांना आशा त्यांची बोलायचंय. बरोबर, पटकन विचारा आणि आपण पुढच्या फोन कडे वळूया.
0: तुमचं जे सगळ्यात आवडतं गाणं आहे ना, ते असं कुठलं आहे किंवा तुमच्या अगदी लक्षात राहिलेला क्षण, अगदी आनंदाचा क्षण असा कुठला आहे?
2: आनंदाचा क्षण हा होता, अतिशय आनंदाचा क्षण, ज्यावेळेला पहिल्या मुलाची मी क्याव असं ऐकलं, तो आनंदाचा क्षण होता.
0: असं कुठलं एखादं गाणं आहे का की ते दुसऱ्यांनी गायलंय आणि ते तुमची इच्छा राहून गेली की हे गाणं मी गायला पाहिजे होतो?
2: हो, असं एक गाणं आहे, असं एक गाणं आहे.
0: कोणतं?
2: अवचेता परी म्हणू, हे गाणं मला इतकं आवडतं. त्यात एक सूर आहे बघा,

0: हे गायला लागले की मला रडायला येतं, म्हणजे आताही मी गाऊ शकणार नाही हे गाणं. अतिशय आवडतं गाणं आहे, पण मी हे गावं असं मला मात्र वाटत नाही, कारण ते दिदीनं गायलं इतकं सुंदर की त्यामुळे ते आपण गावं आणि त्याचं वाईट करावं असं मला वाटत.
1: आता आम्ही सगळं सामान्य लोक आहेत, आम्हाला तुमची सगळी गाणी खूप आवडतात, पण ते काय आम्हाला प्रत्येकच गाणं गाता येतं असं नाही ना.
0: आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, अशी दिदीची किंवा माझी गायलेली गाणी, हे गाणी दुसरे लोक गातात, त्या ऐकताना तुम्हाला कसं वाटतं?
1: नाही आवडत,
0: नाही आवडत,
1: अजिबात नाही आवडत.
0: मग तुम्ही जरा विरोध करा ना, दिदीची चांगली चांगली गाणी लोक जेव्हा खराब करतात.
1: एवढं वाटतं ना आजकाल, माहिती काय ते फॅड निघालंय, कोणी यावं गावं, कोणाचे गाणे नवीन कॅसेट, तुम्हाला कितपत आवडतं, तुम्ही घ्यायला पाहिजे तुमचं ते स्वतःच गाणं.
0: नाही आम्हाला असा राईट नाहीये ना,
1: नाही आम्हाला ते अजिबात नाही आवडत तुमची कोणी गाणी गायली.
0: आता टीव्हीला आजकाल तुम्ही बघितलं का, रेशमाच्या रेखांनी बायका गातायत आणि नाचतायत, ते
1: नाही आवडत.
0: नाही ना आवडत,
1: कोणी यावं आणि तुमच्यासारख्यांची गाणी गाऊन जावी हे नाही आवडत.
0: आजकाल दिदीची गाणी कळण, म्हणजे एक कलावंतांनी फारच करून ठेवले,
1: तो शेवटी ज्याचा त्याचा आवाज आहे, ज्याचं त्याचं ते एक अनमोल देणगी आहे तुम्हाला ती लाभलेली, ती अशी कोणी वाटून घेऊ शकत नाही, कोणी म्हटलं तरी ते तुमचं आहे, ते तुमचंच आहे.
2: वा वा सुखदादी, तुमच्या अगदी मनापासून तुम्ही जे बोलताय ना ते अगदी.
0: आणि मला असं वाटतं स्वतःची गाणी तुम्ही गा आणि नाव करा, दुसऱ्याची गाजलेली गाणी घेऊन स्वतःला नाव करून घ्यायचं हा प्रकारच घाणेरडा वाटतो ना.
2: ठीक आहे, तर आपण पुढच्या फोनकडे वळूया. हॅलो.
3: हा हॅलो, मी स्मिता लेले बोलते.
0: नमस्ते.
3: हा आशाताई, मी तुमची जबरदस्त फॅन आहे, म्हणजे तुम्ही मला इतके आवडता ना.
2: नाही स्मिता, ते तुम्हाला असं सांगते मी की या कार्यक्रमासाठी जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा अक्षरशः पहिल्या फोन मध्ये त्यांनी मला होकार दिला.
3: म्हणजे बघा की नाही, आणि त्या सगळ्याच दृष्टीने महान आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रेमळ आणि आपुलकीचं वाटतं ना, म्हणजे ते आपल्याच जवळच्या एखादी काकू किंवा मावशी असल्यासारखं सगळंच वागणं.
0: मावशी म्हणा, काकू म्हणू नका.
3: तुमची सगळी, म्हणजे सगळी गाणी मला तुमची इतकी आवडतात, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजात, म्हणजे त्याच्यामध्ये इतकी हे असते, काय म्हणतात त्याला, व्हरायटी
2: व्हरायटी असते. पण पुढच्या फोन कडे वळूया. हॅलो.
4: तुमचं नाट्यगीताचं तुम्ही म्हणाल होतं की आता नवीन एक काढणार
0: आहेत,
4: ते मला म्हणजे नाट्यगीत पण मला भयंकर, आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही सांगितलं ना कॅबरे सॉंग साठी, कॅबरे सॉंग साठी आशा, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय. आम्हाला अक्षरशः लक्षात येते की आता हे गाणं लागलंय ना, तर हे नक्की हिचा हेला नाचली पाहिजे, हे गाणं लागलंय तर ती तनुजाच पाहिजे. म्हणजे इतकं डोक्यात तुमच्या म्हणजे आवाजाशी आणि त्या हिरोईनशी भयानक तुम्ही साधारण साधारलेलं आहे. अरे बापरे, कॅबरे सॉंग तर मला प्रचंड आवडतं, आणि सॉंग म्हणजे इव्हन आता विचारी कुठले आपले गुलाम अली साहेबांनी तुमची निवड केली आणि तुमच्या बरोबर त्यांची गाणे, म्हणजे काय कॅसेट आहे ते दोन्ही, माझ्याकडे तर दोन्ही सगळ्या जुन्या सगळ्या कॅसेट आहेत, गाणी जास्त आवडतात, नवीन गाणी मला अजिबात आवडतात.
2: ठीक आहे, शाला करते आपण.
0: बरं झालं मी नवीन गाणी गात नाही ते.
4: मी पॉप सॉंग, माझ्या मुलांनी सांगितलं, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, तर त्यांनी सांगितलं आशाताईंशी तू बोलली ना सांग म्हणे जानम
2: संजागर,
4: त्याला ते जास्त आवडतं.
0: बरोबर, लहान मुलांचंच आहे ते, लहान मुलांसाठीच आहे ते.
4: बालगीत पण आता परत
0: हो, मी बालगीत करते.
4: अच्छा,
0: छडी लागे छमछम पण घेतलंय त्यात,
2: छडी
0: लागे छमछम विद्या ये हे पण घेतलेत, सगळे घेतलेत. एखादं
4: अगदी जुनं गाणं मला ऐकायचंय, अगदी जे म्हणजे तुम्ही नेहमी FM वर बऱ्याच लावतात, उत्तरा त्यांचे खूप आभार म्हणते, तर आता मधुरा सगळ्यांची मी आभारी आहे, जुने गाणी खूप लावतात, पण अजूनही मला वाटतं की जे गाणं तुम्ही अजिबात लावलेलं नाही, आणि असं वाटतं की हे लाव
0: कुठलं म्हणा सांगा, कुठलं गाणं?
4: अगदी जुनी गाणी, आता इतकी आहेत ना खेड्यामधले घर कौलारू अमका चमकी, तर त्याच्यातलं एखादं लावलं तर मला फार बरं वाटतं.
0: बरं
2: चालेल, बघूया. आपण पहिलंच लावलं ना डावजेकरांचं, हा तर ते गाणं जुनंच होतं नाही का, ते गाणं जुनंच होतं डावजेकरांचं होतं, आणि अशी आपण लावतच असतो ती लावूयाच. आज आशा ताईंशी बोलणं हे जास्त
4: मी तेच सांगणार, गाणं मी कायम आपण कॅसेट
2: बरोबर
4: आशा ताईंचा आवाज
2: आहे खरंय, आणि असे अनेक श्रोते आहेत ज्यांना ऐकायचंय. हा ओके,
4: अच्छा
2: हॅलो.
5: हॅलो.
2: हा बोला.
5: अच्छा ताई.
0: हो.
5: हा मी अनिल मांजरेकर मुलुंड वरून बोलतोय.
0: हा बोला.
5: अच्छा, मला इतका आनंद झाला की खरोखर इतक्या मोठ्या हसीनकडे मी बोलतो आहे, अतिशय मला आनंद होत आहे.
0: थँक्यू.
5: अच्छा, आतापर्यंत याच्या 2-3 आता फोन असे झाले होते की तुमची जी गाणी इतर लोक गातात, तर त्याही पेक्षा मला असं वाटतं की कुणी उठून
2: पण अनिलजी मी
5: म्हणजे असं वाटतं की खरोखर हे ईश्वराची विटंबना केल्यासारखं होतं, म्हणजे जो गोडवा किंवा जो तुमचे शब्द जे आहेत ते शब्दात ना जो राग आणि जो भाव कळतो ते ह्या लोकांनी गाणं गायला, ते खरोखर म्हणजे असं वाटतं की गाणं ऐकूच नाही.
0: तुम्हाला असं वाटत नाही का ज्याला तुम्ही

0: बोलताय, प्रत्येकाच्या मनात जर ही भावना उठत असेल तर नॅचरलीच त्या लोकांचा पराभव झाला.
1: जी पूर्वीची जी तुमची गाणी आहेत ती आम्हाला पुन्हा हरकत नाही की ते नवीन तुम्ही डिजिटल मध्ये रेकॉर्डिंग करा, पण ते नवीनीकरण जरी ऐकलं तरी आम्हाला थोडं काहीतरी म्हणजे चांगलं मिळाल्यासारखं होईल.
0: बरोबर.
1: मला या क्षणाला एक गाणं ऐकावं असं वाटतं की फुलले रे क्षण माझे, खरोखर माझे म्हणजे अक्षरशः एक क्षण फुलल्यासारखे मला वाटतंय.
2: बरोबर.
1: आपण गाणं मला तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर माझ्यासारखं भाग्यशाली मी ठरेल.
2: अनिलजी आपण ऐकूया आशाताईंकडनं.
0: फुलले रे क्षण माझे फुलले रे, असंच आहे ना. तुम्ही इतकी गाणी गाले की सगळे लक्षात राहत नाहीत. एक गोष्ट सांगू का, काही लोक सांभाळून बोलणारे असतात, मनात राग तोच असतो पण ते सांभाळून बोलतात, आणि काही माणसं माझ्यासारखी असतात की पटकन मनात आलं ते बोलून टाकतात.
2: ठीक आहे. आशाताई एक गोष्ट विचारायची, तुम्ही आता म्हणत होतात की नवीन गाणी तशी तुम्ही कमी गाता. एक गाणं आहे की जे वीर जवानांच्या मातांसाठी तुम्ही गायलंय हिंदीतलं, छोटीशी झलक.
0: प्रणाम उन दुल्हनो को मेरा जिन्होंने अपना सब कुछ गवाया, वतन ये जिंदा रहे इसलिए अपना सुहाग सिंदूर मिटाया. असं हे गाणं आहे आणि हे गाणं मला अतिशय आवडतं. हे गाणं जगात नेहमीच लढाया होत असतात आणि बहुत करून लोक मरतात, जय मिळतो अपजय मिळतो हे सगळीकडे होत असतं. मी एकच जागा म्हणत नाही, पण जे जातात एकदा शहीद होतात, पण त्यांची बायका मुलं हे रोज शहीद होत असतात. कारण कोणीही श्रीमंत घरातला उद्योगपती त्यांची मुलं कधीच जात नाहीत, जातात ते मध्यमवर्गीय गरीब शेतकरी असे लोक जातात. आणि ज्यावेळेला हे लोक जातात शहीद होतात त्यावेळेला त्यांच्या घरच्या लोकांचा काय हाल असतो हे कोणालाही माहिती नाही.
2: बरोबर.
0: आणि ही गोष्ट फक्त कोण जर समजलं तर ते कवी प्रदीप समजले. आणि त्यांनी हे गाणं मला वाटतं 65
2: युद्धानंतर
0: मला त्यांनी हे गाणं दिलं होतं. आणि हे गाणं काही कारणामुळे म्हणजे बाहेर आलंच नाही आणि माझं ते गाणं तसंच होतं. आणि त्यांनी मला सांगितलं हे मी कुणालाही देणार नाही, मी त्यांना बापू म्हणायचे. महान कवी होते ते. ते म्हणाले की तुला मी गाणं दिलेलं आहे, कुणालाही देणार नाही, जेव्हा तुला वाटेल ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तू हे गाणं कर. आणि हे गाणं मी खूप जपून ठेवलं होतं आणि शो मध्ये गाण्यासाठी मी हे गाणं तयार केलं आणि रेकॉर्ड केलं आणि हे सुरू झालं युद्ध. मग हे गाणं मी टीव्हीला आमच्या कंपनीनं दिलं. पण त्याच्यात एक अंतर आहे की हथेले पर लेकर चले थे जिस दिन इनके प्यारे, खड़ी थी ये चुपचाप हाथ में लेके आरती अपने द्वारे, करोड़ों की रोशनी के खातिर इन्होंने घर का दिया बुझाया. तर सगळं हे बायकांवर गाणं आहे. आणि मग त्यांना काय मिळतं? काही मिळत नाही. त्या घरच्या लोकांना काही मिळत नाही, त्यांचा कमवणारा मुलगा गेलेला असतो. त्या लोकांच्यावर आपला अधिकार आहे, त्यांचा आमच्यावर अधिकार आहे आणि आमचं हे कर्तव्य त्यांच्यासाठी करत राहणं.
2: तुमच्या कर्तव्याविषयीच पुन्हा एकदा एक आठवण करून द्यायची मला एवढीच. माझ्या 65 युद्धानंतरच हेच गाणं गाताना अंगावर भरपूर दागिने घालून त्या कार्यक्रमाला गेला होतात आणि
0: सगळे दागिने मी यशवंतराव चव्हाणांच्या हातात दिले. त्यावेळेला ते होम मिनिस्टर होते.
2: बरोबर.
0: त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं होतं जे असेल ते द्या, कमी पडत होता पैसा. त्यावेळेला मी सोनं दिलं होतं आणि प्रोग्रामला पण गेले होते. पण ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये माझं कधी कोणी याच्यामध्ये हे केलं नाही, नाव आलं नाही. कारण मला ती सवय नाहीये की पुढे जाऊन सांगायचं वगैरे. आर्मी फंड जो आहे त्याच्यामध्ये माझी मुलगी वर्षा, माझी सून, मी आम्ही पहिले आहोत ज्यांनी सुरुवात केली. मग लोकांनी खूप दिले. नंतर एकदा पुण्यामध्ये एक असं स्मारक करत होते जवानांचं, त्यावेळेला त्यांना कोणीही मदत करत नव्हतं कुठच्याही याच्यातून. त्यावेळेला पण मी सुरुवात केली आणि मग त्यांनी मला पत्र लिहिलं की तुमच्या एका आकड्यानंतर लोकांनी खूप आम्हाला पैसे दिले की आमच्याकडे जास्त झालेत आता. तर मग असं आपण सुरुवात केलेली चांगली असते. मी करते नेहमी.
2: बरोबर. आणि म्हणजे कलावंत आपण म्हणतो की कलावंताची सामाजिक जाणीव जी असते ती अशीच जागृत असतेच, ती फक्त लोकांच्या नजरेसमोर येत नाही.
0: काय असतं, काही लोक मुठ बंद ठेवतात, काही लोक हात पसरून दाखवतात. ते दाखवण्याची सवय माझ्यात अजिबात नाही.
2: आपण पुढे फोन कोणा
0: जरूर.
2: हॅलो
3: हॅलो
2: हॅलो,
3: मी धनश्री जोशी बोलते उडणून.
2: हा बोला.
3: रेडिओवर कळलं की तुम्ही येणार, मला क्षणभर असं वाटलं की मी स्वप्नात तर नाही ना. हा क्षण मला फ्रीज करून ठेवता यावा, पुन्हा रिप्ले करावा असं वाटतं.
0: तुम्ही

0: करा, रेकॉर्ड करून ठेवा.
1: हॅलो हॅलो
2: हॅलो, मी गौरी तांबे बोलते वसईवरून.
0: हा बोला.
2: तर मी तुमची जबरदस्त फॅन आहे. तर मला तुमचं एखादं गाणं ऐकायचं आहे, पुढचं पाऊल या चित्रपटातील एकाच या जन्मे जणू.

0: छान आवाज आहे तुमचा.
1: अच्छा काय असतं, श्रोत्यांना इतकं बोलायचंय तुमच्याशी. आणखी एक फोन आहे, बघूया आपण. हॅलो
0: बोला.
2: हॅलो, मी स्वाती नाईक बोलते डोंबिवलीवरून.
0: हा बोला.
2: आणि मला तुमचं या डोळ्यांची दोन पाखरे ते गाणं जरा गुणगुणून दाखवाल का?

0: आणखीन एक मोगरा फुलेला हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायचंय मला.
1: नाही आता वेळ पण नाही येत समोर मला बंद
2: नाही काय.
1: मोगरा फुलला मोगरा फुलला असं काहीतरी आहे.
0: थँक्यू.
2: हॅलो
3: हॅलो.
2: हा
3: मी आनंद स्वामी बोलतोय.
1: हा बोला.
3: नमस्कार.
1: नमस्कार.
3: मी जबरदस्त फॅन आहे तुमचा.
1: हजी.
3: आणि मला ऍक्च्युली आता बिलीव होत नाही की मी तुमच्याशी बोलतोय. आणि मला तुमची बरीच गाणी आवडतात. तसेच अर्थात लता दीदींची पण आवडतात.
1: निश्चित दोघांची आवडतात म्हणजे दोन्ही ऐका.
3: थँक्यू. आणि तुमची येरे गाणाची कॅसेट आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजे बाळासाहेबांची आणि तुमची ती मला फारच आवडलेली कॅसेट आहे. आणि त्यातलं एखादं गाणं ही वाट दूर जाते तुम्ही गुणगुणून दाखवाल का.
1: ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा ही वाट दूर जाते. बस.
3: थँक्यू.
2: हॅलो.
4: हॅलो मी हर्षद जाधव बोलतोय. अच्छा ताई नमस्कार.
1: नमस्कार.
4: आपलं आणि बाबूजींचं गाणं म्हणजे मी दीदींच्या गाण्या जोडीच म्हणतो म्हणजे त्यांची जेवढी आवड आहे तेवढीच आवड तुमच्या आणि बाबूजींच्या एकत्रित गाण्याची आहे माझी. तर माझी एक इच्छा होती की तुम्ही आणि बाबूजींनी गायलेलं आणि तुम्हाला दोघांनाही आवडलेलं जे आवडतं तुमचं आणि तुमचं असं युगलगीत एखादं ऐकायचं होतं.
1: डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे हे त्यांचं माझं गाणं अतिशय मला आवडणार आहे.
2: सुंदर सुंदर अशा ताई. आणि आपण वाढवून घेतलेली वेळ देखील संपत आली. अजूनही आमच्या मनातले प्रश्न संपलेले नाहीत. एक फोन आलेला आहे तो आपण शेवटचा फोन घेऊया.
1: बर.
2: हॅलो.
5: हॅलो.
2: बोला बोला.
5: उत्तराताई मी केतन बोलतोय. आशाताई नमस्कार.
1: नमस्कार.
5: मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एवढं चांगलं गाणं म्हणतो नक्षत्राचं देणे मुंबईमध्ये कधी गाणार पुन्हा.
1: लवकर करते तुम्ही सांगा मला केव्हा.
5: लवकर लवकर एक मिनिट.
1: हा
6: आशाताई नमस्कार.
1: नमस्कार.
5: आवाजाची केअर कशी करायची याबद्दल सांगा ना.
1: आवाजाची केअर करायला दही खाऊ नका इमली खाऊ नका थंड खाऊ नका आणि सकाळी वाफ घ्यायची गळ्यासाठी वाफ घ्यायची.
5: हे सगळं प्रोफेशनल लोक करतात का.
1: आम्ही करतो.
5: अरे वा वा व्हेरी गुड. आणि उत्तरा मॅडम खास धन्यवाद.
2: थँक्यू.
5: कीप इट अप. थँक्यू.
1: थँक्यू.
2: आता ज्यांचा फोन आला होता केतन कोठारी ते अंध आहेत आणि त्या अगदी आपल्या आवडीने कार्यक्रम नेहमी ऐकतात म्हणूनही त्यांना अगदी खूप हे आहे. आपण आणखी एक फोन आलाय. हॅलो.
7: हॅलो अक्षताई तुमची ती हिंदीतली गाणी म्हणजे खास करून ओपी साहेबांची ओपी नय्यर आणि सचिन दाबरवंची त्यांच्याबरोबर जी गाणी फार आवडतात मला. खास करून एक गाणं तुम्ही ते हिंदीतलंय अब के बरस भेज भैया को बाबुल
1: सावन में लीजिए बुलाए.
7: ते ऐकू शकाल का.
1: आता नाही कारण वेळ
2: वेळच नाहीये. ठीक आहे. अशा ते आपल्या कार्यक्रमाची वेळ अगदी संपत आली पण मला एकच प्रश्न शेवटचा तुम्हाला असा विचारायचा आहे की जर तुम्ही गायिका झाला नसता तर तुम्हाला कोण व्हायला आवडलं असतं.
1: असं मला कधीच वाटत नाही की मी हे झाले नसते तर मी ते केलं असतं. ते म्हणजे काय म्हणतात आत्याबाईला मिशा असतं तर काका म्हटलं असतं. तरी पण समजा तुम्ही म्हणता असं जर असं झालं असतं ना तर मी काय झाले असते मला स्वतःला माहिती नाही. मला वाटतं मी छान गृहिणी झाले असते.
2: आणि ज्या पद्धतीने घर आणि सगळं तुम्ही सांभाळताय त्या दृष्टीने तुम्ही अतिशय उत्तम गृहिणी आहातच याची साक्ष

0: आम्हालाही पडते.
1: लेखिका झाले असते.
0: वा, माझं काही लिहिण्याचा पुढे काही
1: चालू आहे,
0: योग आहे,
1: चालू आहे
0: आमच्या वाचनासाठी योग आहे.
1: येस येस, चालू आहे,
0: चालेल. आपली वेळ तर संपलेलीच आहे. पुन्हा एकदा इथे कधी आम्हाला बोलवायची संधी तुम्ही जर दिलीत तर आम्हाला
1: मी जरूर येईन. मला फार आवडेल माझ्या लोकांशी बोलायला.
0: नक्कीच, धन्यवाद.
1: थँक्यू.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, गाणी तुमची आमची या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. आमच्या संग्रही असलेला हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजपुरतं इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान भाग 340.

श्रोतेह, हरिहरन यांनी गायलेलं संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संगीत होतं सतीश भाटिया यांचं आणि या कार्यक्रमाचा भाग होता 340वा. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 11:11 होत आहेत.

श्रोतेहो, हे होतं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं फूल और काटे या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना, संगीत संजीव दर्शन यांचं. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आहे मन या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीत होतं ए आर रहमान यांचं आणि चित्रपट दिल से. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमित कुमार आणि उदित नारायण यांनी गायलेलं कभी हा कभी ना या चित्रपटातलं गीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सुट्टीमध्ये बाहेर परदेशी फिरायला जातो आणि तिथल्या आठवणी सोबत घेऊन येतो. तशीच एक आपली मैत्रीण कल्पना देशपांडे या मेपल्सच्या देशात म्हणजे कॅनडाला गेल्या होत्या. तिथल्या आठवणी त्या आपल्याला आज सांगणार आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय. कल्पना देशपांडे कथाकथनकार, एकपात्री कलाकार, लेखिका आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तसंच अनेक राज्य साहित्य संमेलनं आणि व्याख्यानमालामधून त्यांनी कथाकथन केलं आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठी कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रम त्या सादर करत असतात. त्या दरवाजा आड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत. अशा या कल्पना देशपांडे आज आपल्याला घेऊन जात आहेत कॅनडाच्या सफरीवर. तर ऐकूया कल्पना देशपांडे यांचा आलेलित बंध मेपल्सच्या पानातून.
1: नमस्कार. मेपल्सच्या पानातून. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेली मेपल पानांची भूमी म्हणजे कॅनडा हा देश. या देशाच्या ध्वजावरही मेपल पानाचं चिन्ह आहे. या अशा भूमीचं आकर्षण नेहमीच मनात होतं. तेव्हा चक्क कॅनडामध्ये काही महिने राहण्याचा योग आला. आपलं जितके महिने इथे वास्तव्य आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मनात ठरवलेलंच होतं. तिथे पोचल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सकाळी फिरायला जायला सुरुवात केली. सुंदर स्वच्छ मोकळे रस्ते, दुतर्फा ठराविक रस्त्याला ठराविक प्रकारची एकसारखी झाडं, पदपथांची व्यवस्था, या आणि अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचं वेळ नकळत वाढू लागला. ट्रॅफिक रुल्स, ते पाळणारे सर्व नागरिक, हेही मॉर्निंग वॉकला जाण्याचं एक आकर्षणच वाटत होतं. रस्त्याने फिरताना तर छान वाटतं, पण त्याहीपेक्षा इथे फिरण्याचा आनंद घेता येतो तो ट्रेलमध्ये. ट्रेल म्हणजे नैसर्गिक ठिकाणी थोडी कच्ची, थोडी पक्की डिझाईन केलेली पायवाट किंवा छोटा रस्ता जो ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगसाठी वापरला जातो. इथे असतात विविध पक्षी, अगदी रस्त्यावर वागणारे ससे आणि पायाशी लुडबुड करणारी खारुताई. आता उत्कंठ होती कॅनडामधील काही प्रसिद्ध स्थळं, इथलं राहणीमान, खानपान, लोकसंस्कृती हे जाणून घेण्याची. टोरोंटो हे कॅनडातील प्रमुख सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि कॅनेडियन प्रांताच्या ओंटोरियोची राजधानी.

टोरंटो जवळ अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि इथेच आमचं 4 महिने वास्तव्य होतं. टोरंटो जवळील पहिलं शहर जे आम्ही पाहिलं ते म्हणजे केम्ब्रिज. हे कॅनेडियन हेरिटेज नद्या ग्रँड रिव्हर आणि स्पीड रिव्हर यांच्या संगमावर वसलेलं आहे. अद्ययावत रस्त्यांवरून पण ऐतिहासिक शहराची रचना पाहत ही संध्याकाळ आम्हाला अगदी रमणीय वाटत होती. 1800 काळातील ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती या केम्ब्रिजचा इतिहास वारसा आणि वैशिष्ट्य असल्याचं साक्ष दाखवत होत्या. टोरंटो जवळ अनेक लेव्हेंडर फार्म्स आहेत. या फार्ममध्ये 30,000 ते 1,00,000 लेव्हेंडरची झाडे दिसून येतात. इथे फुलांचं सौंदर्य तर अनुभवता येतच, पण आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते येथील पियानोचं. फार्ममध्ये 3-4 ठिकाणी पांढरा काळा सौंदर्य तर अनुभवण्याचे पियानो ठेवलेले होते. शिवाय ते सुस्थितीत होते आणि आपण त्याच्यावर आपली मनपसंत धून वाजवू शकतो, तेही कोणतंही शुल्क न देता. टोरंटोचा महत्वाचा आणि जास्त आकर्षण असलेला भाग पाहायला आता जायचं होतं, ज्याला डाऊनटाऊन म्हणतात. डाऊनटाऊन टोरंटो हे टोरंटो शहराचं केंद्र आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. डाऊनटाऊनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवर हे टोरंटोच्या क्षितिजाचं एक प्रमुख प्रतीक आहे. कॅनडामधील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वास्तू म्हणून याकडे पाहिलं जातं. हे एक उंच प्रसारण आणि दूरसंचार टॉवर आहे. ही इमारत एकूण 147 मजली उंच आहे. या ठिकाणाला दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या टॉवरमध्ये एक फिरणारे रेस्टॉरंट, ऑब्झर्वेशन रूम, अवलोकन कक्ष आहे. याच परिसरातील एक महत्वाचं आकर्षण म्हणजे रॉजर्स सेंटर स्कायडोम. हे एक मागे घेता येणारं छप्पर असलेलं स्टेडियम आहे. सीएन टॉवर जवळील रिप्लेच अक्वेरियम हे एक लोकप्रिय मत्स्यालय तर पाहायलाच हवं. हे देशातील सर्वात मोठ्या इनडोअर मत्स्यालयांपैकी एक आहे. इथे आज शिरताना कुठे पावन कुठे नाही असं झालेलं होतं. इथे सुमारे 450 वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आणि इतर समुद्री प्राण्यांचं घर आहे. माशांच्या विविध जाती पाहत असता मला एक वेगळंच दृश्य दिसलं आणि काही वेळ चमचमणारे आकर्षक मासे सोडून मी तिकडेच पाहत बसले. एक तरुण मुलगा आपल्या प्रथमदर्शनी अशिक्षित वाटणाऱ्या मायला तिथली माहिती वाचून सगळं समजावून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव मी टिपत होते. सीएन टॉवरच्या बाहेर अशाच एका आई मुलाच्या जोडीने पुन्हा माझं लक्ष वेधलं. सुशिक्षित तरुण मुलगा जॉब निमित्ताने इथे आला असावा. आपल्या स्टायलिश आईला उभं करून तिचे वेगवेगळ्या अँगलने तो फोटो घेत होता. मायलेकाच्या 2 वेगवेगळ्या जोड्या, पण दोन्ही जोड्यांमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील चमक आणि आईबद्दलचं प्रेम हे सारखंच दिसत होतं. डाऊनटाऊनच्याच भागात वॉटरफ्रंटवर होणारा आंतरराष्ट्रीय एअर शो हा तर पाहायला हवा आणि त्याची संधी आम्हाला मिळाली. या शोमध्ये प्रामुख्याने कॅनडा आणि अमेरिकेतील लष्करी, सरकारी आणि नागरी विमानांचं प्रदर्शन असतं. लेक साईडला शो पाहण्यासाठी आपल्याकडे जशी जत्रेला गर्दी असते ना, अगदी तशी गर्दी होती. विविध एअरक्राफ्टच्या कसरती त्या करत असताना त्यांनी आकाशात केलेले विविध आकार हे सगळं नयनमनोहर असं वाटत होतं. टोरंटोच्या आसपास पाहण्यासारख्या बऱ्याच सिटीज, टाऊन्स आणि ठिकाणं आहेत. केम्ब्रिज, पॅरिस, गोडरिज, ब्ल्यू माउंटन, टॉबरमरी, मुस्कोका, हॅमिल्टन, रॅटलस्नेक इत्यादी, आणि महत्वाचा जगप्रसिद्ध नायगारा. बरीच ठिकाणं पाहिली, पण प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. पण ते सर्व पाहत असताना खूप मजा घडत होत्या. वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळ्या अनुभवातून नवीन काही शिकायलाही मिळत होतं. या अनेक ठिकाणी जाताना मध्ये मध्ये कॅनडातील प्रसिद्ध ब्रँड असलेलं टीम हॉर्टन, किंवा ज्याला टीम्स म्हणतात, असं बहुराष्ट्रीय कॉफी हाऊस रेस्टॉरंट दिसून येतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सची कॉफी, डोनट, सँडविच, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टिमबिट्स, मफिन्स, ब्रेकफास्ट किंवा आणखी काही फास्ट फूड इथे मिळतं. या टीम्समध्ये अनेक वेळा गेलो. सुरुवातीला एक गंमतच झाली. मी आत गेले आणि टेबलावर थोडंसं आधीच्या कस्टमरनी काहीतरी सांडलेलं होतं. काउंटरच्या इथे एकसारखा टी शर्ट घातलेली 2-3 मुलं उभी होती. मी त्यांना टेबल क्लीन करण्याची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी क्लीन केलं नाही. नंतर माझ्या मुलाकडून कळलं की इथे आपणच साफ ठेवायचं असतं आणि आपणच स्वच्छ करून बसायचं. हा स्वयंशिस्तीचा मला पहिला धडा होता. टोरंटो जवळील 3-4 दिवस राहण्याचं एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे टॉबरमोरी. येथील जॉर्जियन बे, सुंदर तळ, सुंदर निळं पाणी आणि त्यांनी हजारो

वर्षांपासून निर्माण केलेल्या नेत्रदीपक खडक रचना पाहण्यासारख्या आहेत. जॉर्जियन बे मधील फुलांच्या कुंड्यांसारखं दगडी खांबांचे पॉवरपॉट आयलंड हे येथील प्रमुख आकर्षण. एक छोटंसं शहर गोडरिच हेही पाहण्यासारखं आहे. हे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. काहींचा असा दावा आहे की राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एकदा गोडरिजला कॅनडामधील सर्वात सुंदर शहर असं म्हटलं होतं. एकदा वॉकला जाताना मी पाहतच बसले. एका ठिकाणी एक 80 वर्षाचं गृहस्थ अगदी वेलटुडू पदपथ आणि त्या शेजारील सरकारी लॉनवरील कचरा उचलून तो मोठ्या गोडीत भरत होते आणि परिसर स्वच्छ करत होते. त्या गृहस्थांचा याही वयातील उत्साह आणि स्वयंसेवा पाहून मी थक्कच झाले. आता श्रावण महिना आला आणि आपले हिंदू सणवार सुरू झाले. श्रावणी सोमवारी हिंदू हेरिटेज सेंटर इथे शंकराच्या पिंडीचा अभिषेक किंवा ज्योतीचा फोटो तुळशीपासून केळीच्या खुंटांपर्यंत आणि भिजवलेल्या वातींपासून आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या वस्तू इंडियन स्टोअरमध्ये मिळतात हे पाहून इथेही आपली संस्कृती टिकून आहे याचा मला आनंद झाला. गणेशोत्सवात 5 दिवसाच्या आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही रोज काही फॅमिलींना बोलवत होतो. आम्हालाही काही ठिकाणी बोलवत होते. त्या आरत्या म्हणणं आणि प्रसादासाठी घरी करून आणलेले उकडीचे मोदक हे सगळं पाहून आपण सणावाराला भारतात नाही याची खंत मुळीच वाटली नाही. आमच्याजवळच हिंदू सभा मंदिर होतं. हे 30 वर्ष जुनं मंदिर आहे. साधारण 1000 लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप. येथे संपूर्ण दिवसभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता. या गणेशोत्सवात माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडामध्ये प्रथमच कार्यक्रम करण्याचा आनंद आणि अनुभव खूप छान होता. जरा सणवार संपले आणि आमची पुन्हा भटकंती सुरू झाली. तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी कॅनडाला गेले आणि नायगारा पाहिला नाही. अहो असं कसं होईल. ड्रीम प्लेसेसमधली एक प्लेस म्हणजे नायगारा. तो तर 3 वेळा पाहिला. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक नायगारा हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या सीमेवर नायगारा नदीवर आहे. धबधब्याचा मोठा भाग कॅनडाच्या बाजूने आहे तर अमेरिकेच्या बाजूने अमेरिकन फॉल्स आहे. कॅनडाच्या बाजूने नायगारा जास्त छान दिसतो. जगप्रसिद्ध अतिशय सुंदर अद्भुत असा हा नायगारा पाहायला दरवर्षी करोडो लोक येतात. ज्या दिवशी प्रथम नायगारा पाहायला जायचं होतं ना त्या दिवशी मी खूप एक्साइट झाले होते. तासाभराच्या ड्राईव्ह नंतर आम्ही नायगाराच्या जवळपास पोहोचलो. समोर गेट बंद असलेलं दिसलं. गेटच्या पलीकडे अमेरिकेचा व अलीकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता. दोन्ही देशांची ही सीमा होती. आमची गाडी पुढे निघाली. मोठे मोठे वृक्ष विविध रंगी फुलांचे ताटवे ट्युलिप हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं दर्शन घेण्यासाठी जीव व्याकुळ झाला होता तो नायगारा होता. सर्वप्रथम मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट राईड करण्यास प्लॅस्टिकचे रेनकोट घालून निघालो. ती बोट आपल्याला अमेरिकन व कॅनेडियन धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाते. उंचावरून खूप फोर्सने कोसळणारे पाणी त्याचे जोरजोरात उडणारे तुषार घटकेत धुकं घटकेत खाली आलेले ढग यातून बोट हळूहळू पुढे जात होती. सुरुवातीला अमेरिकेचे 2 धबधबे पाहून ज्यावेळी ही बोट कॅनडाच्या त्या मोठ्या धबधब्याजवळ आली ना त्या क्षणी त्याचं ते अद्भुत जगप्रसिद्ध रूप उंचावरून तो झेपावणारा प्रपात मी पाहतच बसले. हे जगातील आश्चर्यच. निसर्गाचा परमेश्वर निर्मित हा अनोखा विलक्षण आविष्कार आहे असं म्हटलं. माझ्यासाठी जीवाशिवाची गाठ पडावी असाच तो क्षण होता. नायगारा नदीवर रेनबो ब्रिज नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचं सौंदर्य चांगलं पाहता येतं. साधारण 4 वाजता ढग हलका पाऊस आणि मध्ये सूर्याची रुपेरी किरणं अशात 2-3 सुंदर रेनबो पाण्याची संधी मिळाली. नायगारा फॉल्स त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच. शिवाय तो जलविद्युत ऊर्जेचं एक मौल्यवान स्रोत आहे. तेव्हा ते पॉवर स्टेशन पाहणं हेही महत्वाचं. द टनेल हेही तितकंच छान. व्हाईट वॉटर वॉक व्हर्पूल एरोकार ही सर्व आकर्षणं खरोखरच आकर्षक आहे. नायगारा धबधबा पाहायची खरी मजा आहे रात्री. तेही कॅनडाच्या बाजूने फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर प्रकाशाचं झोत सोडलेले आहेत. वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होतच नाही. पावलं तिथेच घुटमळू लागतात. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालेला नायगारा धबधबा ते नयनमनोहर दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही. शिवाय ठराविक वेळेला होणारी फटाक्यांची आतिश

0: बाजी तीही पाण्यासारखी असते. नायगारा धबधब्याच्या खाली एक बोगदा आहे, तो रात्री पाण्यात मजा येते. धबधब्याच्या खालील प्रवाहाखालील भागाचं अतिशय सुंदर दृश्य पाहण्याचा हा अनुभव खूपच छान. तिसऱ्यांदा नायगारा येथे भेट दिली ती नायगारा ऑन द लेक येथे. हे एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे जे नायगारा ऑन द लेक तलावाच्या काठावर वसलेलं. येथील ऐतिहासिक इमारती कलादालनं पाहून स्थानिक दुकानात शॉपिंगही करता आलं. अनेक वायनरीज उत्कृष्ट रेस्टॉरंट्स इथे आहेत. इथे वायनरीचे विविध प्रकार टेस्ट करण्यासाठी देण्यात येतात. कॅनडामध्ये सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो. निसर्गाचं हे बदललेलं रूप पाहण्यासाठी अनेक जण सहलीचं नियोजन करतात. हॅमिल्टन, मुस्कोका, रॅटल स्नेक हे त्यावेळी आम्ही आवर्जून ट्रेक केले. ऑक्टोबर महिन्यात निसर्गाचं रूप तर पूर्णपणे बदललेलं असतं. याच महिन्यात कॅनडातील प्रसिद्ध पंपकिन फेस्टिवल असतो. इथे आम्हाला पहिल्यांदाच पंपकिन महोत्सव आणि हॅलोविन हे दोन्ही पाहायला मिळालं. यानंतर आपला प्रमुख सण दिवाळी आला. दिवाळीमध्ये कॅनडातील पहिलं प्राचीन भारतीय मंदिर तिथे जाण्याची संधी मिळाली. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर मुलगा आम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी आम्हाला दाखवले नॉर्दर्न लाईट्स. अवकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे नॉर्दर्न लाईट्स. ते पाहून मी आवाकच झाले. आज आकाशातही रंगपंचमीचा खेळ सुरू झालाय असं वाटत होतं. बरंच काही पाहून झालं होतं. मुलांबरोबर नातीबरोबर खूप मजा केली होती. मायदेशी परत येण्यापूर्वी एक दिवस मी आणि माझे पती लॉंग ड्राईव्हसाठी निघालो. मी एका लॉनवर एका बाकावर निशब्द बसलो होतो. जवळच एअरपोर्ट होतं. वरून सारखी विमानं चालली होती आणि त्यावेळी ते विमान पाहिलं आणि मला ने मजसी ने परत मातृभूमीला हे शब्द आठवले. अर्थात आमचं कारण वेगळं होतं. आहे मनोहर तरीही आपला गाव आठवणारच ना. आता कॅनडामध्ये आणखी थंडी वाढू लागली होती. आपल्याकडे भारतात थंडीच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात, तसेच आम्ही भारतात परत येण्यासाठी तयार होतो. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. पण मनुष्याचं तसं नाही आहे ना. आपल्याला मायदेशी काही दिवसांनंतर परत यावंच लागतं. दुसऱ्या देशात किती दिवस राहायचं याचीही मर्यादा असते. आमची मर्यादा अर्थातच आमचा व्हिसा संपत आला होता. शिवाय मायदेशही साथ घालत होता. काही वेळाने विमानाने उड्डाण केलं. खिडकीतून दिसणारे कॅनडाचे नयन मनोहर दृश्य, ते लेक, रस्ते, झाडं आणि मेपलची पानं धूसर होत गेली. त्याला दोन कारणं होती, ती मी सांगायला नकोच. या मेपल पानांचा मात्र विसर पडला नाही. असंख्य आठवणींबरोबर मेपलची पानंही लक्षात होती. स्वदेशी येताना मेपलची साथ बरोबर होतीच. येताना बरेच जणांना भेट देण्यासाठी मेपल सिरप बरोबर घेऊन आलो होतो. तेव्हा मेपलचा गोडवा आणि कॅनडाच्या गोड आठवणी पुढील कॅनडा दौऱ्यापर्यंत आमची साथ देणार होते.
1: आताच आपण ऐकलात कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून. मैत्रिणींनो, एक स्त्री म्हणून आपल्या मनाची ओळख कवितांमधून करून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, हो ना. म्हणूनच आज आपण ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांना बोलवलं आहे. अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात एम ए असून मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांची एकूण 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि पहिल्या दोन कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना एकूण 30 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू अशा भाषांमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात एम ए मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. एसएससी बोर्डाच्या 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही त्यांच्या काही कविता समाविष्ट आहेत. दोन विद्यार्थी त्यांच्या कवितेवर पीएचडी करत आहेत. विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आंतरभारतीय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या दोन संस्थांच्या विद्यमान अध्यक्ष त्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या कविता.

नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नदी. कवितेचं शीर्षक जरी नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्रीच्या सनातन दुःखाचा वेध या कवितेत मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अशी आहे, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. उगमस्रोताशी बांध मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र. मुलगी मोठी होते. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र, नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. आणि शेवटी नदी तर लेख निसर्गाची, नदी तर लेख निसर्गाची, प्रतीती पूर्ण मुक्ततेची, वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांध हा घातला कोणी, बांध हा घातला कोणी. माझी पुढची कविता आहे बदलत गेलेली सही. सही म्हणजे आपली स्व ओळख. पण स्त्रिया किती शिकल्या कमावत्या झाल्या तरी देखील घरादारात त्यांना स्थान नसतं, त्यांना त्यांची ओळख, त्यांचा चेहरा मिळत नाही आणि अशाच त्या संपून जातात. अशा अगदी एका सर्वसामान्य स्त्रीच्या सही संदर्भातल्या स्वगतासारख्या आठवणींमधून तिचं रेखाटलेलं चित्र बदलत गेलेली सही. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, तरी काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. शाळेत बाईंनी दोन रागांचा ग्रहपाठ तपासायला सांगितला तर अगदी बाईंसारखी सही सही सही केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर ACCच्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत, एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत तर ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले, सही कर. तर गोंधळून विचारलं आपण, कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, कर पंतप्रधानांची. कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटी, ने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण नोकरी लग्न झालं, वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या, वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळी सही यायची. एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही, तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. नंतर नंतर नंतर करून करून करून त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. काही आपोआप सुटले ईश्वर इच्छेने, काही ईश्वर इच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथर तो हात कापतो, आता सही करताना थरथर तो हात कापतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा

उमटा हसरा बेटा म्हणतो, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येत, नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येत, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात, का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात. याच्यानंतरच्या ज्या दोन कविता आहेत त्या कोरोना काळामध्ये सुचलेल्या आणि त्या काळात लिहिलेल्या कविता आहेत. त्यावेळेला आपण बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, त्या विषयावरची लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे बाग. बाग, केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या केलबी लाटाला धडपडण्याला गोंगाटाला. गेलीयत कुठे मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीयत कुठं मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरलीय हवा स्वतःच्याच विषारी फुत्कारांना राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून हाका मारतीये बाग येऊ देना जाग जगण्याला, येऊ देना जाग जगण्याला. आणि कोरोनाच्याच काळामध्ये लिहिलेली ही थोडीशी एक सकारात्मक भाव व्यक्त करणारी कविता. कविता अशी आहे, झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. सगळी मिळून धरतात फेर नि सगळी मिळून गाणी गातात. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरव चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरव चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. आणि ही एक पुढची कविता आहे. ही साधारणपणे प्रतिभाशक्तीच्या संदर्भामध्ये, कवितेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. कविता अशी आहे, कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वा कुणी बघते. कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वा कुणी बघते. कपारी तीन झिरप्याचे कोणते गीत पाझरते. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. लपेटून सूर सोनेरी गोलगिरकीतून फिरते. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी.

0: आणखी एक कविता वाचते स्त्रियांच्या संदर्भातली. की स्त्रियांना आपण दोनच प्रकारे बघत असतो. अजून काही स्त्रीचं वेगळं विश्व असतं हे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये बघितलंच जात नाही. त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर. तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला तथाकथित बाई. माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. मी स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. मी स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिल खेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आपण ऐकत होता अंजली कुलकर्णी यांच्या कविता. मैत्रिणींनो, या कविता ऐकताना तुमच्याही मनात अनेक भावना उसळून आल्या असतील. हो ना? खरंच आहे, या कवितांमधून आपल्याला आपलीच ओळख होते असं वाटत जातं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आजच्या सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विद्यागौरी ताम्हणकर यांनी आणि सहभाग घेतला आहे विद्यागौरी ताम्हणकर आणि अपर्णा जोग यांनी. सखी विश्व.
2: एक्सक्यूज मी, तुम्ही अपर्णा का?
3: हो, पण आपण कोण?
2: अग अपर्णा, किती दिवसांनी भेटतेस. मला ओळखलं नाहीस का? सॉरी सॉरी, थांब, स्कार्फ आणि गॉगल काढते. आता बघ ओळखता येत आहे का ते. अग विद्या यार, किती वर्षांनी भेटतेस, अजूनही तशीच दिसतेस ग. अग तू सुद्धा. आणि त्यामुळेच तुला बघून लगेच ओळखलं. पण म्हटलं ताई आम्हाला ओळखतायत की नाही कोण जाणे.
3: अगं मी 6 महिन्यांपूर्वीच इकडे राहायला आले.
2: बर बर,
3: तेव्हाच तुझी आठवण झाली होती बघ. पण तुझा नंबर नव्हता ग.
2: असू दे असू दे, आता भेटलोय ना मग छानच मस्तच. दो बिछडे हुए दोस्त मिल गए.
3: खरंच ग, खरंच. आणि आपल्या दोघींच्या आयांमुळे आपण छान मैत्रिणी झालो होतो.
2: होय,
3: पण बदल्या झाल्या सतत आणि आम्ही सगळेच गावोगावी फिरत. पण विद्या, तुझ्या चेहऱ्यावर मात्र एक छान शांतता दिसतेय ग.
2: अग मी आत्ताच आमच्या मेडिटेशनच्या क्लासवरून घरी चालले होते. थोडा वेळ होता, मी म्हटलं जरा बसूया बागेत निसर्गाच्या सोबत. आणि आमचं पण कसं मेडिटेशन नसतं, त्याआधी छान चर्चा असते. कुणाचे प्रश्न असतील तर त्याची चर्चा करतो. पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, अहंकारावर काम करायचं आणि कृतज्ञ भाव वाढवायचा. आणि अगं मस्त वाटतं माहितीये का. आणि ह्या सगळ्यामुळे ना आता ताण हाताळता येतोय, स्ट्रेस हाताळता येतोय.
3: किती छान ग, मला पण आवडेल यायला.
2: मग ये की.
3: माझी पण हल्ली खूप चिडचिड होते ग. काय काय करतात अजून तुमच्या क्लासमध्ये?
2: हा अगं, आमच्या की नाही एक 12 आरोग्यदायी सवयी ठरवलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
3: कुठल्या ग?
2: हे बघ, इंट्रोस्पेक्ट करायचं, पोषण मूल्य चांगली असलेलं अन्न घ्यायचं, पुरे

0: झोप घ्यायची,
1: बर,
0: कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं, नियमित व्यायाम करायचा, दुसऱ्यांना मदत करायची जेवढी शक्य असेल तेवढी, स्वतःला चॅलेंज करायचं, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा, आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं, आणि मुख्य म्हणजे स्क्रीनच्या वापराबद्दल अवेअर व्हायचं.
1: वा, ए फार छान ग. स्क्रीनचा वापर ना आता चिंतेचा विषय झालाय,
0: खरंय,
1: मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी. पण खरंच तू म्हणालीस तशा या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात ग.
0: बरोबर, असू देत, घरी जाऊ आधी पहिले. माझ्या इतके वर्षांनी भेटलीयस आणि माझं इथे जवळच आहे ग घर, थोडा वेळ होता ना म्हणून इथे बागेत आले होते. चल घरी जाऊ.
1: बरं बाई, चल घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारू.
0: चालेल, पण तोपर्यंत आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकवू. चालेल ना?
1: चालेल.

0: ये ये अपर्णा बस, हे माझं घर.
1: छान आहे घर.
0: आणि हे पाणी घे बरं, माठातलंय हा, फ्रीज मधलं नाहीये. मी फ्रीज मध्ये पाणीच ठेवत नाही, त्यामुळे ते प्यायलाही जात नाही. असंच.
1: हा हा, बरं झालं माठातलं पाणी दिलंस. अगं उन्हाळ्यात थंड म्हणून आपण फ्रीज मधलं पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो, पण त्याचा त्रास होतो. त्याऐवजी असं जर नैसर्गिक थंड पाणी आणि त्यापासून बनवलेली सरबत

0: घेतली ना तर जास्त आरोग्यदायी नाही का गं?
1: अगदी कळलं हो कळलं. कोकम सरबत करते बरं आणि जिरेपूड घालून काकू करायचा तसं. अगदी बरोबर
0: ग, तूच माझी काळजी घेणारी मैत्रीण.
1: मग एवढी आता दमून भागून आली आहेस तर तुला सरबत नको का द्यायला? अपर्णा, तुझी आई अशी किती सरबत घरी बनवत असे नाही का ग?
0: हो.
1: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाका. आठवतंय का तुला?
0: हो, हो, चांगलंच आठवतंय. आणि आज सुद्धा बर का, तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते.
1: हो का ग,
0: तेवढाच तिचाही वेळ छान जातो.
1: आणि काकू कशा आहेत ग, बरे आहेत का आता?
0: बरे आहेत, बरे आहेत.
1: हा, आणि अगं तू आता म्हणालीस ते अजूनही करतात, तर त्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने केल्याचं एक समाधान असेल नाही का ग?
0: हो मग काय.
1: आणि आपण, मला अजून एक आठवण आली, ती म्हणजे काकू दुर्गाबाई भागवतांच्या खमंग या पुस्तकातल्या रेसिपी करत असत.
0: हो, हो.
1: तू तेव्हा बसायचीस आकडेमोड करत.

0: तसे नाही का ग
1: हो
0: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाका आठवतंय का तुला
1: हो चांगलंच आठवतंय आणि आज सुद्धा बर का तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते
0: हो का ग
1: तेवढाच तिचाही वेळ छान जातो ग
0: आणि काकू कशा आहेत ग बरे आहेत का आता
1: बरे आहेत बरे आहेत
0: हा आणि अगं तू आता म्हणालीस ते अजूनही करतात तर त्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने केल्याचं एक समाधान असेल नाही का ग
1: हो मग काय
0: आणि आपण मला अजून एक आठवण आली ती म्हणजे काकू दुर्गाबाई भागवतांच्या खमंग या पुस्तकातल्या रेसिपी करत असत
1: हो, हो.
0: तू तेव्हा बसायचीस आकडेमोड करत पण काकूजी पुस्तकं वाचायच्या ना ती मला माहिती असायची आणि त्यातलंच हे खमंग आणि अगं किती अनवट महाराष्ट्रीयन पदार्थ त्यात त्यांनी दिलेत वाचलं पाहिजे बरं पुन्हा एकदा काढून
1: वाचलं पाहिजे
0: साहित्यिक दुर्गाबाईंनी त्यातल्या प्रकारांना दिलेली काही नावं माझ्या लक्षात आहेत हा एक होतं भरितांची रेसिपी होत्या सगळ्या त्याचं नाव होतं रस भरित
1: आणि उरली शीत तरी त्यात भाताचे प्रकार आणि सीतेचे पोहे मध्ये पोह्यांचे प्रकार मी अगदीच काही वाचत नसे असं नाही बर का माझं नीट लक्ष असायचं तुझं आणि आईचं
0: काय चाललं इकडे
1: अगदी बारीक बरं असो तू वाचत बसते पदार्थ आणि मला खायला बोलाव पण आपल्यासाठी जे बनतंय ना ते सरबत घे बघू आधी प्यायला
0: आणते आणते आणते

0: इयर एंड झालाय आता. आता बाकी लोक निवांत आणि सीए लागलेत कामाला.
1: अगं पण आता जरा काम कमी केलंय मी.
0: हो का गं?
1: काम थोडंच करते आणि थोडा स्वतःसाठी वेळ काढते.
0: क्या बात आहे. खरे खरे. आणि आपला आनंद आपली जबाबदारी, आपला आनंद आपल्यालाच मिळवायला लागतो हे मात्र खरं.
1: आणि एक सांगू, आता थोडं थांबायला शिकलीये. स्वतःसाठी वेळ काढते, चित्र काढते, कधी वाचन करते. आणि महत्वाचं सांगू का?
0: काय ग?
1: ज्या मुलांना सीएचे क्लासेस परवडत नाहीत ना, पण जिद्दी आहेत, हुशार आहेत, त्या मुलांना शिकवते.
0: अरे वा अपर्णा, भारीच ग. हे खूप उत्तम आणि मस्त काम करतेस तू, माहितीये का? आणि आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जातं, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते. आता जशी तू आज अचानक भेटलीस, ता किती जुनी वर्ष समोर आली ग, आनंद झाला अगदी.
0: खरंय खरंय. मलाही खूप आनंद झाला आणि भेटलो म्हणून, माहितीये का, मला अगदी दाटून आलंय आता. पण आता भेटत राहूया, आज भेटलोय, नेहमीच भेटत राहू.

0: जसे बोलून आज इतकं हलकं वाटतंय ना मला.
1: मलाही ग, मलाही. कधी कधी ना फक्त ऐकणारा माणूस हवा असतो, सल्ला वगैरे नको असतो.
0: खरं सांगू का, बायकांचं लाईफ ना म्हणजे फुल मल्टीटास्किंग असतं. फोनवर बोलत असताना स्वयंपाक, मध्येच कोणाला रिप्लाय, आणि डोक्यात पुढच्या दिवसाचा प्लॅन, कामांचा प्लॅन. खरं
1: अगदी अगदी. आणि त्यातही जर कोणी विचारलं ना काय करतेयस, तर आपण काय म्हणतो, काही नाही.
0: हो, आणि घरातले पण सगळी मंडळी काही सापडत नसलं की आईला माहिती आहे हे गृहित धरतात.
1: अगदी. त्याच्या पुढे आईने सांगितलेली जागा आधी पाहिलेली असते.
0: हो,
1: पण तिने सांगितलं की मग तिथलंच सापडत.
0: अगं, काही बघितलेलंच नसतं तिथे.
1: पण खरंच ग, आपण इतकं सगळं सांभाळतो ना, कधी कधी थकवा येतो ग.
0: येतोच अग, म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. अगदी 10 मिनिटं जरी असली ना तरी ती स्वतःसाठी घेतली पाहिजेत. थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, आवडेल अशी कला एखादी शिकली पाहिजे, किंवा फक्त शांत बसणं. मनाला खूप आराम मिळतो.
1: त्यालाच मी टाईम म्हणतात की नाही ग.
0: खरे खरे.
1: आणि एक महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना आपल्या स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट नको वाटायला.
0: अगदी बरोबर बोललीस.
1: कारण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही. स्वतःलाही थोडं समजून घ्यायला हवं ना, मायेने समजून घ्यायला हवं.
0: आणि हा शब्द फार सुंदर आहे ग. स्वतःला सुद्धा कधीतरी मायेने आपण पाहिलं पाहिजे ना.
1: खरंच.
0: आपली सपोर्ट सिस्टीम पण तितकीच महत्वाची असते ग. मैत्रिणी, कुटुंब, कामावरचे सहकारी, हे सगळे लोक आपल्याला समजून घेतच असतात.
1: आणि काही वेळेला मैत्रिणी म्हणजे तर फ्री थेरपिस्ट.
0: हा. आणि कन्सल्टेशन फी फक्त एक कॉफी नाही तर सरबत.
1: डील परफेक्ट आहे.
0: अगदी अगदी.

0: पण या सगळ्या मजेमध्ये एक गोष्ट आहे बरं, आपण हसतो बोलतो शेअर करतो त्यामुळे आपण निरोगी राहतो, एकदम हेल्दी राहतो.
1: आणि म्हणूनच मैत्री खूप स्पेशल असते.
0: येस,
1: इथे आपण मास्क घालत नाही,
0: खरे
1: जसे आहोत तसे राहतो.
0: बरोबर, एकदम.
1: तर मग ताई चला आता, मला उशीर होतोय बर का, आता निघते.
0: निघ निघ. बरं बाई, माझा नंबर सेव्ह केलास का मगाशी मी सांगितलेला?
1: हो हो हो, ते किती महत्वाचं आहे ते.
0: बरं चल चल चला
1: आता पुन्हा भेटू आणि नंतर गप्पा मारू. हा छान,
0: अगदी
1: चला आता पुन्हा भेटू, गप्पा मारू छान.
0: आत्ता पुरता आमचा घ्या राम राम. तोवर श्रोते हो,
1: मी अपर्णा
0: आणि मी विद्या गौरी आजच्या सखी विश्व कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटू तोवर.
1: नमस्कार.
0: आत्ताच आपण ऐकलात सखी विश्व. या भागाचं लेखन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सहभाग होता अपर्णा जोग आणि विद्यागौरी तामनकर यांचा.
2: सखी विश्व. मैत्रिणींनो, आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला नेहमीच कळवत असता आणि त्यातूनच आमचा हुरूप वाढत असतो. तर असाच स्नेहबंध ठेवूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी यशश्री कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: गुरुवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
1: श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते। शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर। तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे।

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका.

0: बलसागर भारत हो। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 1 वाजता

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल. आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीडीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीडीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They've written a letter. And that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together a secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे.

पुदुचेरीमध्ये एआय एनआरसीचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत. ए नमसिवायम यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून युएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्स डॉक बाजारमधील व्ह्यूइंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रो आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICC पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वल स्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने
275 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्स बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल. आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबर पर्यंत उपलब्ध। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल। विविध विद्यापीठं जिल्हा परिषद शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील। मजबूत परकीय चलनसाठा स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मुडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे। गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे। भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली। ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून 100 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत। संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली। या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते। या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान दुर्मिळ खनिजं वैद्यकीय उत्पादनांचं नियमन सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। या करारांमुळे भारताची कृषी मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनाम

0: ला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षानं दिली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली. मात्र द्रमुकनं याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये AINRCचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. वेव्स डॉग बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉग बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बीड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन बहिणींची महिनाभरानंतर उत्तर प्रदेशात बलिया इथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कि आप उसको सुरक्षित तरीके से आप किसी को जिसको आप बांट सकते हैं.

0: इसका कोई नहीं है, इस दिल को प्यार करना।
1: अय्या

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात साद सह्याद्रीची. या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वंशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो,

0: नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, हल्ली आपल्या सर्वांनाच ऍडव्हेंचर फील्ड्स मध्ये करिअर करणे ते छंद म्हणून जोपासणे याची फार आवड आहे आणि त्यात असणारा ट्रेकिंग हा विषय तर फारच आपल्या जवळचा. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणी कार्यक्रमात ट्रेकिंग बद्दल अधिक माहिती आणि त्यातील करिअरच्या संधी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत सुबोध वैशंपायन सर. सुबोध वैशंपायन सर हे एक उत्तम असे ट्रेकिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ट्रेकिंग बरोबरच त्यांनी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आणि जंगल सफारी यांसारख्या साहसी उपक्रमांद्वारे लोकांना निसर्गाशी जोडण्याचे आणि सुरक्षिततेचे धडे देण्याचे कामही केले आहे. योग्य तंत्र, सुरक्षित उपकरणे, निसर्गाचे संवर्धन यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. चला तर मग मित्रांनो, याबद्दल जाणून घेऊयात आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात साध सह्याद्रीची यामध्ये ट्रेकिंग बद्दल केलेली सुबोध वैशंपायन सर यांच्याशी बातचीत. सुबोध सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सुबोध सर, तुम्ही एक उत्तम असे ट्रेकिंग या विषयात तज्ज्ञ आहात. हल्ली हा विषय आपल्या सर्व युवा पिढींचा आवडता विषय आहे आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय आणि युवकांमध्ये त्याची लोकप्रियता का वाढत आहे?
1: ट्रेकिंग म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर गिर्यारोहण. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. प्रस्तारोहण असतं, ज्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात. इतरही अनेक प्रकार असतात, पण गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग. ते ज्यावेळेला डोंगर दऱ्यांमध्ये फक्त गड किल्ले करणं म्हणजे ट्रेकिंग नाही. आधी गेले 15 वर्षापूर्वी याला काही फार वलय नव्हतं. सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर फोटो अपलोड करणं किंवा ट्रेकिंगला जाणं त्याच्याविषयी चर्चा वाढू लागल्या आणि मग त्याचं प्रसार झाला. गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा किंवा तिथे घडलेला इतिहास समजून घ्यायचा, याच्यासाठी जाणारे लोक 2-3% आहेत. निसर्गाची आवड आहे म्हणून जाणारी 10-15% आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते माझा ग्रुप चाललाय म्हणून मी चाललोय आणि तिथे जाऊन फोटो काढायचा याच्यासाठीच आकर्षण आहे ते. त्याच्यामुळे गिर्यारोहणाबद्दल आकर्षण वाढते.
0: ट्रेकिंगची सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि योग्य ट्रेक कसा निवडावा?
1: ट्रेकिंगची सुरुवात करताना आधी तुमची शारीरिक क्षमता काय आहे ते तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळ चालू शकता, म्हणजे ट्रेकिंगला जायच्या आधी एक 10-15 दिवस तरी रोज सकाळी चालायला जायला पाहिजे आणि नुसतं चालून नाही. आपली जी सॅक असते त्या सॅकमध्ये बॉटल असतात 2.5-2.5 लिटरच्या, त्या कमीत कमी 2 बॉटल पाठीवर घेऊन किती चालू शकता तुम्ही हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा कळतं की तुम्ही ट्रेक कुठला करू शकता. ट्रेकचे प्रकार आहेत, सोपे असतात, मध्यम असतात आणि कठीण. तिथे क्लाइम्बिंग असतं, रॉक क्लाइम्बिंग असतं, रॅपलिंग करावं लागतं. ट्रेकिंगची सुरुवात करताना अगदी सोपे किल्ले आणि जवळचे किल्ले, म्हणजे प्रवास करून गेल्यानंतर तुम्ही दमाल किंवा ट्रेक झाल्यानंतर येताना परत प्रवास करताना दमाल, असं जर केलं तर तुमच्या मनातली इच्छा निघून जाते. त्यामुळे जवळचे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच आजूबाजूला तुम्ही लोणावळा जुन्नर इकडे गेलात तर 15-20 किल्ले आहेत जे सोप्या श्रेणीमध्ये आहेत. तर तिथून सुरुवात करावी. वन डे सुरुवात करावी की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. हल्ली ग्रुप आहेत प्रोफेशनल, तुम्हाला ते पिकअप पॉईंट आपण सांगितलेला असतो तिथनं पिकअप करतात, तिथे नेतात, तुम्हाला गाईड असतात. त्यातही असं झालेलं की 2 वर्ष एखाद्या ट्रेकरनी ट्रेक केले, 15-20 ट्रेक झाले की तो लीडर बनून जातो लगेच. माहिती नसतं त्याला फारसं काही, म्हणजे त्याला अनुभव नसतो. कमीत कमी 7-8 वर्ष तुम्ही ट्रेकिंग केल्याशिवाय लीडर बनू नका हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की कारवी नावाचा एक वनस्पती आहे, ती दर 7 वर्षांनी 8व्या वर्षी फुलते आणि त्यावेळेला त्याच्यात खूप मध असतं. ते त्या मधामुळे प्रचंड पोळी सगळ्या किल्ल्यांवरती असतात. जी लोक फक्त फिरायला येतात ती सकाळी बसमधनं उतरताना डिओ मारतात आणि ट्रेक सुरुवात करतात. मधमाशा जे आहेत त्या केमिकल, त्यांना असं वाटतं की हे आपल्यावरती अटॅक करायला आलेत आणि मग त्या हल्ला करतात. हे माहीत नसतं, त्या लीडरलाही माहीत नसतं. अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अनुभवी लीडर बरोबर सुरुवात करावी.
0: ट्रेकिंग म्हटलं की महत्वाचा एक मुद्दा आपल्या समोर येतो, तो म्हणजे तिकडचे हवामान. तर त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा ट्रेकिंगवर काही परिणाम होतो का आणि तो कसा होतो?
1: कसं असतं, काही ठिकाणी तुम्हाला पायवाट असते चांगली, पण काही ठिकाणी असं असतं की घसरड असतं प्रचंड.
0: हो सर.
1: त्यावेळेला तुमच्या लीडरकडे जर योग्य इक्विपमेंट असतील तरच तिथनं जाणं सोयीस्कर असतं. पण जर तुमच्याकडे इक्विपमेंट नसतील किंवा समजा जसं अंधारबन आहे ट्रेकला जातात जंगलात, पण जाताना मध्ये एक ओढा लागतो, तो ओढा क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या लीडरकडे रोप हवा. कारण डोंगरावरती पाऊस जोरात पडायला लागला तर खाली कळत नाही आणि तिथनं त्या ओढ्याचा फोर्स अचानक वाढतो आणि माणूस वाहून जातो. त्यावेळेला ते सुरक्षिततेचं हे पाहिजे. त्याच्या म्हणूनच म्हटलं की

0: प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट हे लागतं. तर हवामानाचं म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातले ट्रेक जे आहेत ते जंगल ट्रेक किंवा व्हॅली ट्रेक, आता सांदण व्हॅली जी आहे की जिथे फक्त व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात त्याला, फक्त 12 ते 1 दरम्यान फक्त ऊन तुम्हाला लागतं, म्हणजे तिथे ऊन लागतच नाही, त्यामुळे तिथे जाणं सोयीस्कर आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर ओपन किल्ल्यावरती गेलात कुठल्या, जिथे ऊन चालू झालं की कातळ सुद्धा तापतो, तुम्ही हातही लावू शकत नाही, तर त्यामुळे उन्हाळ्यात हे किल्ले करू नये. पावसाळ्यात जे असतात ते बाईक रायडिंग ज्यांना करायचंय, 1 तास 1.5 तास लागतो बाईकवर जायचं, किल्ला करायचं सोपा किल्ला आणि परत यायचं. पावसाळ्यामध्ये असे किल्ले करता येतात तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये वन डे ट्रेक करायचे, पावसाळ्यात तुम्हाला स्टे ट्रेक करता येत नाही कारण जिथे गुहा असतात त्या गुहेमध्ये चिखल झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला स्टे करता येत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे पावसाळ्यात वन डे ट्रेकच करायला लागतात. उन्हाळ्यामध्ये जे ट्रेक करायचे ते आदल्या दिवशी रात्री निघावं, पहाटे तिथे पोहोचावं आणि मग जेव्हा जेवणासाठी दुपारच्या खालीपर्यंत उतरले पाहिजे तुम्ही. उन्हाचा त्रास उतरताना फार होत नाही, चढतानाच होतो, त्यामुळे संपूर्ण सावलीत चढलं जातं. म्हणजे नाईट ट्रेकच करावे सहसा, की 8-9 वाजेपर्यंत तुम्ही परत यायचं, जिथे तुम्ही सोय केलेली आहे जेवणाची तिथे झोपायचं किंवा विश्रांती घ्यायची आणि जेवून परत निघायचं, तरच तो ट्रेक चांगला होतो. जर तुम्ही उन्हात जर तुमचं डिहायड्रेशन झालं तर अक्षरशः खांद्यावरती घेऊन लीडरला खाली यायला. आता उन्हाळ्यात सगळे समुद्री किल्ले करता येतात, खांदेरी उंदेरी आहे, कुलाबा आहे, मुरुळ जंजिरा आहे, पद्मदुर्ग आहे, हे जे किल्ले आहेत हे तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. जंगल ट्रेक करता येतात, वासोटा आहे, कमळगड आहे, हे जंगल ट्रेक तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. हिवाळ्यातले जे ट्रेक आहेत ते तुम्हाला रेंज ट्रेक करता येतात, कारण हिवाळ्यात थंडीच असते, 12 वाजता सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. तर अलंगमधन कुलंग आहेत जे 3 सगळ्यात टफ किल्ले आहेत सह्याद्रीतले, किंवा हरिश्चंद्रगड नळीची वाट आहे ती उतरायला सुद्धा 9 तास लागतात. तर असे जे कठीण श्रेणीतले, किंवा रॉक क्लाइम्बिंग जिथे करायचे की हात दगडाला लावायचा आहे आपल्याला आणि ते पकडूनच चढायचे, तर तिथे सुद्धा कातळ तापत नाही हिवाळ्यात, त्यामुळे ते किल्ले करता येतात. हिवाळ्यात सगळ्यात कठीण किल्ले 4 महिन्यात करून घ्यावे.
1: सुबोध सर, ट्रेक दरम्यान आपल्या स्वतःची आणि आपल्या सोबत असलेल्या मंडळींच्या सुरक्षिततेची कशा प्रकारे काळजी घ्यावी?
0: पूर्वीचं ट्रेकिंग आणि आत्ताच्या ट्रेकिंग मध्ये खूप फरक आहे. आता तुमच्याकडे प्रत्येकाकडे वॉकी टॉकी असतो, त्यामुळे पूर्वी जसं होतं की आम्ही शिट्टीवरती समजायचो की अरे मागच्याला काहीतरी झालंय, शिट्टी असायची किंवा शिट्टी नसली तर निवडुंगाचं पान असतं, त्या निवडुंगाचं पान एका विशिष्ट प्रकारे मोडलं की त्याचा एक पापुद्रा निघतो आणि तो असं जिभेवर ठेवला की खूप लांबपर्यंत शिट्टी ऐकू जाते. आत्ता वॉकी टॉकी असतात तुमच्याकडे, त्यामुळे पुढच्याला काही झालं तरी तो सांगू शकतो की अरे मी प्रॉब्लेम मध्ये आहे, तू मदतीला ये. तुम्हाला सांगू, आत्ता जे ट्रेंड आहे त्याच्यात काही ग्रुप असे आहेत की जे 100 लोक नेतात आणि त्यांच्या मागे 4 व्हॉलंटियर असतात, तर असं कधी करू नये. 7 ते 8 लोकांमागे 1 व्हॉलंटियर असावा. सोलो ट्रेक कधी करू नये. 3 जण तरी ट्रेकला हवेत तुमच्या बरोबर. ते कशासाठी, की समजा एखाद्याला काही व्हायला लागलं तर त्याच्या बरोबर एक थांबू शकतो आणि तिसरा माणूस आहे तो गावात जाऊन मदत घेऊन येऊ शकतो. फर्स्ट एड बॉक्स तुमच्या बरोबर हवा, तुमच्याकडे टॅग हवा, म्हणजे तो जो प्लास्टिकचा टॅग असतो हा सगळ्यात लॉक करण्यात चांगला असतो. म्हणजे तो टॅग 3 ठिकाणी वापरता येतो. एक तर तुम्हाला साप विंचू काही चावला तर तिथे वरती लॉक करता येतं. तुमची सॅक जर तुटली बंद तर तुमच्याकडे स्विस नाईफ किंवा हे असतो लीडरकडे, त्याला होल करून तो टॅग लॉक केला की ती सॅक तुम्हाला दोन्ही बंद वापरता येतात. तिसरं, तुमचा सोल जर निघाला शूजचा तर तुम्ही काही हलूच शकत नाही, तर त्या सोलला सुद्धा टॅग टाईट केलं तर तुम्हाला ते सोल खालपर्यंत येईपर्यंत ते निघत नाही. म्हणजे पावसाने सुद्धा तुमची दोरी लूज होते पण तो टॅग प्लास्टिकचा असल्यामुळे लूज होत नाही. तुमच्याकडे शिट्टी हवी. तुमच्याकडे नाईट ट्रेक असेल तर हेडटॉर्च हवा चांगल्यातला, की जो साधारण 200 मीटर तरी त्याचा फोकस पडेल. की समजा रेस्क्यूला लोक आली तर तुमचा वॉकी टॉकी जर डिस्चार्ज झालेला असेल तर तो जर फोकस वर दाखवला तर लांबनच कळतं की हे इथे आहेत. म्हणजे लांबून रेस्क्यूला येणाऱ्यांना मदत होते. तुमच्याकडे लिमलेटच्या गोळ्या किंवा उन्हाळ्यात शुगर लेवल पटकन कमी होते त्या गोळ्या हव्यात. काही जणांना नाकाचा गोण्या फुटतो उष्णतेमुळे, रक्त यायला लागतं. तर तुमच्याकडे मोठं फडकं, म्हणजे चांगला टॉवेल जाड तर्किसचा हवा आणि ते पाणी त्याच्यावर करून डोक्यावर ठेवलं की ते थांबतं, उन्हाचा त्रास होत नाही. तर बरेच, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने बरेच, तुमच्याकडे रोप हवा. म्हणजे तुम्ही अगदी सोप्यात सोप्या ट्रेकला जरी गेला तरी 30 मीटरचा तुमच्याकडे रोप हवा, 2 कॅराबिनर, 1 हार्नेस सेट, हे सगळं हवं. की कोणाचा पाय घसरून अगदी खाली झाडाला अडकलेला असतो, पण प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते झाडाला लटकत राहायची 1/2 तास खालनं कोणी येईपर्यंत. तो रोप घेऊन तुम्ही त्याला वर काढता आलं पाहिजे. तर तो रोप अगदी सोप्यात सोपा ट्रेक असला तरी 1 30 मीटरचा रोप असावा तुमच्याकडे. या सगळ्या सुरक्षेच्या बेसिक या आहेत.
1: ट्रेक करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा प्रकारे टाळाव्यात आणि त्या कोणकोणत्या आहेत?
0: बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फिरायला चाललो, मुळात तुमची शारीरिक क्षमता तुम्ही ओळखली नाहीत तर खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. लोक आपला आपला ग्रुप करून जातात, त्यांना माहीत नसतात हो सोपा आहे ट्रेक, जातात ते हरवतात कारण त्यांच्याबरोबर कोणी लीडर नसतो.

0: असतो, म्हणजे जंगल ट्रेक साठी सुद्धा जातात म्हणजे माहीत नसताना की वाटाड्या मिळेल तिथे आणि वाटाड्या हजर नसतो म्हणून ते तसंच जातात आणि मग हरवतात, मग रेस्क्यू टीमला शोधायला जायला लागतं. हे सगळं असतं. पण नवीन जे लोक आहेत, बिगिनर्स साठी सांगतोय मी की बिगिनर्सनी कधीही ट्रेक चालू करताना किंवा त्यात हे भान असलं पाहिजे की आपण ज्याच्याबरोबर जाते तो अनुभव घ्यावा.
1: सुबोध सर, ट्रेकिंग हे एक ऍडव्हेंचरचं आणि एक स्ट्रॉंग असं क्षेत्र आहे, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतात?

0: किंवा एखाद्या कोणाला गाठ असते मोठी, किंवा एखादी त्याचं झाड आडवं पडलेलं असतं, त्याच्या फांद्या असतात, ह्या ज्या खुणा आहेत ह्या लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे निसर्गातनं शिकायचं काय, तर तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कसे करू शकता.
1: एक्झॅक्टली
0: हे शिकण्यासाठी तुम्ही ट्रेकिंगला जा. ट्रेकिंग म्हणजे कसं की ग्रुप, की समजा एकाला जरी पायाला काही झालंय तर त्याला सोडून जायचं नाही, सगळ्यांनी जे करायचं ते एकत्र करायचं.
1: युनिटी
0: युनिटी हे जे आहे हे ट्रेकमध्ये शिकता येतं तुम्हाला. नियम पाळणं हे ट्रेकिंग मध्ये तुम्हाला शिकता येत. आयुष्यातले धडे घेतो की आपल्याला जे अशक्य वाटतंय ते आपण शक्य करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो आपल्याला. तिसरी गोष्ट, तुम्ही मोबाईल मध्ये घुसून बसत नाही एका ठिकाणी.
1: आणि सर ट्रेकिंग मध्ये आपण प्रेझेन्स ऑफ माइंड पण शिकतो
0: खूप. म्हणजे तुम्हाला सांगू का की तिथनं अगदी छोटी वाट आहे आणि मला क्रॉस करता येत नाहीये, तर तिथे थांबावं. उगाच स्वतःच्या याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये. लीडरला सांगायचं मला इथे भीती वाटते, माझा पाय थरथरतोय, तो तुम्हाला हात धरून पलीकडे नेतो. पण हे सुचावं लागतं. तुम्ही जर स्वतःच हे करायला गेलात तर ते होत नाही. किती तुम्हाला अगदी 50 वर्षाचा जरी अनुभव असला तरी एक चूक तुम्हाला दरीत फेकू शकते, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही.
1: सर ट्रेकिंग मध्ये टीम वर्क, नेतृत्व गुण आणि कॉन्फिडन्स कशा प्रकारे निर्माण होतो?
0: ट्रेकिंग मध्ये आपण बसमध्ये बसल्यापासून बसमधून उतरेपर्यंत ही ट्रेक लीडरची जबाबदारी असते. पण काही वेळेला काय होतं की ट्रेक लीडर जे असतात ते रोप फिक्स करायला, ते जिथे क्लाइम्बिंग असतं तिथे तुम्ही फ्री क्लाइम्ब करू शकत नाही. बाकीचे एकानी कोणीतरी फ्री क्लाइम्ब करायला लागतं आणि वर जायला लागतं. पण लीडर सांगतो की इथून जर खाली गेलात तर एक टप्पा फक्त पडेल आणि खाली तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तर नेतृत्व गुण कधी तुमचं दिसतं की जेव्हा लीडर तुमच्यापासून लांब जातो. नेहमी ट्रेकिंग मध्ये जंगलामध्ये दोन प्रकारच्या वाटा असतात, एक गुरांची वाट असते आणि माणसं जे जातात ती वाट असते. गुरंढोरं जे जातात त्या वाटेला असं वर्ण सुद्धा झाडी असते, त्यांची उंची नसते, ती खालनं जातात. वाट अगदी पायवाट रुळल्यासारखी असते पण वरच्या फांद्या एकमेकाला टेकलेल्या असतात. हे कळावं लागतं, हे सांगावं लागतं. आणि नेहमीची जी माणूस जातो तो वरच्या फांद्या पण छाटत जातो, म्हणजे तिथले गावकरी असतात ते, त्यामुळे ती वाट अगदी वरपर्यंत क्लीन असते. हे तुमचं लीडर आता 4 जणच मागे राहिलेत, राहत नाहीत सहसा, किंवा ते दुसऱ्या वाटेला गेले, तर त्यावेळेला तुमचं नेतृत्व गुण कसं बघता येतं की तुमच्या उजव्या बाजूला तो डोंगर होता जेव्हा येताना, म्हणजे आता आपण उतरतो म्हणजे डाव्या बाजूला गेलं पाहिजे. हे त्यातला कोणीतरी एक जण असतो ज्याला कळतं आणि तो सगळ्यांना सांगतो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन येतो, तर त्याचा नेतृत्व गुण हे होतो. पण ते बघून इतर 3 जण पण शिकतात. तुम्हाला शिकायला कधी मिळतं? जेव्हा तुम्ही 8-10 ट्रेक करता असे चुकता. आता तुम्हाला लीडर घेऊन जातात, लीडर घेऊन येतात, पण हे कधी तुम्हाला कळतं की जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा लीडर सांगतो किंवा त्या चौघांमधला एक जेव्हा सांगतो की अरे त्यावेळेला हा उजव्या बाजूला होता, आता डाव्या बाजूला ठेवायचं आणि आपल्याला चालायचं, किंवा ओढा असतो एखादा तो उजव्या बाजूला ठेवायचा डाव्या बाजूला ठेवायचा, झाडं असतात पडलेली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकाला ते कळतं. म्हणजे कोणतरी एक तिघा चौघांमधला असतो थोडा हुशार जो निसर्गाचं हे करत गेलेला असतो. पण हे केल्यामुळे, किंवा तुम्ही जर चांगला लीडर असतो तो प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की हे चुकलं तर इथे रिबीन बांधलेली आहे, झाडांच्या फांद्यांना रिबीन बांधत जातो आपण, की येताना सुद्धा ती रिबीन दिसली की अरे आपला रस्ता बरोबर आहे. पण हे रिबीन बांधताना मागचे 16-17 जण जे असतात लीडरच्या मागे, तर त्यांनी बघितलं की त्यांनाही कळतं की आपण जेव्हा एकटे होतो ह्या रिबीन घेऊन यायचे, ते आपण कुठे जातोय तिथे रिबीन बांधत जायचं. म्हणजे समजा हरवलो जरी तरी रेस्क्यू टीम जी येते त्यांना रिबीन बांध दिसलं की कळतं अरे इथून गेलेले आहेत. तर हे नेतृत्व गुण डेव्हलप होत जात. एका ट्रेकमध्ये तो होत नाही, तुम्हाला कमीत कमी वर्षभर ट्रेकिंग करायला लागतं तेव्हा हे सगळं एक एक, कारण प्रत्येक ट्रेकला हे काही शिकवत बसत नाही कोणी. पण हे निरीक्षणातून तुम्हाला कळतं ते आणि नेतृत्व गुण डेव्हलप होतं. समजा
1: सुबोध सर, ट्रेकिंग करताना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं भान राखणं तितकंच महत्वाचं आहे, तर त्यासाठी कोणकोणते नियम फॉलो केले पाहिजेत?
0: माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं नाही हा पहिला नियम, त्यामुळे त्या परिसराचं संपूर्ण माहिती घेऊनच तिथे जावं. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला जर काही माहीत नसेल तर गावातला सरळ पैसे देऊन वाटाड्या घ्यावा. काही ठिकाणी जंगल ट्रेक असतात, त्या जंगल ट्रेक मध्ये बिबट्या बसण्याची किंवा गवे बसण्याची किंवा आणखीन तरस बसण्याची जागा असतात, ह्या तुम्हाला माहीत नसतात, तिथला कोणीतरी माहितगारच घेऊन जावा. दुसरी गोष्ट, तुम्हाला दिशेचं ज्ञान हवं.
1: सुबोध सर, आम्हाला सह्याद्रीच्या जे लोकप्रिय ट्रेकिंगची स्थळं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: हरिश्चंद्रगडावरती प्रत्येकाला जायचंच असतं आणि कोकणकड्यावरती बसून तिथे फोटो काढायचेच असतात. सगळ्यात फेमस किल्ला हरिश्चंद्रगड आहे. रायगड हे पंढरी मानले जाते ट्रेकर्सची, तर तिथे जातात लोकांना. पन्हाळगड ते विशाळगड तो एक ट्रेक खूप हे आहे, फेमस आहे आणि लोकांना खूप जायचं असतं. किंवा जिथे धबधबे आहेत, म्हणजे आता राजमाची आहे, राजमाचीला जाताना तुम्हाला धबधबे खूप लागतात पावसाळ्यात, तर पावसाळ्यातच करतात, धबधब्यात भिजायचं आणि एन्जॉयमेंट.

0: आणि तिथलं वातावरण एक खूप सुरेख असतं, म्हणजे नवीन आहेत करणारे त्यांनी पावसाळ्यात ट्रेक करावे. तुम्ही जिवंतपणे स्वर्गात जाणं म्हणजे काय, हे तुम्ही तिथे टॉपला गेल्यानंतर तुमच्या खाली ढग असतात, तुम्ही ढगांच्या वरती असता आणि खालचं काही दिसत नसतं तुम्हाला, आणि अक्षरशः स्वर्गाचं फिलिंग येतं त्याला. तुम्हाला सोपे हवे असेल तर इथे तुंगती कोण आहे किंवा कोरीगड आहे, अगदी सोपे, पण तिथनंही तेवढंच सुंदर निसर्ग दिसतो पण पावसाळ्यात तो.
1: सुबोध सर, महिलांसाठी आणि नवोदित गटांसाठी कोणते विशेष मार्गदर्शन द्याल?
0: तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा कधीही ट्रेक करू नका, कारण तुमचं म्हणजे एवढी हीट जनरेट होत असते ट्रेक करताना की तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो, तुम्हाला थकवा खूप जाणवतो. ते काही दिवस सांभाळून बाकी इतर महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, त्या जास्त क्लाइंबिंग आणि हे करू शकतात. हात धरून चालणं असं कधीही करू नये, कारण एकाचा तोल गेला तर तो दुसऱ्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर फेसवॉश किंवा हे केमिकल कुठलंही वापरू नका, कारण त्याच्यामुळे जर मधमाशांचा हल्ला झाला तर तुम्ही आधी टार्गेट होत. जिथे केमिकल स्ट्रॉंग केमिकलचा वास येतो त्याच्यावरती मधमाशा हल्ला करतात. मी सांगतो की मला आजपर्यंत असा अनुभव आहे की लेडीज सगळ्यात पुढे असतात, त्या उलट मदत करतात सगळ्यांना, पण ह्या कंडिशन ज्या आहेत याला आपण काही करू शकत नाही, त्यामुळे ते असताना थोडं प्रिकॉशन घेणं
1: गरजेचं.
0: नवोदित गटांसाठी काय, लीडर चांगला, लीडर बरोबर जा, उगाच ओव्हर कॉन्फिडन्स नको.
1: युवकांनी ट्रेकिंग हा छंद म्हणून का जोपासावा आणि या क्षेत्रात करिअर आणि व्यावसायिक संधी म्हणून पाहता येते का, त्याबद्दल सांगा.
0: छंद म्हणून का जोपासावा हे फिटनेससाठी, पण ट्रेकिंग हे असं आहे की तुमची फुफ्फुसं जी आहेत ना ते तुम्ही इथेच जर रनिंग केलं तर इथलं जे पोल्युशन असतं ते तुम्ही आत घेता, म्हणजे उलट त्याचा म्हणजे परिणाम वाईट होतो. आणि तेच तुम्ही निसर्गात गेला तर तिथे बिलकुल पोल्युशन नसतं, तुम्हाला जी धाप लागते त्याने तुम्ही मोठे श्वास जे घेता ते शुद्ध हवं तुम्ही भरून घेता संपूर्ण. तरुणांनी निसर्गाचा म्हणजे सहवास घेण्यासाठी तिथे जावं, निसर्गातनं शिकण्यासाठी जावं, आपली कपॅसिटी वाढवण्यासाठी जावं. व्यावसायिक तुम्हाला त्याच्यावरच जर पैसेच जर कमवायचे असेल तर हिमालयन ट्रेक किंवा उत्तराखंड किंवा ते जे ट्रेक आहेत जिथे 7 दिवसाचे रेंज ट्रेक असतात तिथे लोक पैसे द्यायला तयार असतात. व्यावसायिक संधी तुम्हाला न्यायची असेल तर तुम्ही अष्टविनायकाला घेऊन जा लोकांना, किंवा टूर्स हे जे आहेत. पण तुम्हाला जर हे करायचंय तर बेसिक माउंटेनियरिंग म्हणजे सोनबर्गला, तिथे डिफेन्स बरोबर 26 दिवसाचा कोर्स असतो जो माझा 2013-2012 झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ग्रेड जर मिळाली तर ते सर्टिफिकेशन असतं, तर ते घेऊन या, तुम्ही करून या, मग तुम्ही हिमालयन ट्रेक नेले तरी तिथला लोकल एक वाटाड्या आणि तुम्ही असे दोघे जण असाल तरी 15-20 जणांचा जरी ग्रुप असेल तरी भरपूर त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. पण हे सह्याद्रीत होत नाही. इन्स्टिट्यूट आहे तिथे की तुम्हाला रॅपलिंग शिकवायचं, क्लाइंबिंग शिकवायचं, टेक्निकल नॉलेज याच्यासाठी आता इन्स्टिट्यूट आहेत बऱ्याच, म्हणजे पुण्यात सुद्धा आहे, तर तिथे तुम्ही जॉब म्हणून लागू शकता. किंवा ऍडव्हेंचर पार्क आहेत, जसं लोणावळ्याला 1-2 ऍडव्हेंचर पार्क आहेत, तर तिथे रॅपलिंगचा इव्हेंट आहे, तिथे त्यांना अनुभवीच लोक लागतात. रॉक क्लाइंबिंग आहे, त्यांच्या क्लाइंबिंग वॉल आहेत, तर त्या वॉल वरती तुम्हाला हे करायचं, तिथे अनुभवी लोक त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून, जसं स्विमिंग टँकला स्विमर लागतो एक कोणतरी इन्स्ट्रक्टर तसं त्यांना लागतं. तर असे बरेच हे आहेत, ऍडव्हेंचर पार्क आहेत किंवा हे, जिथे तुम्हाला जॉब म्हणून संधी आहे.
1: ट्रेकिंगची आवड असणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: तरुणांसाठी संदेश हाच आहे की तुमचा जोश आहे म्हणून तुम्ही काहीतरी अचाट अफाट करायला जाऊ नका. सह्याद्री आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना जीवाशी खेळ होणार नाही. आपल्या घरी कोणतरी वाट बघताय आपली, हे लक्षात ठेवा. घरी न सांगता कधीही जाऊ नका कुठेही. कुठलंही ऍडव्हेंचर असेल, तुम्ही बाईक रायडिंगला जा किंवा ड्रायव्हिंग कार लॉंग ड्राईव्हला जा, कधीही घरच्यांना जे काय असेल ते घरच्यांना सांगून जा, कारण सगळ्यात शेवटी मदतीला म्हणजे सुरुवात होणार आहे कळणारे घरीच. अगदी पोलिसांना जरी कळलं काही झालंय तरी ते तुमच्या घरीच कळवतात, आणि त्यांना जर माहीत नसेल तर त्यांना धक्का बसतो आधी.
1: हो सर,
0: लक्षात घ्या की कुठलाही ट्रेक ग्रुप बरोबर जाताना जो ट्रेक ग्रुपचा लीडर आहे किंवा हे आहे त्याला अनुभव असेल तर तो तुमचं ब्लड ग्रुप पासून सगळं मेन्शन करून घेतो की उद्या जर तिथे काही अपघात झाला, हॉस्पिटलमध्ये रेंज नसते कारण ते गावात असतं, तर हॉस्पिटलमधनं तुमच्या घरी फोन करायला फोन नंबर सुद्धा नसतो. तुमचा ब्लड ग्रुप जर माहीत नसेल तर तुम्हाला ब्लड सुद्धा देता येत नाही त्यांच्याकडे असून सुद्धा. त्यामुळे कुठलंही हे करताना घरी न सांगता हे करायचं नाही, कुठलंही धाडस. दुसरी गोष्ट, आपल्याला जिथलं माहीत नाही तिथे सह्याद्रीत जाऊ नका. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे इक्विपमेंट चांगली असली, ब्रँडेड ठेवा. जर लोकल इक्विपमेंट ठेवलीत आणि ते जर धागे उसवले तर तुमचा सेफ्टी बेल्ट तिथेच राहतो आणि तुम्ही खाली जाता दरीत. त्यामुळे ब्रँडेड हे वापरा, जी इक्विपमेंट वापराल ती. स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे आता हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे ट्रेकिंग या विषयावर

0: बोलायला गेलं तर खूप मोठा आहे, नुसती सॅक भरायचं जरी, म्हणजे मी जे सांगितलं माउंटेनिअरिंगचा कोर्स आहे 26 दिवसाचा, त्यात 2 दिवस फक्त सॅक कशी भरायची याच्यावरती असतं, 2 दिवस अख्खे शिकवतात ते की सॅक भरताना कशी भरायची. तर तेवढं नको डीप मध्ये, पण सॅक मध्ये काय काय घेऊन जायचं, पाणी अनिवार्य आहे, लोक म्हणतात तिथे मिळतं, नाही असं प्रत्येक वेळी नसतं, इथला झरा सुकलेला असतो आणि तुम्ही आता उन्हाळ्यात आणि तिथे पाणी मिळालं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे पाणी महत्वाचं, तुमच्याकडे शिट्टी असणं महत्वाचं, म्हणजे ही जी इक्विपमेंट किंवा जी उपकरण आहे ही घेऊन जाणं, ह्याच्यामध्ये अजिबात हायजे करू नका. आणि माहितगार कोणी असेल तो जाऊन आलेला असेल तर अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका की त्याला फोन करून विचारायचं. आता माझ्या बरोबर ट्रेक करणारे त्यांचे स्वतःचे ट्रेक ग्रुप आहेत, डोंबिवलीत आहेत, बदलापूरला आहेत, कुठल्याही ट्रेकला जाताना ते मला फोन करतात, दादा तुला काही इथले अपडेट आहे का. कारण कसं असतं की आम्ही जे जुने ट्रेक करणारे आहोत त्यांचं एकमेकांशी बोलणं होत असतं की अरे या, आणि आमचे दगड आणि दगड पाठ असतात की अरे अलंग मधून कुलंगला जाताना, मदन ते कुलंग जाताना तो दगड होता ना तो आता हालायला लागलाय, तर त्याला ड्रायव्हर्स मारूनच जायचं, त्याच्या वर्णपूर्वी आपण जायचो, आता ड्रायव्हर्स मारून जायला लागतं. पण ही माहिती आधी मिळालेली असली की धोका कमी असतो, त्यामुळे अजिबात कमीपणा ठेवू नका अनुभवी माणसाला विचारायला, त्यातनं तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच कळतील, त्यातनं वाईट कळणार नाहीत. हे थोडस हे सांभाळावं तरुणांनी. आणि ट्रेक काय म्हणजे निसर्गात प्रचंड सुख असतं, तुमचं मन म्हणजे मेडिटेशनसाठी इतर कुठे जायची गरज नाही लागत तुम्हाला, तुम्ही जर तिकडे गेलात तर तिथे शांतता. आणखीन एक महत्वाचं, ब्लूटूथ कमरेला असतो आणि जोर जोरात गाणी लावत अरे तिथे तुम्ही पानांच्या सळसळ जी असते त्याचा आवाज अनुभवायला जा, पक्षी ओरडत असतात त्यांचे आवाज अनुभवायला जा, हे जी शांतता असते ही तुम्ही तर ते ऐकता, हे सगळं क्लबमध्ये जाऊन तुम्हाला ऐकता येतं गाणी आणि किंवा घरी बसून करतायत, तिथे जाऊन ब्लूटूथ जोर जोरात गाणी लावायची किंवा मोबाईलवर हे करू नका, तिथली शांतता अनुभवा, तेच खरं सुख आहे. लोकांना सुखाची कन्सेप्ट जी आहे हीच मुळात तरुण लोकांना कळायला हवी की तुम्ही तिथे निसर्गाचा अनुभव घ्यायला जा, तिथले आवाज जे आहेत ते अनुभवायला जा, ते तुम्हाला शहरात मिळत नाही, तुम्हाला गाड्यांचेच फक्त आवाज येतात, तर तिथे ते आवाज घ्या, गाणी लावू नका, मोठमोठ्यांनी मोठमोठ्यांनी गप्पा मारू नका. तुम्ही चालताना पाय आपटत चाललात तर 100 मीटरवरनं जो साप तुम्हाला दिसणार आहे तो दिसणार पण नाही, तो निघून गेलेला असेल. म्हणजे निसर्गात आता असं म्हणतात की आपण बिबट्याला जेव्हा एकदा बघतो त्याच्या आधी बिबट्याने तुम्हाला 20 वेळा बघितलेलं असत कुठून तरी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं मला बिबट्या मी बघितला म्हणजे त्यांनी पण मला पहिल्यांदा बघत नाही, तो तुम्हाला कधीपासून बघत असतो, तुम्हाला तो कधीतरी दिसतो. तर त्यामुळे शांतपणे नेहमी ट्रेक करावा, तुम्हाला खूप काय काय बघायला मिळतं. रात्री जेव्हा जाता तुम्ही, नाईट ट्रेक जर असेल तुम्ही रात्री बस मधून जाता, जागे राहा, तुम्हाला मधनं काळवीट तुमच्या गाडी समोर ससा धावताना दिसेल नेहमी, तुम्हाला ससे रस्त्यावर येतात आणि लाईट त्यांना दिसलं की ते गाडी समोर त्यांना वाटतं गाडी आपल्या मागे लागली आणि गाडी समोर जवळजवळ 100 मीटर पळत असत. तर हे रात्री झोपू नका जर तरुण असाल, आणि हे तर ह्याचा सगळ्याचा अनुभव घ्या आणि एन्जॉय करा.
1: नक्कीच सर. सुबोध सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना ट्रेकिंग बद्दल खूप छान अशी माहिती दिली, नक्कीच आपल्या युवक मित्रांना ही माहिती उपयुक्त ठरेल. तर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आणि आपल्या युववाणीच्या सर्व मित्रमैत्रिणींकडून तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, याच बरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी

शी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकटी या चित्रपटातून सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मग हे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे, यात कशा कशाचा समावेश आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या कार्यक्रमातून मिळणार आहेत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत SNDT महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत, ज्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तसंच त्यांना अनेक फेलोशिप देखील प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी SNDT विद्यापीठात अनेक नवीन विचार आणि संकल्पना राबवल्या. व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक लॅब, लँग्वेज लॅब, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा अनेक आधुनिक सुविधा त्यांनी विकसित केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे मॅडम.
1: धन्यवाद.
0: आज आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बदललेलं आहे, तर ते नेमकं काय, त्याच्यात बदल झाले आहेत आणि कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर आतापर्यंत आपली जे शैक्षणिक धोरण होतं ते 10-2 अशी त्याची जुनी पद्धती होती आणि आता ती बदलून 5-3-3-4 अशी नवी रचना विकसित केलेली आहे. तर ती नेमकी काय आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यात कोणता मूलभूत बदल होणार आहे?
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 मध्ये प्रत्यक्षात आलं आणि यामध्ये अनेक बदल सुचवलेत, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 21व्या शतकाला सामोरं जाण्यासाठी म्हणून अनेक बदल करण्याची गरज होती आणि हे धोरण जवळजवळ 34 वर्षानंतर प्रत्यक्षात आलेलं आहे. यापूर्वीची रचना जी होती ती 10-2 म्हणजे शालेय शिक्षण 10 वर्षाचं. शालेय शिक्षण हे जरी 12 वर्षाचं असलं तरी त्याची रचना 10-2 म्हणजे 10वीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आणि 11वी आणि 12वी हे उच्च माध्यमिक असं आपण रचना होती. आता आपल्याला नवीन करिक्युलमप्रमाणे अभ्यासक्रमानुसार बदल घडवायचे असतील तर ही रचना बदलली पाहिजे.

0: पण महत्वाचा जो कालावधी आहे व्यक्तीच्या अध्ययनामध्ये तो लहानपणचा काल आहे, म्हणजे 3 ते 8 वर्षाचा. त्यामुळे या धोरणामध्ये या गटाला खूप महत्व दिलंय, आणि हे यासाठी की आपला मेंदूचा जो विकास आहे तो या काळामध्ये 8 वर्षापर्यंत जवळजवळ 85% विकास हा त्या काळात होतो, आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा काळ समजला गेला पाहिजे आणि आपण त्याची जास्त वास्तवपुस्त केली पाहिजे, त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने 5 वर्षाचा कालावधी हा फाउंडेशनल स्टेज, पायाभूत स्तर मानला गेलाय. पहिलीची 5 वर्ष आहेत ती शाळेची 5 वर्ष मानली नाही आहेत, म्हणजे शाळेची पहिली आणि दुसरी वर्ग आहेत त्याच्यात, पण त्याच्याही आधी 3 वर्ष अंगणवाडी, पूर्व प्राथमिक किंवा आपण बालवाडी म्हणतो, तर तिथे 3 वर्ष, म्हणजे 3र्या वर्षी त्याचं शिक्षण सुरू करावं बालकाचं, आणि मग पहिली आणि दुसरीपर्यंत 8 वर्षापर्यंत हा पहिला कालावधी, पहिला स्तर, पायाभूत स्तर मानला गेलाय. दुसरा स्तर सांगितलाय पूर्व अध्ययन म्हणजे प्रिपरेटरी, हा स्तर पण 3 वर्षाचा आहे, त्याचं वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर माध्यमिकच्या आधी पूर्व माध्यमिक किंवा त्याला मिडल स्टेज असं म्हणू आपण, ते 3 वर्षाचे 6वी ते 8वी पर्यंत, म्हणजे 11 ते 14 वय वर्ष. आणि सगळ्यात शेवटचा वर्ग स्तर म्हटलाय माध्यमिक स्तर, म्हणजे तिथे उच्च माध्यमिक, निम्न माध्यमिक असं काही नाही. आता 9वीपासून 12वीपर्यंत 4 वर्षाचा हा जो गट आहे त्याला आपण आता माध्यमिक स्तर म्हणणार आहोत, वय वर्ष 14 ते 18, म्हणजे 18व्या वर्षी 12वीहून विद्यार्थी बाहेर पडेल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या घटकाकडे खूप लक्ष दिलेलं आहे, म्हणजे आमच्या या घटकासाठी अक्षर, भाषा, संख्या, मोजमाप, रंग, आकार, घरातील आणि मैदानातील खेळ, कोडी, तार्किक विचार, एखादी समस्या दिली तर ती सोडवायची, चित्रकला किंवा रंगवणं, अशा अनेक दृश्यकला, हस्तकला, नाटक, बोलक्या बाहुल्या, अशा सगळ्या विषयातून ते मूल शिकत असतं. त्यामुळे तसं शिकण्याची त्या मुलाला मुलीला आपण सुविधा निर्माण करून दिली पाहिजे, हे या स्तराचं महत्वाचा भाग आहे. सामाजिक क्षमता म्हणजे एक दुसऱ्यांशी कसं वागायचं, जाणीवपूर्वक, सौहार्दतापूर्वक कसं वागायचं, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य म्हणजे दोघा ठिकाणी चौघांनी मिळून एकत्र काम कसं करायचं न भांडता, सहकार्याचा विकास कसा करायचा, याच्यावरती या पॉलिसीनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे जे ECC आहे, म्हणजे अर्ली चाइल्डहूड केअर जे आहे, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये शारीरिक विकास, कृती कौशल्यांचा विकास, आकलन विकास, सामाजिक, भावनिक, नैतिक विकास, सांस्कृतिक, कलात्मक विकास, संवाद आणि प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षेत्रांमध्ये विकास कसा करता येईल लक्ष द्यायला हवं. त्यामुळे हेही आम्ही म्हटलंय की ह्या मुलांना शिकवणारा कोण, तर ते सुद्धा BEd असायला पाहिजे, BEd विथ अर्ली चाइल्डहूड केअर. म्हणजे आता काय होतंय की BEd जनरली सेकंडरीसाठी शिकवायला जातात BEd झालेले शिक्षक, तसं न करता यांच्यासाठी BEd मध्ये सुद्धा स्पेशल श्रेणी तयार करायला पाहिजे असं ही पॉलिसी सजेस्ट करते. अभ्यासक्रम तयार करण्याच्या आधी एक करिक्युलम फ्रेमवर्क असतो, आणि हा फ्रेमवर्क पूर्वीपासून NCERT तयार करते, पण फक्त एकच करते पूर्ण शाळेसाठी, शालेय जीवनासाठी एक. पण पॉलिसीने असं सजेस्ट केलंय की 2 तयार करा, एक या फाउंडेशन स्टेजसाठी, पायाभूत स्तरासाठी एक वेगळा करा, कारण या मुलांचं शिकणं वेगळं आहे. आणि दुसरा अभ्यासक्रम जो तयार करायचा तो 3र्या पासून 12वी पर्यंतचा करा. आता असे हे दोन्ही तयार झालेले आहेत, तर याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक कृती सुचवलेल्या आहेत, आणि हा प्रत्येक स्टेटला पाठवलेला आहे, आणि मग प्रत्येक स्टेटनी त्या फ्रेमवर्कवरनं आपला स्वतःचा राज्याचा तयार करायचा. तर असं आपल्या महाराष्ट्र राज्याने हा असा NCF तयार केलेला आहेच. 9वी ते 12वी हा एकसंध असा माध्यमिक गट घेणं ही एक दुसरी महत्वाची गोष्ट या नवीन आराखड्यामध्ये दिसते, कारण 9वी 10वी शाळेमध्ये शिका आणि मग पुढे 11वी 12वी तिकडे गेलं, असं न करता 9वी ते 12वी म्हणजे जे काही आपल्याला त्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांना घेण्याची आवड निर्माण करायची त्यासाठी ही 4 वर्षाचा गट ठेवलेला आहे, आणि त्यामध्ये त्या मुलांना हवे ते विषय निवडता यावेत ही संधी त्या मुलांना आपण तिथे देतो. म्हणजे वोकेशनल असेल तर आपल्याला काय शिकायचं आहे, तर त्यासाठी असं चटपट 2 वर्षात ठरवता येत नाही, पण 9वी ते 12वीमध्ये परिपक्वता येते आणि ते वोकेशनल चॉईस पण आपला करू शकतात. त्या दृष्टीने हा सेकंडरी एज्युकेशनचा, माध्यमिक स्तराचा 4 वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे.
1: आता आपण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देत आहे, पण 3 ते 6

0: वयोगटातल्या मुलांचा जो औपचारिक शिक्षणाचा ह्याच्यात समावेश केलाय त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारावर काय परिणाम होणार आहे?
1: तुम्ही आता औपचारिक असा शब्द वापरलात, म्हणजे औपचारिक म्हणजे वर्गात जाऊन शिक्षक जिथे भाषण देतात तो औपचारिकपणा नाहीये तुम्हाला अभिप्रेत, तुम्हाला असं वाटतं की ते शाळेला जोडलं जाते आणि शाळेच्या वेळात तर येणार आहे. तर आपण आता सुद्धा अंगणवाडी वर्ग चालूच आहेत, म्हणजे मुलं 2-3 तास शाळेमध्ये येतातच आहेत. तर असं म्हटलंय पॉलिसीमध्ये त्यांनी शाळेतच पूर्व प्राथमिक शाळा आणली पाहिजे असं नाही, कुठेही मगाशी मी म्हटलं तसं कुठेही असू शकेल, शाळेच्या बाहेरही असू शकतील आणि शाळेच्या परिसरात असेल तर त्यांना जरा सवय होईल मोठी मुलं ताई दादा बघण्याची, मोठे मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांशी भेटण्याची अशी सवय होऊ शकेल. तर त्या दृष्टीने जर ते त्या शाळेच्या प्रिमायसेसमध्येच त्यांचा वर्ग असेल तर ते चांगलं राहील असं पॉलिसी म्हणतीये. पण यांचा जो अभ्यासक्रम केलेला आहे ना तो कृतिशीलतेवर केलेला आहे, त्यांनी करून बघावं, मजा घ्यावी त्याच्यातून, आनंद मिळावा त्यांना, ते नुसतं लिहिली असं काही त्याच्यामध्ये नाहीये. त्या दृष्टीने तुम्हाला सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे जादूचा पिटारा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हा, तर एनसीईआरटीने हा जादूई पिटारा तयार केला 3-8 वयोगटाच्या मुलांसाठी. खूप वस्तू आहेत त्याच्यात, शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, बोधात्मक, भाषा आणि साक्षरता, सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक अशा 5 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास व्हावा, त्याला चालना मिळावी म्हणून वस्तू ठेवल्या आहेत. म्हणजे म्हणाल तर 40 पुस्तकं आहेत त्याच्यात. अरे, हिंदीत हवं असेल तर हिंदीत, इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीत आता आपल्या महाराष्ट्र स्टेटनी पण तयार केलेलं आहे. आणि खूप वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये आवाज करणारी वाद्य आहेत, बासरी आहे किंवा वरती चढायला शिडी आहे, अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये त्या जादूच्या पेटाऱ्यामध्ये आहेत. आणि माझा अनुभव असा सांगतो, मी वापरून बघते मुलांवरती, लहान मुलांवरती, त्यांना खूप आवडतं. हँडल करा, हाताळणं सुद्धा किती त्यांना आनंदाचं वाटतं की ही वस्तू घेऊ का ती वस्तू घेऊ. हा मोठा पेटारा आहे, हा पेटारा शाळेमध्ये जर ठेवला आपण प्री प्रायमरीच्या, तर ती मुलं आनंदाने नवीन नवीन गोष्टी त्याच्यातून शिकू शकतात. अशा प्रकारच्या वस्तू आपणही निर्माण करू शकतो शिक्षक म्हणून आणि वर्गात त्या मुलांना हाताळायला देऊ शकतो.
0: असंही या वयातल्या मुलांना खूप उत्सुकता असते एखाद्या गोष्टीला हात लावून बघावं किंवा कशी ती उघडतेय, चालतेय किंवा काय आहे,
1: बावल्या आहेत त्याच्यामध्ये,
0: अच्छा
1: म्हणजे त्याची नाडी कशी बांधायची, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी लाकडी वस्तू दिल्यात. खिळे कसे ठोकायचे, लाकडी खिळे आणि लाकडी हातोडी, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये अशा व्यवस्था करून अशी खेळणी त्यांच्या हातात ठेवलेली आहे. खूप छान तयार झालेला आहे तो तयार,
0: म्हणजे थोडक्यात खेळातून अभ्यास शिकवणं अशा प्रकारची पद्धत विकसित केली.
1: अगदी बरोबर, त्याला खेळणी आधारित शिक्षण प्रणालीच म्हणतात. टॉय बेस्ड पेडागॉजी,
0: अभ्यास आहे आणि त्रासदायक आहे असं वाटणार
1: नाही.
0: खरं छान आहे, खूप छान आहे. व्यावसायिक शिक्षण आणि बॅगलेस शिक्षण पद्धती अशा प्रकारचा सुद्धा एक विचार या शिक्षण पद्धतीत विकसित केलेला आहे. म्हणजे 9वीपासून व्यावसायिक शिक्षण सुरू होणार आहे, तर या संकल्पनेचा नेमका उद्देश काय आहे आणि ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे?
1: याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही बॅगलेस डेज म्हणालात, म्हणजे दप्तर विरहित
0: शिक्षण
1: कालावधी, हे दिवस आहेत 10 दिवस असं पॉलिसीने म्हटलं, कमीत कमी 10 दिवस तरी वर्षभरामध्ये त्यांना द्या. ते बॅगा घेऊन यायच्या नाही, शाळेच्या बॅगा घेऊन यायच्या नाहीत, मग काय करायचं? तर त्यांनी आपल्या गावाचा अनुभव घ्यायचा. काय होतं, मुलं उत्तर आणि शाळेत येतात, शाळेतून घरी, मग घरचा अभ्यास, जेवणखाण संपलं, म्हणजे पाणी कुठून मिळतं आपल्याला, दूध कुठून मिळतं, दुकानात काय काय वस्तू असतात, म्हणजे जिकडे तांदूळ मिळतात तिथेच आपल्याला आपले शर्ट बिर्ट मिळतात का, नाही मिळत. तर आपल्या गावाची रचना कशी आहे, आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे काय आहे, असे अनेक प्रश्न असतात की जे मुलांना माहितीच नसतं, शाळा आणि घर. तर असं पॉलिसीने सजेस्ट केलंय की 10 दिवस बॅगलेस डेज ठेवा, त्या दिवशी वर्गात चिपको.

0: त्यांना बाहेर घेऊन जायचं. म्हणजे इव्हन शाळेच्या आजूबाजूला नेलं तरी सुद्धा हरकत नाही, दाखवत आहे ना झाडं पानं. म्हणजे मी जिथे कोकणात काम आम्ही करतो तिथे मुलांना नेलं होतं, तिथे आम्ही तज्ज्ञांना बोलवलं होतं, 70 प्रकारच्या औषधी वनस्पती सापडल्या. मग माहिती नसतं. किंवा एकदा आम्ही असा एक प्रोजेक्ट केला की पावसाळ्यात वेगळ्या भाज्या येतात, एरवी भाज्या वेगळ्या असतात, घरात आई वेगळ्या भाज्या करते. आता पावसाळ्यातल्या भाज्या कुठल्या विचारा आणि शोधून काढा. एवढ्या 50-60 भाज्या खेडेगावातल्या मुलांनी शोधून आणल्या. पण हे मुद्दाम करावं लागतं. तर या पॉलिसीमध्ये ते सजेस्ट केलंय आणि हे 6वीला जरी इंट्रोड्यूस केलं तरी 12वीपर्यंत चालू ठेवायला हरकत नाही असं पॉलिसी मांडली. तर याच्यामध्ये कुठे कुठे जाते, आपल्या गावामध्ये मॉन्युमेंट्स असतात, तर सांस्कृतिक केंद्र असतात, काही कार्यक्रम असतात, तर त्यांना मंदिरं असतात. म्हणजे कुठल्याही वास्तू, जुन्या वास्तू असतील, ऐतिहासिक वास्तू असतील, तर त्यांना किंवा विज्ञान विषयाशी संबंधित काही गोष्टी असतील, कुठे उपक्रम चालू असतील, तर तिथे न्यावं. म्हणजे हा एकदम आम्ही त्यांना म्हटले फन प्रोग्रॅम, म्हणजे दे शुड एन्जॉय दॅट, त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारचा हे 10 दिवसाचा कार्यक्रम करावा. त्या निमित्ताने मुलांना आपल्या गावाची, आपल्या समाजाची जाणीव होईल. सोसायटी कनेक्ट हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण शिकतो, आपण समाजात काय प्रॉब्लेम्स आहेत, की तुम्ही समाजातले प्रॉब्लेम समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. शिक्षण काळातच, केवळ व्यावसायिक शिक्षणासाठी नाही, दिस इज अ फन गेम. तर एनसीआरटीच्या ज्या विविध संस्था आहेत त्यातली एक संस्था CIV सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन यांनी असं एक पुस्तिका तयार केलेली आहे की याचं दप्तर विरहित कालावधीचं नियोजन कसं करायचं. तर ते शिक्षकांना खूप उपयुक्त आहे, तर त्यांनी ते बघावं, वेगवेगळ्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं, काय ऍक्टिव्हिटीज काय करायच्या, तिथे जाऊन बाहेरच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही गावातल्या लोकांना शाळेत बोलवू शकता आणि सांगू शकता, तसंही करू शकता.
1: म्हणजे मुलांच्या एक विचारांना सुद्धा चालना
0: मिळते.
1: म्हणजे फक्त ते साक्षर न बनता सुशिक्षित
0: बनावेत आणि जागरूक नागरिक बनावेत. समजा एखाद्याला वाटलं की हे माळीकाप खूप छान आहे, छान फुलं वगैरे येतात, पण कसं करतात ते, बिया लावतात का, कलम लावतात का, रोपं लावतात, काय करतात. शिकायचं असेल तर त्यांच्याकडे करा, इंटर्नशिप करा. समाजाशी जोडलं जाणं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पाणी कुठून मिळतं, नळातून मिळतं. नळाने पाणी येतं कसं, कुठे येतंय, जोडलाय कुठे, तलाव आहे का, तर तो तलाव बघायला गेलं पाहिजे. तलावावरती नेताना काळजीपूर्वक नेलं पाहिजे मुलांना, पण मुलांनी तलाव बघावा, तिथे शुद्धीकरण कुठे केलं जातं, कसं केलं जातं. मी जेव्हा शाळेत शिकवत होते अनेक वर्षापूर्वी, तेव्हा 9वी-10वीच्या मुलांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे. म्हणजे आता मी सायन्स शिकवत होते त्यामुळे मग राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर मध्ये घेऊन जातो, तिथे ऍसिड्स कसे तयार होतात, HNO3 नायट्रिक ऍसिड साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, किंवा H2SO4 साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, मग त्याचा गोलाकार असतो, हे सगळं बघायला नाही. वरळीला नेहरू सायन्स सेंटर, नेहरू प्लॅनेटोरियम, अंबरनाथला, कुठे कुठे आम्ही जायचो सगळी मुलं घेऊन, 50-60 मुलं घेऊन मी फिरायची अनेक वर्षापूर्वी. एकदा काय झालं, मी बसनी प्रभादेवीला उतरत होते, तर उतरताना ड्रायव्हरनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणा, भाई तुम्ही तुम्ही आम्हाला इकडे किती वेळा आणलंय ना वरळीला. अनेक वर्षानंतर हा उपक्रम त्याच्या आठवणीत राहिलाय. म्हणजे त्याने मला ओळखलं, ते त्याच्यामुळे ओळखलं. म्हणजे अशा उपक्रमांची आपल्या आयुष्याला सुद्धा किती मदत होते, जीवन चांगलं आहे आपलं असं वाटण्याची खूप गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. कार कशी तयार होते, तर ते त्या कारखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांना कळलं की अरे असं जोडलं जातं का. तर सगळेजण काही मुंबईत राहत नाहीत, पण खेडेगावामध्ये सुद्धा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्या आपण मुलांना दाखवत नाही. छोटा धबधबा आहे, तो कसा पडतो ते बघा, पाणी कुठून येतं, कुठे साठलं गेलंय म्हणून एवढ्या जोराने खाली पडतो. तर अशा अनेक गोष्टी त्या
1: शिकता येतात
0: 10 bagless days मध्ये बघाव्यात.
1: म्हणजे वेगवेगळे जे स्थानिक कारागीर आहेत, सुतार, माळी किंवा इतर, त्यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे. पण मग हे नवीन धोरण राबवण्यासाठी शिक्षकांना काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे, कारण तुम्ही आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय त्यावरून लक्षात येते की जास्त जबाबदारी ही शिक्षकांवर आहे.
0: तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण हा एक नवीन विचार आहे. कारण जनरली सामान्यत शिक्षक आपला विषय वर्गात शिकवतात. म्हणजे मी गणिताची शिक्षिका आहे किंवा मी विज्ञानाची शिक्षिका आहे, त्याच्या पलीकडे जाणं थोडंसं कठीण होतं. पण आता आपण म्हणतोय की यांना शाळेच्या बाहेर घेऊन जा मुलांना, तर मग त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया न जाता चांगल्या कारणासाठी कसा लागू शकेल याचं प्लॅनिंग करायलाच हवं, आणि त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहेच.

0: मग या सगळ्या गोष्टी करत असताना आपली आतापर्यंत जशी परीक्षा होत होती आणि त्याचं मूल्यमापन होत होतं, तसंच हे मूल्यमापन असणार आहे की त्याची ही काही पद्धत वेगळी असणार आहे?
1: एक सांगू का तुम्हाला, आपलं भारतातलं शिक्षण सर्व दूर हे घोकंपट्टीवर आधारित आहे. म्हणजे कसं की वर्गात शिक्षक भाषण देतात आणि विद्यार्थी ते ऐकतात, नोट्स लिहून घेतात,
0: पाठ करतात
1: आणि त्याच पाठांतरावरती आधारित प्रश्न विचारले जातात मूल्यमापन म्हणून. त्यामुळे पाठ केलेलं पेपरात आपण लिहितो. या शैक्षणिक धोरणांनी याला अतिशय ठामपणे विरोध केलाय की पाठांतर नको, स्मरण शक्तीवरती भर देण्याची काहीही गरज नाही. मुलं जर स्वतः हाताने काही करत असतील, आनंदाने करत असतील आणि ते उद्दिष्टानुसार असेल तर ती उद्दिष्ट तुम्ही तपासा. म्हणजे वी आर नॉट देअर टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. माहिती देणं हा कार्यक्रम असू शकत नाही. माहिती दिल्यानंतर त्या माहितीचा वापर कसा करायचा, त्याच्यातून नवीन काय निर्मिती करू शकतो आपण, या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण जर उद्दिष्टांची उतरण बघितली, टेक्सॉनॉमी बघितली, तर माहिती पाठ करणे आणि सांगणे हे सगळ्यात खालच्या स्तरावरचं उद्दिष्ट आहे. सहा उद्दिष्टांपैकी सगळ्यात खालच्या स्तरावरचं, त्याच्यावरती आकलन ते सुद्धा आम्ही खालच्या स्तरावरच मानतो. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, त्याच्या नवीन परिस्थितीमध्ये मिळालेली जी माहिती आहे ती तुम्हाला वापरता येते का ते तपासलं जातं. मग पुढे अॅनालिसिस, एखादी सिस्टीम आहे, एखादी परिसंस्था आहे, ती कशी काम करते, त्याचे घटक कुठले आहेत, ते एकमेकावरती कसे अवलंबून आहेत, ते तुम्हाला समजतात का? समजा एक घटक बंद पडला तर बाकी सगळी सिस्टीमच बंद पडते, तर ते चालू करण्यासाठी काय करावं, तर त्याला आपण अॅनालिसिस म्हणतो. आणि त्याच्यावरती इव्हॅल्युएशन आहे, त्याचं मूल्यमापन करणं कुठल्याही गटाचं, व्यक्तीचं असेल मूल्यमापन किंवा संस्थेचं असेल किंवा कवितेचं असेल पुस्तकाचं असेल मूल्यमापन. तर मूल्यमापन करायचं म्हणजे निकष लावावे लागतात. तर मुलांना हे करता येतं का? तर ते आपण निकष देऊ शकतो किंवा मुलं स्वतःचेही निकष लावू शकतात. आणि मग सर्वात वरचं, सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे नवीन निर्मिती, क्रिएटिंग समथिंग न्यू. तर नवनिर्मिती करता आली पाहिजे आज या नवीन जीवनामध्ये, 21व्या शतकामध्ये आपल्याला ही कौशल्य अत्यंत महत्वाची आहेत. पाठांतर हे कौशल्य अजिबातच महत्वाचं नाही, कारण पाठ करायची गरजच नाही. तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती वापरून नवीन काही करावं असं करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की जर माझं उद्दिष्ट जर असेल मुलांनी पाठांतर करावं, तर मग मी प्रश्न पण पाठांतरावर आधारितच विचारते. त्यांना समजण्याची गरजच नाही. न समजता माणसं पाठांतर करू शकतात, ते आजकाल चालणार नाही. कारण ज्या पद्धतीच्या व्यवसायामध्ये आजची मुलं जाणार आहेत, तिथे त्यांनी विचार करून काही निर्णय घ्यावेत, एकट्यानी नव्हे, दोघातिघारी पाच जणांनी त्यांच्या गटाने मिळून घ्यावेत. तर आपण वर्गामध्ये गटपद्धतीने शिकवलं पाहिजे की नाही? माहिती द्यायची गरजच नाही, ती आहेच पुस्तकात. त्याच्यावरती आधारित तुम्ही प्रकल्प तयार करा आणि ते त्यांना करायला द्या. ह्या तुम्ही तिघांनी हे करायचं, ह्या पाच जणांनी हे करायचं, असं तुम्ही विचारा त्यांना तुम्हाला काय करायला आवडेल आणि मग त्याचं मूल्यमापन करा. त्यामुळे तुम्ही वर्गात शिकवण्याची पद्धतच बदलली पाहिजे. ती विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे आणि अध्ययन केंद्रित असली पाहिजे. आत्ता काय आहे, अध्यापन केंद्रित आहे. म्हणजे मी शिक्षिका आहे तर मीच बोलते, मीच फळ्यावरती लिहिते, मीच नकाशा दाखवते, मीच प्रश्न विचारते, सगळं मीच करते. म्हणजे ऍक्टिव्ह कोण आहे वर्गात? मुलांनी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, पण आहे शिक्षक ऍक्टिव्ह. त्याऐवजी तुम्ही मागे राहा, तुम्ही मागे राहा, त्यांना काम करू दे, तुम्ही निरीक्षण करा आणि त्यांना त्या त्या गटाकडे जाऊन तुम्ही त्यांना प्रत्यावरण देऊ शकता. नाही का, सेमेस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्यायच्या ऐवजी सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. बरं, मूल्यमापन म्हणजे हा नापास आणि पास असं नाही येते. आणि त्यासाठी आता पॉलिसीने हेही सजेस्ट केलंय की तुम्ही समग्र मूल्यमापन करा एखाद्याचं. म्हणजे केवळ गणितात 35 मार्क मिळाले याच्यावर काहीच समजत नाही, किंवा 0 मार्क मिळाले पण आपण म्हणू शकतो, त्याला काही अर्थ नाही आहे. 0 मार्क म्हणजे काय? नाही का, त्याला काहीच गणित येत नाही आहे का? 0 मार्क कसं देतो आपण? पण देऊ शकतो,
2: हिशोब येतो त्याला.
1: हां, ते येतो, पण आपण ते घेत नाही. पण वर्गातच तुम्ही बाजार खेळू शकता की नाही? लावा एखाद्या दिवशी वर्गात बाजार लावा आणि मला 2 किलो हे दे, मला 1/2 किलो ते दे, बघा त्यांना काही गणित करता येतात का. तर शिक्षकांनी वर्गात खूप कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुलांनी जास्त बोललं पाहिजे. म्हणजे वर्गाची जी रचना आहे ना आपली, बाकाच्यावरती बसतात आणि एकाच्या पाठीमागे दुसरं बसतं, त्यामुळे मुलं एकमेकांकडे बघतच नाहीत. त्यांना सेमी सर्कलमध्येच किंवा सर्कलमध्येच बसवलं पाहिजे, त्यांचं एकमेकांकडे बघता आलं पाहिजे, त्यांना एकमेकांच्या बरोबर चर्चा करता आली पाहिजे. कारण हे कॉलेजमध्ये पण असंच आहे ना, फक्त शाळेत नाही, महाविद्यालयात आणि विश्वविद्यालयात सुद्धा हीच परिस्थिती आहे, ती बदलायला हवी. जेव्हा वर्कप्लेसमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एकटं काम करतच नाही, तिथे तुम्हाला तिघा चौघांना मिळूनच काम करावं लागतं, पण यांना सवयच नाही.
2: खरे, खूप छान.
1: तर ती सवय लावली तर मूल्यमापन पद्धत

0: बदलू शकते. आणि पॉलिसीने अनेक वेगळ्या पद्धती सजेस्ट केल्यात. म्हणजे कसं, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करावं, तुम्ही त्यांना हे द्या, क्रायटेरिया द्या, कशाच्या क्रायटेरियावरती करणार तुम्ही, आणि बघा मुलं स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतात, लगेच पहिल्या दिवशी नाही करणार. किंवा दुसरं पियर इव्हॅल्युएशन, म्हणजे वर्गातल्या इतर मुलांनी त्या मुलाचं किंवा मुलीचं इव्हॅल्युएशन करायचं, कारण ते एकमेकांशी इंटरॅक्शन करतायत, तेव्हा त्यांना हे आवडतं का, त्यांना गाणं म्हणायला आवडतं का, कविता म्हणायला चांगली तालासुरत कविता म्हणता येते का, तिला छान नाच करता येतो का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत की ऑब्झर्वेशन मधून त्यांना जाणवेल.
1: आणि मुलांना हे माहिती पण असतं, त्याला हे छान येतं, त्याला ते
0: एक्झॅक्टली, पण आपण विचारत नाही का. तर आता पॉलिसीने सजेस्ट केलंय की पियर इव्हॅल्युएशन करा, म्हणजे वर्गामध्ये जे सहाध्यायी आहेत त्यांच्याकडूनही इव्हॅल्युएशन करा. त्याला आता आपण म्हणतो 360 degrees असेसमेंट, म्हणजे फक्त शिक्षकांनी केलेली असेसमेंट नव्हे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलेलं मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या सहाध्यायाकडून केलेलं मूल्यमापन, आणि पालकांनाही विचारा, कारण मुलं घरी आहेत, तर पालकांना विचारा की ह्याच्यातलं तुम्ही काय सांगता तुमच्या मुलाबद्दल. आमच्याकडे फक्त 5-6 तासच मुलं असतात, बाकीचे 18 तास तुमच्या बरोबर असतात, तर तुम्हाला काय म्हणायचं, त्याला हे आवडतं का, त्याला हे करता येतं का, तो आठवणीने हे करतो का, नवीन काही वाचतो का, असे प्रश्न आपण विचारू शकतो आपल्या विषयाशी संबंधित. आणि 360 म्हणजे त्या एका विद्यार्थ्याची वेगवेगळ्या लोकांनी केलेलं असेसमेंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक नवीन विचार, प्रागतिक विचार, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने एकदमच नवीन असे विचार मांडलेले आहेत, आणि त्यामुळे शिक्षकांना या संबंधीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीने असंही म्हटलं आहे की शालेय शिक्षकांनी वर्षभरामध्ये 50 तासांचं प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे.
1: प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं शैक्षणिक जो काही कालावधी असतो हा खूप महत्वाचा असतो, आणि त्यासाठी हे जे नवीन बदल केलेत ते खूप महत्वाचे आहेत. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: या श्रोत्यांमध्ये दोन्ही गट असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील, आणि पालक म्हणजे फक्त मुलांचेच आई वडील असं नव्हे, तर सुजाण पालक, नागरिक असतील, तर मला असं वाटतं की त्यांनी देखील हा एक नवीन विचार आहे हे समजून घ्यावा. आणि आपल्या गावातली मुलं ही आपलीच आहेत, कारण एका मुलाची वाढ ही त्या पूर्ण गाव करतो असं आपण म्हणतो, पण लक्ष ठेवून आपल्याच मुलांना जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल, जरी आपण शिक्षक नसलो तरी सुद्धा, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत, या दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून त्यांचं उत्तम आयुष्य ते जगू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. मॅडम, इतका महत्वाचा विषय खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सोपा करून सांगितलात आणि तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात, बलसागर भारत हो. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला की म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबर पर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध

0: विद्यापीठ जिल्हा परिषद शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
1: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान दुर्मिळ खनिज वैद्यकीय उत्पादनांचं नियमन सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले.
3: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
2: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
1: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. एमआयडीसी हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटीचं नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येत्या 90 दिवसात निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातल्या

खामगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयानं हे आदेश दिले. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना 7:30 वाजता सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला की म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते.

0: वाटते, पासून विचार करायचा असतो खरं।
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते। शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर। तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे।

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, कापूस हा शतकानुशतक आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कापूस उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्रासाठी कापड उद्योग आणि सुती कापडाची बाजारपेठ म्हणूनही कपाशीचं असलेलं महत्व वेगळं सांगायला नको. याच कपाशीची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक नवं अभियान जाहीर केलं आहे. देशातल्या 32 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. चला तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल कृषीतज्ज्ञ श्रीकांत कोवळेकर यांच्याकडून. नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली. या अभियानाबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
2: अतिशय योग्य पाऊल आणि अतिशय योग्य वेळेला उचललेलं पाऊल असं आपण याचं वर्णन करू शकतो. कारण काय झालंय की या वेळेला आपण बघितलं असेल गेल्या वर्ष 2 वर्षात कापसाच्या किमती पडल्यामुळे एकंदर कापूस क्षेत्रामध्ये एक थोडीशी कुठेतरी बेचैनी होती शेतकऱ्यांमध्ये. त्याचबरोबर आता जे अलीकडे जे युद्ध चालू आहे म्हणजे अजूनही ते त्या युद्धाच्या मुळे काय झालं होतं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, म्हणजे ऊर्जेच्या किमती वाढल्या, त्याच्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत आणि त्यातही कापूस क्षेत्र या समोर सुद्धा अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. तर ह्या आव्हानांचा मुकाबला करायचा असेल तर थोडीशी कुठेतरी आपल्याला कापूस उत्पादकता वाढवणं हा त्यातला मुख्य भाग असला तरी त्या अनुषंगाने येणारे अनेक क्रियाकलाप आहेत

0: जे या कापूस उत्पादकता अभियानात अंतर्भूत आहेत त्या सगळ्या एकंदर गोष्टींचं जे आता सरकारने मंजूर केल्यामुळे ते योग्य वेळा टाकलेलं पाऊल आहे आणि याचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे.
1: सर, या अभियानामध्ये नक्की काय काय मुख्य गोष्टी, उत्पादकतेच्या दृष्टीने काय गोष्टी केल्या जातील असं त्यांनी सांगितलंय?
0: मुख्य म्हणजे याच्या नावातच सांगतात की कापूस उत्पादकता अभियान, म्हणजे उत्पादकता कापसाची वाढवणं आपल्या देशात आणि त्या अनुषंगाने उत्पादनही वाढवणं आणि पुढील चार वर्षात म्हणजे 2030-31 या हंगामापर्यंत भारताचं कापसाचं उत्पादन हे आता साधारणपणे 34 दशलक्ष किंवा 340 लाख गाठी आहेत, हे उत्पादन कुठेतरी 49 ते 50 दशलक्ष गाठी इथपर्यंत नेणं हे उद्दिष्ट आहे. आणि उत्पादकता वाढवणं याच्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. एक तर सुधारित बियाणं वापरणं, चांगलं बियाणं वापरणं, ज्याच्यातनं एक उत्पादकता वाढेल. आणि तंत्रज्ञान, म्हणजे आपण बघितलं तर आता हल्ली हा तंत्रज्ञानाचं युग आहे आणि कुठल्याही पिकाच्या बाबतीत म्हणजे शेतीच्या बाबतीत जेवढं आधुनिक तंत्रज्ञान वापराल तुम्ही आणि हे तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला त्याचा क्लायमेट इम्पॅक्ट पण कमी करता येतो, म्हणजे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे तो पण कमी करता येतो, त्याचबरोबर तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण एक प्रिसिजन फार्मिंग म्हणून एक नवीन आता आधुनिक शेती पद्धती आलेली आहे. ते प्रिसिजन फार्मिंग केलं की तुम्हाला पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर होतो. कीड किंवा रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत योग्य वेळा कमीत कमी साधनं वापरून त्या व्यवस्थापन ते करता येणं शक्य होतं. अशा प्रकारे अनेक गोष्टी या प्रिसिजन फार्मिंगच्या मार्फतच नव्हे आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील, म्हणजे आपण बघितलं तर कॉटन हार्वेस्टिंग असेल, म्हणजे कॉटन जे आपण काढणी करतो त्याच्यासाठी एक हार्वेस्टर नावाची यंत्र आहेत, ती यंत्रामुळे तुमचा प्रचंड प्रमाणात वेळ वाचतो आणि श्रम वाचतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, तोही त्याचा प्रकार झाला. लागवड कशी करायची तर आपण अलीकडच्या काळात म्हणजे मागील एका वर्षाभरात भरपूर प्रयोग झालेत आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अकोल्याजवळ हा प्रयोग झालाय आणि अत्यंत यशस्वी झालाय की जवळ 60 का 70 हजार हेक्टरवर सघन लागवड म्हणजे अत्यंत जवळजवळ अशा पद्धतीने कापसाची लागवड केल्यामुळे त्याच्यातनं जे जास्त उत्पन्न आलं त्याच्यातनं प्रति हेक्टरी उत्पादकता खूप वाढली. तर अशा अनेक गोष्टी आहेत की याचं संपूर्णपणे एकत्रित करून आपण उत्पादकता कशी वाढवता येईल या संदर्भात या योजनेमधनं बरंच काम केलं जाईल.
1: बरोबर सर. सर, राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा पूर्ण फायदा मिळणार आहे. आता उत्पादकता वाढल्यानंतर त्याच्या पुढे एक केंद्र सरकारची एक संकल्पना आहे 5F. तर या 5F संकल्पनेची सुरुवात उत्पादकतेपासून होते कापसाच्या, तर हे 5F संकल्पना काय सांगू शकाल का?
0: 5F मध्ये त्यांनी असं म्हटलंय की फार्म फायबर म्हणजे शेतात कापसाचं उत्पादन घ्या, त्याच्यानंतर त्याचं फायबरमध्ये म्हणजे सुतामध्ये उत्पादन करा, मग त्याच्यापासून वस्त्रोद्योग म्हणजे कापड निर्माण करा, त्या कापडाचे रेडीमेड कपड्यात रूपांतर करा आणि मग ते निर्यात करा, म्हणजे फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन अशा पद्धतीने एक संपूर्ण व्हॅल्यू चेन कॉटनची जी आपण म्हणतो ती आपण विकसित करणं देशांतर्गतच आणि याच्यामध्ये तुम्ही स्वयंपूर्णता तर तुमची राहीलच, परंतु त्याच वेळेला तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात निर्यात करून जगात एक प्रमुख निर्यातदार म्हणून आपलं जे थोडंसं नाव कुठेतरी थोडंसं खाली घसरलं होतं त्यात आपण परत पहिल्या नंबरला येऊ, तर मुळात आपण जगात जवळपास नंबर 1 कापूस उत्पादक आहोत आणि एक्सपोर्टर सुद्धा आपण मोठे होतो, परंतु मधल्या काळामध्ये काही समस्यांमुळे खास करून उत्पादकता कमी झाल्यामुळे आपण जागतिक दृष्ट्या स्पर्धात्मक राहिलो नाही. तर ह्या उत्पादकता वाढीतनं आपण स्पर्धात्मक होणं म्हणजे मुख्य स्पर्धा आपली कुणाची, यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या सर्व ज्या आपण बघितलं फार्म टू फॉरेन या ज्या 5F आहेत याला एक इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो, म्हणजे जिथे कापूस पिकतो तिथेच त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथेच सूत बनवणं, तिथेच कापड बनवणं, तिथेच रेडीमेड कपडे आणि तिथूनच जवळच्या बंदरावर जाऊन ते निर्यात करणं, असं जर केलं तर आपण एवढी आपली स्पर्धात्मकता वाढते. याचं उदाहरण घेता येईल म्हणजे आपली मुख्य स्पर्धा ही बांगलादेश किंवा व्हिएतनाम, खास करून बांगलादेश. बघा, बांगलादेश कापूस भारताकडनं घेतं परंतु त्यांनी एक इंटिग्रेटेड सिस्टीम निर्माण केली, म्हणजे काय आहे की त्यांनी एकाच जागी भारतात एकदा ज्या ठिकाणी कापूस जातो तिथेच त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात आणि तिथूनच तो कपडा तिथल्या पोर्टवरनं तो निर्यात होतो. यामुळे त्यांची म्हणजे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे निर्मिती खर्च

0: नियंत्रणात राहतो. भारतात आजपर्यंत काय होतं की कापूस निर्माण केला जातो मुख्य महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे देशाच्या पश्चिमेला, त्याचं जे स्पिनिंग होतं किंवा त्याचं धागा निर्मिती होते ही दक्षिणेला, मग दक्षिणेतनं आलेल्या धाग्याचं परत कापड निर्माण करण्यात येतो पश्चिमेकडे येतो, मग तो कधी उत्तरेकडे जातो आणि मग त्याचे ज्याचे जे तयार कपडे बनतात ते तामिळनाडू दक्षिणेकडे परत एका कोपऱ्यात आहेत आणि मग बरेचदा त्याचं निर्यात होते ती परत पश्चिम बंदरावरनं होते. याच्यामध्ये आपला जो वाहतूक खर्चामुळे आपण जगाच्या बाजारपेठेतनं बाहेर फेकले जात होतो. या व्यतिरिक्त एक क्वालिटी आपण जी म्हणतो म्हणजे भारताचा जो कापूस आहे हा जागतिक बाजारात डिस्काउंटनी विकला जातोय गेले कित्येक वर्ष. आणि या डिस्काउंटची किंमत किती आहे माहितीये की दर हंगामात सुमारे 15,000 कोटींचं नुकसान आपल्या देशातल्या कॉटन उत्पादकांचं होतं. कारण आपला कॉटन 7-10% डिस्काउंटला विकला जातो कारण आपले मालाचा दर्जा चांगला नाही. अशाच या पद्धतीच्या हँडलिंगमुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळणं म्हणजे 5F जर आपण अस्तित्वात जेव्हा येईल तर याच्यात या सगळ्या गोष्टी टाळता येतील. तर त्या दृष्टीने 5F हा संकल्पना ही फार मोलाची कामगिरी करणारे पुढील 4-5 वर्षात. आणि कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यवृद्धी आणि त्याच्यातनं भारताला जगामध्ये सर्वात महत्वाचा असा टेक्स्टाईल प्लेअर बनवणं याच्यासाठी हा 5F संकल्पना महत्वाची ठरणार आहे. 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात अमरावती आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, असं सगळ्या ठिकाणी 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपॅरल पार्क्स म्हणजे मित्र ही जी स्कीम आहे ती उभारली जातील. पण त्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सगळ्या जिथे कॉटन पिकतोय तिथेच ही सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातील आणि सगळ्या प्रकारची जी पायाभूत संरचना असेल म्हणजे व्हॅल्यू चेन जी ती संपूर्ण त्याच एरियात डेव्हलप केल्यामुळे आपल्याला हा एक ट्रान्सपोर्टेशन आणि इतर लॉजिस्टिक्सच्या कॉस्टचा ऍडव्हान्टेज मिळेल.
1: बरोबर सर. म्हणजे आता हे उत्पादकता वाढल्यानंतर व्हॅल्यू चेन मित्रा पार्कच्या मार्फत आपण वाढवता येईल आणि त्याची पुढची एक संकल्पना म्हणजे बाजारपेठ खुली करून देणं. तर त्याच्यामध्ये कस्तुरी कॉटन हा जो एक ब्रँडिंग करण्याचा प्रकार सुरू आहे आणि एक डिजिटल बाजारपेठ मिळवून द्यायची हेही या अभियानामध्ये अंतर्भूत आहे, तर त्याचा कसा फायदा होईल सर?
0: कस्तुरी कॉटन हे आपण साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी म्हणजे कोविडनंतरच्या काळात आपण लॉन्च केलेलं आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारताचा कॉटन 7-10% डिस्काउंटमध्ये जगात विकला जात होता. हे जे 15,000 कोटीचं नुकसान होतं ते साधारण $2 बिलियन किंवा 15-16,000 कोटीचं एवढं नुकसान जे भारतीय शेतकऱ्यांचं होत होतं ते कुठेतरी टाळायचं असेल तर आपल्याकडे क्वालिटी निर्माण केली पाहिजे. आणि असं नाहीये की आपल्याकडे चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादन होत नाही, परंतु त्या प्रमाणात लागणारी जी एक कपॅसिटी बिल्डिंग आहे म्हणजे क्षमता बांधणी आणि लागणारी त्याच्यासाठी संरचना पायाभूत सोयी याचं कुठेतरी असमतोल असल्यामुळे चांगला कॉटन सुद्धा स्वस्तात विकला जातो. हे होऊ नये म्हणून केंद्रांनी ठरवलं की एक भारताचा पण ब्रँड करायचा कस्तुरी कॉटन. अनेक देशांनी आपले ते ब्रँड केलेत की ते कॉटनचे त्याला ते प्रीमियम मिळतो. मग आपला भारताचा जो कस्तुरी कॉटन हा जो ब्रँड निर्माण केला तर आपल्या हा जो डिस्काउंटला जात होता हे 15,000 कोटी वाचतील आणि ह्या कॉटनच्या मधून आपल्याला ट्रेसेबिलिटी जी आहे आपल्याला ती सर्वात महत्वाची असते आज जगात. गुणवत्ता प्रमाणन ज्याला म्हणतात मराठीत, तर ही जी ट्रेसेबिलिटी आहे ही शक्य होईल फक्त कस्तुरी कॉटन. आणि त्याप्रमाणे आपण कोविड नंतरच्या काळात हा ब्रँड आपण लॉन्च केला आणि आत्ता काय त्याला आता चांगली पाळंमुळं धरली आहेत आणि एक चांगला म्हणजे आपलं कॉटन महामंडळ जे आहे त्या महामंडळामार्फतही या कस्तुरीच्या गाठी बनवल्या जातात कस्तुरी कॉटनच्या. आणि या हंगामात म्हणजे जो एक नोव्हेंबरला सुरू झाला 2025 ते एप्रिल पर्यंत आत्ता या क्षणाला 2 लाख गाठी या हंगामात कस्तुरीच्या तयार झाल्या असून त्याच्यापैकी जवळजवळ 1 लाख पूर्णपणे विकल्या गेल्यात. उरलेल्या 1 लाख वेगवेगळ्या म्हणजे स्टेजमध्ये आहेत प्रमाणित करण्याच्या. आणि याच्यामध्ये फायदा काय होतोय माहितीये का? आपण गेलं 2-3 वर्षात जे अनुभवलंय की जर आपण कॉटनची जी एक गाठ विकतो म्हणजे जी एक बेल विकतो जी कस्तुरीचं प्रमाणन त्याला मिळालं कस्तुरीचं त्याला सर्टिफिकेशन मिळालं की त्याच गाठीला 1500 ते 1800 रुपये अधिकचे खरेदीदार द्यायला तयार होतो. म्हणजे हा कॉटन आपला किती चांगल्या क्वालिटीचा आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे जो हा कॉटन विकतो जिनिंग करणाऱ्याला त्या शेतकऱ्याला सुद्धा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक सहज मिळतात. म्हणजे बघा कॉटन

0: पिकवणाऱ्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल 300 रुपयाचा अधिकचा लाभ आणि जिनिंग किंवा हे जे गाठी बनवून विकतात त्यांना 1500 ते 1800 रुपयाचा अधिकचा लाभ हे मिळाल्यामुळे एक व्हॅल्यू चेन मध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य येतं आणि आर्थिक व्यवहार्यता येते आणि कुठेतरी मग बिझनेस चांगला होण्यासाठी कॉटनची व्हॅल्यू चेन अतिशय दमदार होते.
1: बरोबर सर. सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण आशा करूया की हे अभियान शेतकऱ्यासोबतच पूर्ण वस्त्रोद्योगाला एक नवी उभारी देण्यामध्ये यशस्वी ठरेल. धन्यवाद.
0: निश्चितच.
2: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. ऐकूया एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
1: मराठींची पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेट मधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाच्या मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऑफिशियल ऍप वरती. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज कृषी संवाद यामध्ये आपण ऐकणार आहोत मधमाशी पालन याविषयी दिनकर चौगुले यांची मुलाखत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 व 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात

0: मध्ये 8, 9 व 10 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 6 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 6 व 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 व 9 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 64 ते 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 31 ते 37%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 6 व 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 8 व 9 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 57 ते 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 31 ते 35%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात म्हणजेच दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान शेतामध्ये काम करणे टाळावे. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा सुती रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ताक किंवा लिंबू पाणी नियमित घ्यावे. थेट उन्हामध्ये सतत काम करू नये. मधून मधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. जनावरे दुपारच्या वेळी उन्हामध्ये चाराव्यास नेणे टाळावे. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिक्रमा यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

0: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात आता कृषी संवाद या अंतर्गत ऐकूया दिनकर चौगुले यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत करतायत जयश्री पाटील आणि विषय आहे मधमाशी पालन. आता ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग. आता जेव्हा या पेट्या तुम्हाला हलवायच्या असतात त्यावेळेला मजुरांची गरज लागत असेल, वाहनाची गरज लागत असेल, तर मजुरांचे कधी तुटवडा वगैरे पडलाय असं काही होतं का किंवा तुमच्या फॅमिलीची तुम्हाला काही?
1: आमची फॅमिली त्याचे 7-8 मेंबर आम्ही असल्यामुळं आम्ही तेवढी मधमाशीच वाहतूक करू शकतोय. आणि ही मधमाशीची वाहतूक सगळी रात्रीची करायची असते, दिवसा कधीच नाही. म्हणजे ज्यावेळेस तिचं रात्रीचं काम बंद होतं त्याला खाली क्वीन गेट म्हणून असतं की जेणेकरून तुम्ही गेट टाकलं असा की राणीमाशीला बाहेर जाता येत नाही. राणीमाशी इतर माशींच्या पेक्षा 3 पट जाळीला मोठी असते. म्हणून ती जी आम्ही जी जाळी जी ठेवलेली आहे ती बाकीच्या कामकरी माशी ये जा कराव्या एवढ्यापुरती ती जाळी खुली असते. रात्रीच्या वेळी आम्ही काय करायचं, सगळ्या माशा येऊन एकत्र जागेवर बसल्या की ती क्वीन गेट उलटी टाकायची. चुकून जरी समजा पेटी हल्ली तर त्यातून काही 4-2 माशा बाहेर पडणार आणि कुटुंबापासून विस्कळीत राहणार. क्वीन गेट उलटी टाकायची, रबरनं पेटी जाम बांधायची आणि आपल्याला पाहिजे त्या वाहनात नेऊन ठेवायचे आणि तिथून आपण ते ट्रान्सफर करायचं. म्हणजे आत्ता सध्या कुठं फ्लावरिंग चालू आहे कुठं नाही, मग काही शेतकरी समजा आता काही शेतकरी आता शेतकऱ्यांच्या

0: लक्षात यायला लागले. आता कोकणातला एक परवा आला होता कणकवलीचा की माझे त्या आंब्याच्या जी बाग आहे त्यात मला पेट्या पाहिजेत. त्याच्याकडे आता मी परवा 15 पेट्या त्याला त्याच्या ते ठेवून आलो आहे. पण त्याला मी सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही औषधं मारणार फक्त रात्री 6 नंतर मारायचे आहेत, दिवसा तुम्ही औषध अजिबात मारायचं नाही, तर मी पेट्या आणून ठेवते नाही तर मी ठेवत नाही. कारण ते मॅडम कीटक इतका नाजूक आहे ना, तुम्ही एक 5-6 फूट जर खाली बीएससी पावडर ठेवली असाल तर तो कीटक मरतोय. तसं तुम्ही जर पेस्टिसाईड मारलं किंवा तणनाशक जर तुम्ही मारलं तर त्या वासानं सुद्धा ते मरण्याची शक्यता असते. अशी जी शेतकरी आत्त मान्य करतात त्या ठिकाणी मी ती पेट्या नेऊन देतो. आणि नुसत्या मोकळ्या नाही, ती महिन्याला आम्हाला 1,500 रुपये देतात.
1: बरोबर,
0: ज्यांना त्याचं महत्व समजलंय. कारण ज्या आंब्याच्या झाडाखाली आपण ठेवतो ना, एक आंबा तुम्हाला खराब निघणार नाही, निरोगी निघणार, दष्टपुष्ट निघणार, चवीला निघणार. कारण परपरागीभवन होत आहे. एका झाडावर स्त्री बीज आणि पुबीज दोन्ही पण असतं. वाऱ्यानं हल्लं की ह्या फुलातून त्या फुलात परागीभवन होण्याची शक्यता आहे. पण ते फळ तुमचं चांगलं होईल याची गॅरंटी नाही.
1: बरोबर,
0: दष्टपुष्ट होईल, निरोगी होईल ह्याची गॅरंटी नाही. पण मधमाशी ज्यावेळेला ह्या झाडावरून त्या झाडावर जाते, त्याच्या पायाला पराग लागतात, आणि त्या झाडावर ज्या जाते ह्याच्या ह्या पायाचं पराग त्या फुलात बसतं, त्याला परपरागीभवन म्हणतो आपण. तिथं तुमची फळं चांगली लागतात.
1: बरोबर, ऋतुमानानुसार मधमाशांच्या व्यवस्थापनामध्ये काय काय फरक करायला लागतात?
0: ऋतुमानामध्ये म्हणजे समजा आता आपण जिथं ठेवलंय ते समजा तिथं पाण्याची काही सोय नसेल तर आपल्याला पाण्याची सोय करायला पाहिजे, आणि फ्लॉवरिंग तरी पाहिजेच पाहिजे. मग अगदीच जर काय नसेल, आता कधी कधी एखादा महिना असा असू शकतो की बाबा उपासमार व्हायला लागलाय,
1: साधारण पावसाळ्यात
0: पावसाळ्याचा दिवस उपासमार व्हायला लागला, तर अशा वेळेला साखरेचं पाणी करून त्यासनी जगण्या इतपत तिथं ठेवायला लागतं. आणि टोटल खायली जी पेटी आहे ना ह्यातला तुम्ही काही मध घ्यायचं नाही, पण काही मधपाळ अशी थोडीशी अशिक्षित आहेत ते त्यांचा मध सुद्धा हिरावून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे की ही जगली तर आपण जगणार आहे.
1: बरोबर आहे, मधमाशांचा आहार म्हणून ते मधाचा वापर सुद्धा,
0: आहार म्हणून त्यांचं अन्न त्यासाठी ठेवून तुम्हाला जे रिझर्व असेल ते तुम्हाला घ्यायचा अधिकार आहे.
1: बरोबर,
0: ते आपल्याला त्या प्रत्येक मधपाळाला पण ते समजायला पाहिजे. आता मी ते पाडगावकडल्या बाजूला असतोय वरचे त्या लोकांच्यातनी काही काही अज्ञानापोटी असं होऊ शकते की ती लोक अशिक्षित आहेत त्यांना ते काही समजत नाही. पूर्वी मॅडम ती लोक काय करायची माहिती आहे का, आग्यामाशीचं पोळं खाली धूर द्यायचं आणि धूर दिला की 35 मिनिटांसाठी माशी कोमात जाते, तुम्हाला चावत नाही. अशा वेळेला ते माश्या उडून गेल्या की पोळं काढायची अखंड सगळी, आणि फक्त तुम्हाला मध पाहिजे आहे, वरचं 1-2-3 किलो मध आहे, तेवढ्यासाठी तुम्ही खाली अंडीन पिल्ली बाद करणार का? त्या लोकांच्या थांबायचं, ती जंगली माणसं आहेत, त्यांच्या थांबायचं. 4-4 दिवस मी जंगलात थांबलो त्यांच्याबरोबर, कारण ह्यांच्यासारखं राहिलं तर ह्यांच्याची मला माहिती मिळणार आहे. आणि मग त्यांच्या चुका काय त्याच्यानी लक्षात आणून द्यायच्या. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही अक्कड पोळं जे काढताय त्याच्यापेक्षा खाली धूर करा, धूर वरती गेला की माशा उठतात, तुम्ही वरती जावा, 50% मधला भाग मधाचा तेवढाच घ्या, राहिला इकडे 25% तिकडे 25% पोळं तुमच्या फांदीला आहे तसं चिकटलेलं आहे, तुम्ही 8 दिवसात किंवा 10 दिवसात जाऊन बघायचं आहे तसं पोळं तयार झालं असतं. अरे एवढं मोठं काम करते ती, आणि ज्यावेळेला तुम्ही पोळं काढणार आहे अक्कड त्यावेळेला खायली अंडी आणि पिल्ली सगळी मारणार आहेत, तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेताय. हे ज्यावेळेला त्या लोकांच्यात नाही राहून त्या लोकांनी पटवून दिलं त्यावेळेला ते लोक मध किती महत्वाचं आहे किंवा मध पोळ किती महत्वाचं आहे त्यांच्या लक्षात यायला लागलं.
1: वेगळ्या वेगळ्या फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारचे मध काढले जातात, तर नेमकं त्या विशिष्ट प्रकारच्या फुलाचं मधाचं कलेक्शन कसं काय होतं?
0: सांगतो, इथं जांभळीचं झाड आहे, तिला आता फ्लॉवरिंग आलं. मी माझी मधमाशी पेटी जाऊन जांभळीच्या खाली ठेवली. जवळ मध मिळत असताना मधमाशी कधी 400-500 मीटर साईडला जाणार नाही ना मध घ्यायला, म्हणजे तो जांभळीचा मध. मी आंब्याच्या झाडाखाली ठेवली, तो आंब्याचा मध 100% नाही पण 99-90% तरी तो त्या झाडाचा मध आपण संकलित करू शकतो. मग त्यात जिथे तुम्ही जांभळीच्या झाडाखाली ठेवली तो डायबिटीसला मध येतो, कारण जांभळीचं झाड हे डायबिटीसचा कर्दनकाळ मानलं जातं. असा आम्ही मध कलेक्ट करतो कुणाला कुठल्या, पण कलर पण तसा असतोय. जांभळीचा मध तुम्हाला तो तसा हिरवट कलरचाच येणार, आंब्याचा मध तुम्हाला दाट पिवळा कलर येणार, असं कलर त्याचे वेगळे कलर पण येतात, वेगवेगळे कलरवरनं पण ते चॉईस म्हणजे ओळखता येते की कुठल्या याचा मध आहे तो.
1: चवीमध्ये काय फरक असतो?
0: कडवटपणा येतो
1: जांभळाच्यात,
0: कडवटपणा येतो. समजा करंजीचा मध आहे त्यात तुम्हाला अडूक येणार, असा अडूकपणा येणार, थोडासा कडवट नकळत जास्त कडवट येणार ते होतं. प्रत्येकात ते टेस्टमध्ये फरक पडतो, पण ते तुम्हाला त्या पद्धतीनं औषधी काम पण द्यायला चालू करतं ते मधमाशी त्या मधाचं.
1: आता ते मध ज्या वेळेला तुम्ही उत्पादन म्हणून घेताय त्या मधाचं मार्केटिंग कसं करता?
0: आता सध्या मार्केटिंग मी स्वतः लेक्चरच असल्याकारणाने मला मार्केटिंगला बाहेर कुठे जायलाच लागत नाही, कारण माझं मला ती मत पुरत नाही.

0: उलट मी दुसऱ्यांच्याकडलं आणि परत त्या पाटगाव म्हणून गाव आहे तिकडून मध मागून घेतो त्या शेतकऱ्यांच्या लढ्या डायरेक्ट आणि तो फिल्टर करायचा आणि पॅकिंग करून लोकांनी देऊन टाकायचं.
1: आणि नैसर्गिक असल्यामुळे
0: हा नैसर्गिक आहे. कसं होते मॅडम ह्यात आता फसवणूक पण आहे. काही लोक रस्त्याकडल्या बाटलेले असतात उगाच आपलं मध आहे चांगला असं आहे तसं आहे. किंवा आपला ते गैरसमज आहे की आग्या माशीचा मध बाद आहे. आग्या माशीचा मध बाद नाही, काढणारा जो कोण आहे त्याचं अज्ञान आहे. ते जो मध जो काढतोय ना ते अंडी आणि पिल्ली जर तुम्ही त्यात घेतली सर तर ते आठ पंधरा दिवस

0: एकच मशी आहे की ती फक्त अंधारात राहते, त्याला आपण सातेरी म्हणतोय, ती सोडून तुम्हाला कुठलंही पोळं पाळता येत नाही. आता मी सध्या तो प्रयोग नाही, मेलीफेरा ही बाहेरची माशी आहे, परदेशातली. आणि परदेशी माशा मॅडम कसं होतंय, सरळ मार्गे जाते आणि आपल्यातले जे पक्षी आहेत ते चटाटा ते माशा लवकर खातात, आणि आपल्यातले जे माशा आहेत त्या वेड्यावाकड्या जातात, कारण ते इथं वाढलेले आहेत, त्यांना माहिती आहे आपल्यातले शत्रू कोण कोण आहेत. ज्यावेळेला परदेशी आम्ही इथं घेऊन घेतोय त्यावेळेला त्यांना माहिती आहे इथले शत्रू कोण आहेत. आपल्याला स्वतः राणी माशी तयार करता येते, म्हणजे आता मधपाळ आहेत भरपूर पण ते आतपर्यंत घुसून कुणी नाही एवढा अभ्यास केला. आता ती कशी करायचं, आपलं जे पोळ आहे या पोळ्यात जी कामकरी माशी आहे अंडं तीच असतं, राणी माशी एकच असते अंडी देणारी, मग तुमचं फ्लावरिंग किती आहे, खाद्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर ती राणी माशी ठरवते की अंडी आज किती घालायची. घरटी जेवढी तयार झाल्यात अंड्याचं घर तेवढी ती अंडी घालते राणी माशी. आता राणी माशी एकच आहे ती अंडं घालते, पण अंडं तेच आहे, या अंड्यातून नर जन्माला घालायचा, मादी जन्माला घालायची का कामकरी घालायची, ह्या कामकरी माशीच्या हातात आहे. हे कसं, तर आपलं पोळ आहे, आता या पोळ्यातली आपली राणी 2 वर्षे होत आल्यात, ती राणी अंडी घालायची कमी यायला लागली, ती कामकरी माशीच्या लक्षात येते की आपल्याला दुसरी राणी पाहिजे. मग रेग्युलर घरापेक्षा 3-4 पटीनं मोठं घर असतं, जसं झाड एवढं मोठं की त्या पोळ्याच्या शेवटी ते येतं. आता हे जेवढं तुम्ही घर भरणार, रॉयल जेली नावाचं केमिकल तुम्हाला मागायचे 55 लाख रुपये किलो सांगितलं की नाही, हे जेवढं तुम्ही भरणार, जेवढं जास्त भरणार त्यातनं राणी माशी पैदास होणार. आणि त्याच्यापेक्षा थोडंसं लहान बारकं घर असतं, तिथं नर जन्माला येतात. ज्यावेळा एक राणी ज्यावेळा तुम्ही पैदास करायला बघते कामकरी माशी एका वेळा, आता आपलं पोळं किती आहे बाबा, 30-35 हजार आपल्याला संख्या आहे, आणि ती तर वाढली आहे, 60-70 हजारच्या वरती लोकसंख्या आपली संख्या गेली आहे, तर आपल्याला 2 राणी पाहिजेत. अशा वेळी ती 3 राणी माशी पैदास करतात. समजा एकदा कदाचित त्यातली एखादी निकामी झाली तर, आता ज्यावेळा 3 राणी माशी पैदास करतात त्याच्या वेळेला एका राणी माशीला 8 किंवा 10 नर मेटिंगसाठी लागतात, तेवढेच नर जन्माला येतात. आणि मग ते बरोबर जन्माला राणी माशी आली राहिली की 16-17 दिवशी ती वरती जाते आकाशात, आणि वरती तिथे त्यांचं मेटिंग होतं. मेटिंग झालं तर परत पोळ्यात येऊन बसतात. आता आपले 3 मासे आहेत, आता 2च गरज आहे, आपल्याला फक्त 2च कुटुंब करायचे आहेत, तर त्यावेळा त्या 2-3 मासेमध्ये ती युद्ध चालतं, त्यातली एक मारली जाते, राहिल्या 2. त्या 2चं मेटिंग झालं, त्या परत तुमच्या पोळ्यात आल्या. आता ह्याच्यानंतर नर माशीचं काही काम नाही, नर माशांना सगळ्यांनी मारून टाकतं, आमच्यात बिनकामाचं कोणी थांबायचं नाही, ते नरांचं काम संपलं. हे अलिखित नियम आहेत, चांगलं आहेत अगदी, म्हणजे ते काहीतरी घ्यायसारखं आहे. तुम्ही रात्री जर पोळ्यावर बॅटरी मारली की नाही, कामकरी त्या हल्ला करणाऱ्या माशाच्या बाहेर तोंड करून बसलेले असतात, आपल्याकडे कोण येते की काय, ज्यांना ज्यांना जे जे काम दिलेलं आहे कोण कोणावर ऑर्डर सांगत नाही, पण ऑटोमॅटिक नकळत सगळी कामं चालू असतात.
1: राणी माशीचं प्रमाण वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं?
0: हा, राणी माशी वाढवायसाठी असं लाकूड घ्यायचं काटलेलं, आणि ते जे मेन आहे ना, त्याचं जे पोळ्यातलं मेन गरम करायचं, हे काटकी काटी अशी बुडवायची, त्या मेनमध्ये बुडवायची, काढायची, थोडा वेळ थांबायचं, परत गार पाण्यात घालायची, परत बुडवायची. त्याला थोडंसं तेल लावलं असतं, या लाकडाच्या गोल जे काटलेलं लाकूड आहे त्याला, आणि 2-3 वेळा तुम्ही केलं की त्याचं घर तयार होते, आणि ते टोपण तसंच निघतं. ते टोपण घ्यायचं आणि पोळ्याला खायल्या बाजून ते परत मेनानं गरम मेनानं चिकटवून टाकायचं. ते कामकरी माशी फसतात, अरे घर तयार झालं, मी ह्यात रॉयल जेली घालायला पाहिजे, त्यांना फसवून रॉयल जेली गोळा करायची,
1: आणि मग राणी माशीच्या जन्माला प्रवृत्त करायचं.
0: हा, प्रवृत्त करायचं. आता जी हे जे पैदास केले जे राणी माशी आहेत ना, ज्याला आम्ही त्यात कलेक्ट करणार राणी माशीत, त्यात आपल्याला अवधी किती आहेत बाबा, 4 दिवस अवधी आहेत, तर 4 दिवस अगोदर आम्ही इथून कुरिअरनं पाठवून देणार तिकडं, की जेणेकरून तिथं इस्रायलमध्ये गेल्यानंतर त्या राणी माशी पैदास व्हायला पाहिजे, म्हणजे आता इथूनच राणी माशी पैदास होऊन नाही, तिथं पैदास व्हायला पाहिजे.
1: तुम्ही जिथं कुठं पाठवाल तिथे?
0: हा, तिथं कुठं ना, इस्रायल आता आपलं छोटंसं गाव आहे, महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ आहे त्या इस्रायल देश, पण तिथं सरकारचा रूल आहे, तुमचं 1 एकर जमीन असेल तर 4 मधमाशाच्या पेट्या तुमच्या बांधाला आम्हाला दिसायला पाहिजेत. तिथं सरकारची परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही औषध फवारणी करायची नाही. आणि मग ज्यावेळेला तुम्ही सरकारला कळवताय तेव्हा सरकारची लोक येतात, आणि गरज आहे का औषध मारायची, समजा आमच्यातली जमीन चांगली आहे पण काही शेजारच्या देशावरून काही टोळधाडीसारखे एखाद्या जर कीटक आला तर ते औषध फवारण्या कराव्या लागतात, मग तिथलं सरकार तिथल्या शेतकऱ्यांना एकाच वेळा फवारणी करायला परवानगी देतं, पण ते रात्री 7 नंतर. रात्री 7 नंतर मधमाशी बसलेली असते, या त्या देशानं टोटल मधमाशीवर फोकस केला आहे. म्हणून त्यांच्या परसात

0: आहे, त्यांच्या गॅलरीत आहे, त्यांच्या कुंडीत आहे पिकं चालू. त्याला कारण काय तर तिथलं मधमाशा. हेच तर आपलं अज्ञान आहे ना.
1: बरोबर आहे. या व्यवसायाकडे नव्यानं आता जे काही शेतकरी वळणार असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: नाही मॅडम, नुसतं शेतकरी नाही, मी प्रत्येक शाळा कॉलेजवर पण सांगतो मी पोराजनी, यार कशाला नोकऱ्या पाहिजे तुम्हाला? तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला फुकट सल्ला देतोय. आणि हा जो घाट माता आहे ना मॅडम, हा घाट मात्यासारखा आपल्या भारतात कुठेही वातावरण चांगलं नाही, जेणेकरून तुम्हाला काय लेट ट्रॅव्हलिंगचा इकडे तिकडे जायचं खर्च करायची गरजच काय नाही. फक्त तुम्हाला जे मध मिळणार आहे तो ह्या सीझनमध्येच मिळणार आहे, पावसाळ्यात तुम्ही घ्यायचंच नाही. ह्या सीझन पुरता जरी मिळाल तरी तुम्हाला भरपूर झालं ना.
1: बरोबर.
0: आणि पावसाळ्यात तुम्ही काय करायचं की 8-15 दिवस जाऊन फेरी मारून यायचं आहे, तुमच्या पेट्या कशा आहेत काय बघायला. म्हणजे तुमच्या कितीतरी जवळ आहे, जवळ आहे, निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन राहतंय, किती मोठं काम करताय तुम्ही.
1: बरोबर. आणि त्यातून आर्थिक उत्पन्न
0: किती आर्थिक. तुम्ही जर हे असं आता एक भांडा आहे असं, आणि या भांड्याला रबर बांधतात आणि त्या मधमाशी पोळीस जवळून ठेवायचं, आणि इकडे बटन दाबलं ते व्हायब्रेट होते, व्हायब्रेट झाली मधमाशी त्याच्यावरून चावते, चावली की ती मध त्या विषयाचा कण खाली निघून पडतो. असं विष कलेक्ट करायचं आहे. ते काय विष घेतलं म्हणजे काय मधमाशी मिळली नाही, ती पण राहिली, आपल्याला विषाचं पण कलेक्शन मिळालं, मेणाचं तुम्हाला उत्पादन आहे. ते काय फक्त मधच असं नाही, तुम्ही किती फोकस करताय पण ते मुलांनी मनापासून करायला पाहिजे,
1: थोडे कष्ट घ्यायला पाहिजे,
0: कष्ट घ्यायला पाहिजे, नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. कितीतरी चांगलं काम आहे.
1: प्रशिक्षण देते
0: ना? प्रशिक्षण म्हणजे इथं ह्याच्यात कत्यायनीला असतं, तिथं मी लेक्चर द्यायला जातो, इन्व्हाइट करतात. आता विद्यापीठात झोलाय डिपार्टमेंटला लेक्चर ठेवतात, कधी कधी तिने मधमाशीचा कार्यक्रम केला तरी मला इन्व्हाइट करतात, बाबा एक 2 दिवस येऊन तुम्ही आम्हाला लेक्चर द्या मधमाशाबद्दलच.
1: आता सध्या तुमच्या किती मधमाशांच्या पेट्या आहेत?
0: 75 आहेत.
1: आणि त्यांचं व्यवस्थापन तुम्ही बघता?
0: मी बघतो
1: पूर्णतः.
0: दर सोमवारी माझं दुकान बंद असतं, त्या दिवशी जायचं आणि फेरी मारून यायचं. माझ्या मुलगीचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. लग्नात लोक मुलीला काहीतरी भेट म्हणून देतात तशी, तसं मी जावायला सांगितलं की बाबा मी तुला काहीतरी भेट देणार आहे, तू स्वीकारायलाच पाहिजेस. तर ते कसं काय, कारण मी तुमच्या गावचा येऊन अभ्यास केलाय, आणि तुमचं जे वरची पठार आहे ते निव्वळ निव्वळ मधाचं आहे, बोरबीटचं पठार आहे ते. आणि तिथे तुझ्या आजचा तुझे वडील कायम गुराखे तिथे जातात, त्याच्यानी दोन्ही कामं जमतील. तर तू म्हणलं होय माझा आजचा त्यातलाच आहे, काय अडचण नाही. मग त्या मुलगीला मी उचलून 25 पेट्या मधाच्या लग्नाच्या दिवशी 25 पेट्या, एक खोर, एक पाटी आणि एक टिकाव. मग लोक विचारले हे कशासाठी? ही झाडं लावायसाठी. नुसतं मध घ्यायचं नाही, ते मध मिळायसाठी आपण झाडं पण लावायला पाहिजेत. त्या लग्नात वेगळं असं घडलेली गोष्ट आहे ती.
1: चांगला प्रयत्न आहे. तर चौगले सर, आज तुम्ही इथं आलात आणि मधमाशांच्या विषयी बरीच वेगळी वेगळी माहिती दिलीत. आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा छान माहिती मिळाली. आपण इथं आलात त्याबद्दल आपले आभार.
0: आभार.
1: मधमाशी पालन याविषयी दिनकर चौगुले यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शेत माझे शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान. उद्याचे तज्ज्ञ आहेत स्मिता नावलगी, आणि विषय आहे विविध कृषी पुरस्कार आणि ऑनलाईन संगणक प्रणाली. मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल। तबला साथ पंडित मुकुंदराज देव। व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव संध्या।
2: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल।
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय। पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी। आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू। देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी। आणि हुरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा। आणि आता बातम्या विस्तृतपणे। भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले।
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
1: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला।

0: भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तोलाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
1: एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
1: पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारचा शपथविधी 9 मेला कोलकाता इथल्या ब्रिगेड मैदानावर होणार आहे. सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित भट्टाचार्य यांनी वार्ताहरांना सांगितलं. या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय निरीक्षक अमित शाह यांच्या देखरेखीखाली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या घरी सुरू आहे. निवडून आलेल्या 80 पैकी 69 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना 118 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे टीव्हीकेला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेनं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान टीव्हीकेला पाठिंबा द्यायला अण्णा द्रमुकनं नकार दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांनी द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका द्रमुकच्या प्रवक्ता कनिमोळी NVM सोमू यांनी केली. द्रमुकने कठीण काळात काँग्रेसची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची आज भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबच्या जालंधर इथं काल झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. या स्फोटांची चौकशी सुरू असल्याची माहिती जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिली. आज ऑपरेशन सिंदूरचा वर्धापन दिन असल्यानं पंजाब

मध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या आयएसआयच्या योजनेचा हा एक भाग आहे असं त्या म्हणाल्या. पहिला स्फोट जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर आणि दुसरा स्फोट अमृतसरमध्ये लष्करी छावणीजवळ झाला होता. इराणबरोबरच्या चर्चांमध्ये प्रगती असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा सकारात्मक परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. सेन्सेक्स आज 941 अंकांनी वधारून 77,959 अंकांवर बंद झाला. निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवून 24,331 अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल 8% कोसळून बॅरलमागे $101 आसपास आलं. परकीय चलन बाजारपेठेत रुपया आज 68 पैशांनी वधारल्यानं $1 ₹94.61 मोजावे लागत होते. सोनं आणि चांदीही आज महाग झालं. सोन्याची किमती आज सुमारे 3,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोनं 1,51,000 रुपयांनी तर 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,55,000 रुपयांना मिळत होतं. चांदी सुमारे 8,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीसाठी 2,56,000 रुपये मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा सामना सुरू आहे. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 107 धावा झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी. आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू. देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी. आणि हुरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया वरुण पांढरकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे संगीत भजन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण वरुण पांढरकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे संगीत भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया VG फाटकर यांनी गायलेलं कुसुमाग्रजांचं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सीमा चंद्रगुप्त आणि भूमानंद बोगम यांनी गायलेलं पी टी पाटणकर यांचं गीत.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीतकार आहेत यशवंत देव आणि संगीतकार आहेत कानू घोष.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गणेश मोहन यांनी सतारीवर वाजवलेला राग जय जयवंती ऐकलात. यांना तबला साथ दिली होती संतोष मिश्रा यांनी.
1: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
3: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
0: श्रोतेहो, रात्रीचे 10:30 होतात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग बिहाग. विलंबित आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग बिहाग.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.